सुप्रभात श्रोतेह, एफ एम मंत्रा 102.9 मेगाहर्ट्सवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 17 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 7 जून 2026. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेमध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. सभेची सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीनं.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेली गदी माडगूळकर रचित ही भूपाळी आत्ताच आपण ऐकलीत. संगीतकार स्नेहल भाटकर. श्रोते आता प्रसारित करत आहोत सूर्याष्टकम.

अपर्णा नेने यांच्या स्वरातील हे सूर्याष्टकम आपण ऐकलात. कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत वंदना विटणकर यांनी लिहिलेली मोहम्मद रफी यांच्या स्वरातील ही भक्तिगीत रचना, संगीतकार श्रीकांत ठाकरे.

मंगलप्रभात या कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत पुष्पा पागधरे यांच्या स्वरात गौतम सुत्रावे यांचं हे धम्मपद, संगीतकार मधुकर पाठक.

अमृतवाणी ही बुद्धांची ऐक देऊनी कान साधन्या या जन्मे निर्वाण. गीतकार गौतम सुत्रावे, संगीतकार मधुकर पाठक आणि गायिका पुष्पा पागधरे. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून FM 102.9 मेगाहर्ट्सवर. कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हे हिंदी भक्तिगीत.

0: श्रेया घोषाल आणि सहकारांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. याबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. FM 100 102.9 मेगाहर्ट्सवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. मंडळी सकाळचं ठीक 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र कार्यक्रम कृषीवाणी. आज या कार्यक्रमामध्ये प्रसारित करत आहोत कापूस पीक व्यवस्थापन या संदर्भातील माहिती. संकलन आणि निवेदन आहे सचिन जगताप यांचं.
1: श्रोतो नमस्कार. कापूस पीक व्यवस्थापन अर्थात ज्याला आपण कॉटन क्रॉप मॅनेजमेंट म्हणतो हे उच्च उत्पादन मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. जमिनीची पूर्वतयारी, योग्य खत आणि पाणी नियोजन, तसेच कीड व रोग नियंत्रण यावरती कापसाचे उत्पन्न अवलंबून असते. खऱ्या अर्थानं कापूस पिकाचे व्यवस्थापन करत असताना कोणकोणत्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, तर यामध्ये जमीन आणि पूर्वतयारी, त्याचबरोबर खत व्यवस्थापन असेल ज्याला आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतो, त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन असेल, अंतर्मशागत व वाढ नियंत्रण असेल, कीड आणि रोग नियंत्रण असेल, या सर्व बाबी आपण लक्षात घेऊया. यामध्ये जमीन कापसासाठी काळी, मध्यम ते खोल आणि पाण्याचा चांगला निचरा होणार

0: उत्तम प्रतीची जमीन असणं गरजेचं आहे, ज्याचा सामू 6 ते 8.5 पर्यंत असला पाहिजे. मशागत एक खोल नांगरट करून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या या ठिकाणी दिल्या पाहिजेत. शेत स्वच्छ करून हेक्टरी 20 ते 25 गाड्या चांगले कुजलेले शेणखत या ठिकाणी मिसळले पाहिजे. लागवडीचा काळ महाराष्ट्रात साधारण मृग नक्षत्रामध्ये जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पेरणी या ठिकाणी आपण केली तर फायदेशीर होऊ शकते. त्यानंतर खत व्यवस्थापन आहे. तर खत व्यवस्थापनामध्ये ज्याला आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतो, पहिली मात्रा लागवडीच्या वेळी नत्र, स्फुरद आणि पालाश याचे प्रमाण जमिनीनुसार ठरवले पाहिजे. तर कोरडवाहू कापसासाठी स्फुरद व पालाश याची संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी दिली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी मात्रा पेरणीनंतर 30 ते 40 दिवसानंतर नत्राची उर्वरित मात्रा निंदणी करून दिली तर आणखी योग्य ठरू शकते. त्याच्यानंतर फवारणीच्या माध्यमातून पाते आणि बोंडे भरण्याच्या काळात झाडाला पालासची जी गरज असते यासाठी फुलोराच्या अवस्थेमध्ये 1% ते 2% पोटॅशियम नायट्रेट ज्याला आपण 13:45 किंवा विद्राव्य खतांची फवारणी म्हणतो ती या ठिकाणी केली पाहिजे. पाणी व्यवस्थापन यामध्ये कापूस हे पीक सुमारे 5 ते 6 महिने शेतामध्ये असते. पीक फुलोऱ्यात असताना 60 ते 80 दिवस आणि बोंडे भरण्याच्या वेळी 90 ते 100 दिवस पाण्याचा ताण पडू देऊ नये. पावसाचा खंड पडल्यास ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे 10 ते 12 दिवसाच्या अंतराने क्रमप्राप्त आहे. त्याच्यानंतर आंतरमशागत आणि वाढ नियंत्रण हा देखील महत्वाचा भाग यामध्ये आहे. तण नियंत्रण यामध्ये पेरणीनंतर पहिले 6 ते 8 आठवडे पीक तणमुक्त ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. आवश्यकतेनुसार डरवणी करणे किंवा आपण ज्याला निंदणी म्हणतो ती करून घेणे, शेत भुसभुशीत ठेवणे महत्वाचे असते. शेंडा खुडणी बघा, पीक जेव्हा 60 ते 75 दिवसाच्या दरम्यानच्या काळात असते त्यावेळेस 3.5 ते 4 फूट झाडाची उंची झाल्यानंतर मुख्य शेंडा या ठिकाणी खुडला पाहिजे. यामुळे झाडाची अनावश्यक वाढ थांबली जाते आणि फळ फांद्यांची वाढ चांगली होते, बोंडे मोठे होताना आपल्याला दिसून येतात. कीड आणि रोग नियंत्रण, मुख्य कीड यावरती कापूस पिकावरती प्रामुख्याने मावा असेल, तुडतुडा असेल, पांढरी माशी असेल, गुलाबी बोंडअळी असेल याचा प्रादुर्भाव होतो. मग त्याचे नियंत्रण कसे केले पाहिजे? पिवळे आणि निळे चिकट सापळे याला आपण येलो ब्ल्यू स्टिक ट्रॅप शेतात उभारले पाहिजेत. किडींचा प्रादुर्भाव वाढल्यास कृषी मार्गदर्शकाचा सल्ला घेऊन शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी केली पाहिजे. पाते आणि बोंड गळ थांबवणे, जास्त पाऊस किंवा अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पाते व बोंड गळ होऊ शकते. यासाठी नॅप्थिन ऍसेटिक ज्याला आपण NAA 20 PPM ची फवारणी घेतली पाहिजे. तर श्रोतेहो आजसाठी एवढंच, नमस्कार.
1: श्रोतेहो कृषीवाणी या मालेमध्ये आताच आपण कापूस पीक व्यवस्थापन या संदर्भातील माहिती ऐकत होता. संकलन आणि निवेदन होतं सचिन जगताप यांचं. याबरोबरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करतोय. FM 102.9 MHz हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. यानंतर ठीक 6:45 आणि आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 आणि परिसर. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून हे दोन्ही कार्यक्रम क्रमशः आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
3: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण याविषयी माहिती ऐकली. पावसाळा ऋतू म्हटलं की भटकंती, छोटी सहल या गोष्टी तर येणारच. या सहलीचा आनंद घेण्यासाठी, बदलत्या ऋतूला सामोरं जाण्यासाठी स्वतःची प्रतिकार क्षमता उत्तम असायला हवी. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यात प्रतिकार क्षमता कशी वाढवावी याविषयी माहिती ऐकूया. खरं तर उन्हाळ्यातील प्रचंड उन्हानंतर जेव्हा पावसाची सर येते तेव्हा मातीच्या विशिष्ट सुगंधाने मन प्रसन्न होतं. हा ऋतू बदल खरं तर हवाहवासा वाटत असतो, पण प्रत्येक व्यक्तीला हा बदल सहन होतोच असं नाही. सर्दी, खोकला, पोट बिघडणं, भूक मंदावणं अशा अनेक लक्षणांनी अनेक जण त्रस्त होताना दिसून येतात. अशा वेळी औषधं घेऊन लक्षणं कमी केली जातात, पण परत ती लक्षणं उद्भवू नयेत यासाठी प्रतिकार क्षमता वाढली पाहिजे ही जाणीव मात्र नसते, त्यामुळे वारंवार ही लक्षणं उद्भवतात. ऋतू बदल झाला की पुन्हा एकदा ही लक्षणं तोंडवर काढतात. याला प्रतिबंध होण्यासाठी प्रतिकार क्षमतेवर भर देणं आवश्यक आहे. दररोज सकाळी तुळशीची चार पाच पानं, गवती चहाच्या चार पाच काड्या,

0: धने, जिरे, दालचिनी हे घटक पाण्यात उकळून ते पाणी रोज सकाळी नित्यनेमाने गरम स्वरूपात घ्यावं। त्यामुळे वारंवार होणाऱ्या सर्दीला आळा बसतो। तसंच गरम दूध हळद घेतल्यास घशाचं आरोग्य देखील उत्तम राहतं। आल्याचा रस आणि मध यांचं चाटण सकाळ संध्याकाळ घेतल्यास सर्दीच्या बाबतीत प्रतिकार क्षमता सुधारायला मदत होते। अनेक जणांना पोटाच्या तक्रारी देखील उद्भवतात। अचानक पोट बिघडणं, पोट दुखणं अशी लक्षणं दिसतात। फक्त औषधं घेऊन लक्षणं कमी करण्याऐवजी आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी थोडी काळजी घेणं आवश्यक असतं। आपल्या स्वयंपाक घरातच अनेक औषधं असतात जी आपल्या लक्षात येत नाहीत। जिरं, ओवा, आलं, मिरे, हिंग, बडीशेप यांचा स्वयंपाकामध्ये सढळ हाताने वापर करावा। हे सगळे मसाल्याचे पदार्थ पाचक म्हणून काम करणारे असतात। दररोज जेवण झाल्यानंतर भाजलेली बडीशेप आणि ओवा चावून खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते। पोट जड होणं, गॅसेस होणं या गोष्टींनाही आळा बसतो। रात्री झोपण्याच्या आधी ज्येष्ठमध आणि तूप हे चाटण घेतल्यास आतड्यांची कार्यक्षमता सुधारते, मलबद्धतेचा त्रास कमी होतो। शिवाय शौचास आग होत असेल तर ह्या चाटणाचा चांगला उपयोग होतो। जेवताना कोमट पाणी पिण्याची सवय पचनक्रिया सुधारायला मदत करते। आपली प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आणखीन एक उपाय म्हणजे व्यायाम। नियमितपणे चालणं, योगासन करणं, प्राणायाम करणं या गोष्टींनी स्नायूंची ताकद तर वाढतेच, पण त्याचबरोबर हृदय, फुफ्फुस ही देखील कार्यक्षम होतात। नियमित पायी चालण्यामुळे वजन नियंत्रणात राहतं। शुगर, बीपी यांचा त्रास असेल तर जरूर चालायलाच पाहिजे, ज्यामुळे प्रतिकार क्षमता उत्तम राहायला मदत होते। सूर्यनमस्कार, अनुलोम विलोम प्राणायाम, ध्यानधारणा यांचा समावेश दिनचर्येत जरूर करावा। लहान मुलांमध्ये देखील प्रतिकार क्षमता कमी असल्याची आजकाल दिसून येते। ती वाढवण्यासाठी सर्वांगीण व्यायाम होईल असा खेळ शिकवला पाहिजे। विशेषतः पावसाळ्यात मैदानी खेळ शक्य होत नाहीत, अशा वेळी मुलांना सूर्यनमस्काराची सवय लावायला हवी। गर्भवती स्त्रियांना पावसाळ्यामध्ये नियमित चालणं शक्य होत नाही, अशा वेळी घरामध्येच सोपे व्यायाम तज्ज्ञांच्या सहाय्याने जरूर करावेत। अशा प्रकारे फक्त औषधांवरती अवलंबून न राहता नित्यनेमाने विशिष्ट गोष्टींची सवय स्वतःला लावून घ्यावी आणि आरोग्य जपावं। धन्यवाद।
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात। निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा तिसरा भाग.
1: सूर्यफुलाचं नाव तर त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. सजीवांच्या पेशी विभाजनातही जैविक तालबद्धता आढळते. प्रत्येक सजीवात पेशी विभाजनाचा कालावधी हा ठरलेला असतो. पोफळी सुपारीच्या बागांमधून हल्ली व्हॅनिला आयसेन्स देणाऱ्या ऑर्किडच्या वेलींची लागवड केली जाते. यातल्या फुलात परागकण तयार व्हायची वेळ 5:30 ते 6:30 एवढीच असते. व्हॅनिला आयसेन्सचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यात कृत्रिम परागण घडवून आणावं लागतं. त्यासाठी शेतकऱ्यांना भल्या 5:30 ते 6:30 या कालावधीतच एका कुलातील परागकण दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर टाकावे लागतात. त्यानंतर फलन घडून येतं आणि चांगल्या दर्जाच्या फळातून आयसेन्स मिळू शकतो. जैविक तालबद्ध

0: मध्यतेचा उपयोग व्यावहारिक कृषी उद्योगासाठी हल्ली फार मोठ्या प्रमाणात होतो. प्राण्यांमध्येही अशी भल्या पहाटे सर्वांना जाग करण्याची तालबद्धता आढळते. हनुमान लंगूर ही वानरं जंगलात उंच झाडावर राहतात. भल्या पहाटे मॉर्निंग कॉल ठोकून सर्व जंगल जाग करतात. हरिण, सांबर, चितळ यांच्याशी हनुमान लंगूरची चांगली मैत्री असते. उंच झाडावर बसून टेहळणी करताना एखादा चित्ता किंवा वाघ दिसला की सावधानतेचा इशारा देण्यासाठी ते मोठी आरोळी ठोकतात. त्यामुळे सगळेच प्राणी सजग राहतात आणि स्वसंरक्षणार्थ उपाययोजना करू शकतात. सरडे हे शीतरक्तीय असतात. त्याच्या शरीराचं तापमान पर्यावरणाच्या तापमानानुसार बदलतं, त्यामुळे रात्रीच्या थंड हवेत सरड्याच्या शरीराचं तापमानही घटतं. सरडे दिनचर असतात, त्यामुळे दिवसा कार्यक्षम राहण्यासाठी त्यांना शरीराचं तापमान वाढवावं लागतं. त्यासाठी सरडे दिवसा थोडे उशिरा म्हणजे 10-11 सुमाराला भक्ष्य शोधायला बाहेर पडतात. त्यावेळी मिळालेल्या सूर्यप्रकाशात सूर्यस्नान करतात आणि आपल्या शरीराचं तापमान वाढवतात. काही खारी दिनचर असतात तर उडणाऱ्या खारी या निशाचर असतात. दिवसाचे 12 ते 14 तास झाडावर बेचक्यात बांधलेल्या घरट्यात विश्रांती घेतात तर रात्रीचे 10 तास खाद्याच्या शोधार्थ या झाडावर त्या झाडावर अलगदपणे झेप घेतात. वटवाघळे निशाचरच असतात. शाकाहारीच तसंच मांसाहारी असतात. झाडावर जुन्या इमारतीत राहणाऱ्या वटवाघळांना रात्रीच्या अंधाराचा अंदाज घेता येतो. पण काही वटवाघळं गुहेत खोलवर राहतात, त्यांना अंधाराचा अंदाज येत नाही. म्हणून ही वटवाघळं इतर निशाचर प्राण्यांच्या हालचालींवरून रात्रीचा अंदाज बांधतात. घुबडं, खारी, बाहेर राहणारी वटवाघळं यांच्या गुहेबाहेर होणाऱ्या हालचालीवरून रात्रीची जाणीव त्यांना होते. चांद्रीय तालबद्धता. समुद्र किनाऱ्यावर आढळणाऱ्या सागरी खेकड्यांना भरती ओहोटीच्या वेळानुसार खाद्य मिळवण्यासाठी बिळातून बाहेर यावं लागतं. चंद्राच्या भ्रमणानुसार भरती ओहोटीही होते, त्यामुळे अशा प्रकारच्या तालबद्धतेला चांद्रीय तालबद्धता असं म्हणतात. सागरी खेकडे समुद्र किनाऱ्यावर बिळात राहतात. भरतीच्या वेळी बिळातच राहतात आणि ओहोटीच्या वेळी खाद्य शोधायला बाहेर पडतात. एकाच वेळी मग हजारोंच्या संख्येने खेकडे बाहेर पडलेले आढळतात. दिवस रात्रीची तालबद्धता ही सूर्याच्या साक्षीने अखंड चालू असते. सूर्योदयापासून किंवा पहाटेपासूनच सुरू असलेले पक्ष्यांचे विविध प्रकारचे आवाज, कधी मधुर कूजन तर कधी कलकलाट, पावसाळ्यात बेडकाचं ओरडणं, भुंग्यांचा गुंजारव, हे सूर्यास्तानंतर क्षणार्धात बंद होतं. याचा विलक्षण अनुभव जंगलात घेता येतो. मधूनच एखादी टिटवी कर्कश ओरडत जाते, तसंच रातकिड्यांची टिरटिर सुरू होते. एरवी मात्र नीरव शांतता आणि संपूर्ण काळोख या शहरी मनाला माहीत नसलेल्या नैसर्गिक तालबद्धतेचा अनोखा अनुभव कोस्टल कर्नाटकाच्या जंगलात तसंच काझीरंगाच्या अभयारण्यात घेता आला.
1: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा तिसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत हा जाहिरात संदेश.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध.

0: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
1: हो मग
0: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
1: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
0: पण कुठे?
1: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
2: प्रसारित करत आहोत आमच्या या सभेतील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर लगेच असं म्हणजे ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात नमस्कार बीड. त्यानंतर 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. 7:20 काही निवेदना. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. 7:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

आठवाजून 40 मिनिटांनी लोकसंगीत आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून सकाळी ठीक 9 वाजता. विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी ठीक 10 वाजता श्रोत्यांनी मनपसंत श्रोत्यांनी कळवलेल्या पसंतीवर आधारित कार्यक्रम आपली आवड. आज मराठी गीतांवर आधारित आपली आवड. त्यानंतर 10:30 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. 10:35 बालजगत हा बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावर प्रसारित होईल. 11 वाजता गाता रहे मेरा दिल. 12:15 मिश्र संगीत आणि 12:00 वनिता मंडळ. वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 1 ते 1:30 विविध भारती. त्यानंतर 3 ते 3:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावर. 3:10 5:30 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवा. 5:30 युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. 6 ते 7 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण. 7:15 सुगम संगीत. 7:30 कृषीविषयक कार्यक्रम माझा वर माझा शिवार आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. 7:45 समाचार. 9:00 न्यूज ॲट 9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. 9:45 या वेळेमध्ये विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 11:00 हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्रानंतर 11:10 आमचीही सभा. माफ करा, 11:00 11:10 सरकारची 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विविध विषयांवर NSG आकाशवाणीद्वारा विशेष मालिकेचं प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. त्यानंतर सभा समाप्ती. तर मंडळी, ही होती रूपरेषा आमच्या या सभेतील उर्वरित कार्यक्रमांची. FM 102.9 MHz आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. प्रसारित करत आहोत कार्यक्रम नमस्कार बीड.

नमस्कार बीड, आकाशवाणी बीड केंद्राच्या या विशेष कार्यक्रमात मी प्रीती सवाई अगदी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. बीड जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध

ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बीड नगर परिषदेच्या वतीनं शहरातील रखडलेल्या रस्ते विकास कामांना गती देण्यात आली. 11 ठिकाणी दुरुस्ती, रुंदीकरण आणि मजबूतीकरणाची कामे सुरू झाली आहेत. राष्ट्रीय पशुधन अभियान आणि मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजनेच्या माध्यमातून पशुपालन क्षेत्रात नवे रोजगार आणि उद्योगाच्या संधी उपलब्ध होत आहेत. आता बातम्या सविस्तर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त काल जिल्हाभरात शिवप्रेमींनी विविध कार्यक्रमांचं आयोजन करून आनंदोत्सव साजरा केला. अनेक ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं, तर शिवजयंती मंडळ आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम तसंच जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाचे स्मरण करत नागरिकांनी मोठ्या उत्साहात या सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला. बीड शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे नगर परिषदेच्या वतीनं विविध भागातील प्रलंबित रस्ते कामांना अखेर सुरुवात झाली आहे. शहरातील 11 ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती, रुंदीकरण आणि मजबूतीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून रखडलेली ही कामे आता वेगाने पूर्ण करण्याचा निर्धार प्रशासनानं व्यक्त केला आहे, त्यामुळे वाहतुकीची समस्या कमी होण्यासोबतच नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर रस्ते उपलब्ध होणार आहेत. मित्रांनो, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी पशुपालन क्षेत्र अत्यंत महत्वाचं ठरत आहे. बीड जिल्ह्यात राष्ट्रीय पशुधन अभियान गेल्या 2 वर्षात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या कालावधीमध्ये 6 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. परळी आणि शिरूर तालुक्यामध्ये शेळी मेंढी पालनासाठी जवळपास 50 लाख रुपयांचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत, तर पाटोदा तालुक्यात 4 लाभार्थ्यांना सुमारे 3 कोटी रुपयांचे मुरघास उत्पादन प्रकल्प मंजूर करण्यात आले असून हे सर्व प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहेत. राष्ट्रीय पशुधन अभियान हे शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी देणारे ठरत असून त्याच धर्तीवर राज्य शासनानं मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतीसोबतच पशुधन आधारित उद्योग उभारण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे पशुपालनाला आता उद्योगाचा दर्जा देण्यात आल्याने युवकांसाठी रोजगारांची नवी दालनं खुली झाली आहेत. शासनाकडून अनुदान, बँकांकडून कर्ज सुविधा आणि तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध होत असल्यानं ग्रामीण भागातील तरुणांनी पशुपालनाकडे केवळ पूरक व्यवसाय म्हणून नव्हे तर आधुनिक उद्योग म्हणून पाहण्याची गरज आहे. हाताला काम आणि कुटुंबाला स्थिर उत्पादन देणारा हा पर्याय ठरू शकतो. आणि आता पाहूया 7 जूनचं दिनविशेष. 7 जून 1893 रोजी दक्षिण आफ्रिकेतील पीटर मॅरिट्सबर्ग येथे रेल्वेतून खाली उतरवण्याच्या घटनेनं महात्मा गांधी यांच्या जीवनाला नवं वळण मिळालं. याच घटनेतून त्यांचा सत्याग्रह आणि अहिंसक संघर्षाच्या विचारांची बीजे रुजली. 7 जून 1981 रोजी भारताचे महान टेनिसपटू महेश भूपती यांचा जन्म झाला. ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारे ते पहिले टेनिसपटू ठरले. दरवर्षी जून महिन्याच्या 1 आठवड्यामध्ये पर्यावरण संवर्धन, जैवविविधता आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या जतनाचा संदेश विविध उपक्रमांतून दिला जातो. शाश्वत विकासासाठी पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असल्याची जाणीव या निमित्तानं करून दिली जाते. याच संदेशासह आजचा नमस्कार बीड कार्यक्रम इथेच संपूया. लेखन सौजन्य शशी केवडकर, पत्रकार बीड, वाचन प्रीती सवाई.

नमस्कार भीड, आपण ऐकलात लेखन सौजन्य, शशी केवडकर, पत्रकार भीड यांचं FM 102.2 मेगाहर्ट्सवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत. आकाश

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
1: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
0: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
0: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
1: आजच कॉल करा
0: 9637359485.
1: 9637359485.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. 353 राज्याभिषेक दिन, सर्वत्र उत्साह साजरा. देवस्थान जमीन निर्मूलन कायदा तूर्तास स्थगित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिवचे सतीश साबळे यांना सुवर्णपदक. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत जपानला नमवत भारत अजिंक्य. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. 20 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सून दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. 353 शिवराज्याभिषेक सोहळा काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. रायगडावर साजऱ्या झालेल्या मुख्य सोहळ्यात राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी महाराजांना अभिवादन केलं. 300 वर्षांनंतरही लोक या ठिकाणी येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक असल्याची भावना युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं काल शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दी बा पाटील यांचं नाव देण्यासंदर्भात कार्यवाही पूर्ण केल्याची माहिती देत याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचं सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही छत्रपतींना अभिवादन करत

सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मराठवाड्यातही शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात सकाळपासूनच शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. शिवरायांच्या जयघोषानं संपूर्ण परिसर शिवमय झाला. सर्वपक्षीय नेते तसंच लोकप्रतिनिधींनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नांदेड इथं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसंच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात कातनेश्वर इथल्या हिंदयान स्पोर्ट्स सायन्स अकॅडमीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. छोट्या मुलांनी पारंपरिक पद्धतीनं पूजा तसंच पालखी सोहळा साजरा करून शिवकालीन

0: पारंपरिक पद्धतीनं पूजा तसंच पालखी सोहळा साजरा करून शिवकालीन युद्धकलांचं थरारक प्रात्यक्षिक सादर केलं. देवस्थान जमीन निर्मूलन कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपुरात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या कायद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांमध्ये संभ्रम आहे. याबाबत दाखल आक्षेपांची दखल घेत सरकारनं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. देवस्थानांना बळकटी देणारा कायदा विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात आणला जाईल असं सूतोवाच बावनकुळे यांनी केलं. ते म्हणाले,
1: 15 ऑगस्ट पर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ. 15 ऑगस्ट पर्यंत सुनावणी होईल. 15 सप्टेंबर पर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे.
0: विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली काल दिल्लीत जंतरमंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पेपर फुटी आणि इतर अनियमिततेप्रकरणी मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी तसंच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक, भाकप नेत्या अॅनी राजा, भाकप माले या पक्षाचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य सहभागी झाले होते. दरम्यान दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याची माहितीही पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: धाराशिव जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी तालुकास्तरीय भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. काल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली जलसाठ्यासंदर्भात आढावा बैठक झाली. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान जिल्हाधिकारी काल तुळजापूर तालुक्यातल्या तीर्थबुद्रुक गावात मुक्कामी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगानं काल लातूर इथं पर्यावरण जनजागृतीपर सायकल फेरी काढण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर सायकलिस्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं काढलेल्या या फेरीला नागरिक आणि सायकल प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारनं नुकतीच 12 वर्ष पूर्ण केली. या कालावधीत सरकारनं क्रीडा क्षेत्रात आमूलाग्र बदल केले, त्यामुळे क्रीडापटूंना प्रोत्साहन मिळत असून क्रीडा क्षेत्रालाही अच्छे दिन आले असं मत छत्रपती संभाजीनगर इथले क्रीडा प्रशिक्षक डॉ मकरंद जोशी यांनी व्यक्त केलं आहे. ते म्हणाले,
3: एक तपापासून भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय असे बदल दिसून येत आहेत आणि याचं सर्व श्रेय मोदी सरकारला आहे. याचं कारण असं आहे, मागचं जी आपलं एशियन गेम्स जी स्पर्धा झाली यामध्ये आपण तब्बल 100 च्या वर विविध खेळामध्ये पदकं जिंकलेली आहेत आणि हे एक आपल्या क्रीडा क्षेत्रातलं एक महत्वाचं माइलस्टोन ठरलेलं आहे.
0: लातूर तालुक्यातल्या खंडापूर इथल्या अखंड हरिनाम सप्ताहातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मुख्य आयोजकांसह इतर काही जणांविरोधात काल गुन्हा दाखल करण्यात आला. या सोहळ्यासाठी सुमारे 5 कोटी 98 लाख रुपयांहून अधिक निधी जमा झाल्याचा दावा करण्यात आला असून त्यातील सुमारे 3 कोटी 65 लाख रुपयांचा हिशोब उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. बीड जिल्ह्यात परळी इथला तरुण तोहिद कैराती खान पठाण याच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही त्यांनी शासनाकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. अहमदाबाद इथं जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातले योगपटू सतीश साबळे यांनी ट्विस्टिंग प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावत जागतिक अजिंक्यपदाला गवसणी घातली. सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले साबळे हे जागतिक योगासन स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे पहिले योगपटू ठरल्यानं त्यांचं विशेष कौतुक होत आहे. 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं काल यजमान जपानचा 4-1 असा पराभव करत

0: तिसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावलं. जपानच्या काकामिगाहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पूर्ती यानं 3 आणि केतन कुशवाहा यानं 1 गोल केला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. या सामन्यात त्यांनी कोरियाच्या संघावर 3-0 असा विजय मिळवला. ओस्लो इथं नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदननं इतिहास घडवला आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताचा T20 क्रिकेट संघ काल जाहीर झाला. तिलक वर्मा भारतीय संघाचा नवा उपकर्णधार असेल. दरम्यान किशोरवयीन क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीची या संघात निवड झाली आहे. सध्या 15 वर्ष 71 दिवस वय असलेल्या वैभवनं सर्वात कमी वयाच्या क्रिकेटपटूचा भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडीत काढला. सचिन यांची भारतीय संघात निवड झाली तेव्हा त्यांचं वय 16 वर्ष 205 दिवस एवढं होतं. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 90% अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या पोलीस पाल्यांचा विशेष गौरव सोहळा काल छत्रपती संभाजीनगर इथं पार पडला. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. लातूर धाराशिव बीड विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. भाजप नेत्यांकडून उमेदवारांना आमिषे दाखवून निवडणुकीतून माघार घ्यायला भाग पाडलं जातं असा आरोप त्यांनी निवडणुका झाल्याच नाहीत तर लोकशाही जिवंत राहणार नाही असंही त्यांनी नमूद केलं. जालना जिल्ह्यातल्या आंबड इथला तहसीलदार विजय चव्हाण याला 12 लाख रुपयांची लाच मागताना रंगेहात अटक करण्यात आली. अवैध वाळू उपसा करणाऱ्या पोकलेन मशीनवर कारवाई न करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस काल तळ कोकणात दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याचा सर्व भाग मोसमी पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. परभणी जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह सर्वत्र पूर्व मोसमी पाऊस झाला. पाण्याअभावी वाढत असलेल्या ऊसाला यामुळे दिलासा मिळाला असून पेरणीपूर्व मशागतीच्या कामालाही गती मिळेल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण परिसरातही काल पाऊस झाला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 353 शिवराज्याभिषेक दिन सर्वत्र उत्साहात साजरा. देवस्थान जमीन निर्मूलन कायदा तूर्तास स्थगित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या 20 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सून दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे 7:20 झाले आहेत. ऐकूयात जाहिरात संदेश.

0: ढेगड़ेयां से सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड सांधे दुखी गुड़घे दुखी आणि मणके दुखी वर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924559. डॉक्टर परीक्षित ढेगड़े यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924559.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893852852.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडी साठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
5: आम्ही आकाशवाणीच्या भीड केंद्रावरून बोलत आहोत.

आकाशवाणीच्या बीड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. एफ एम म्हणजे 102.9 मेगाहर्ट्झ. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम आपली मराठी अभिजात मराठी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही तसं आक्षेपित करत आहोत.

0: Papi.
1: Papi
0: Marathi.
1: श्रोते हो नमस्कार, मी वासंती काळे अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आत्तापर्यंत कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचे आत्तापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीमध्ये प्रकाशित झाले. याबाबत आपल्याला डॉक्टर सरोजकुमार मिठारी यांनी प्रस्तावना केली होती आणि 1 ते 5 खंडांची माहिती दिलेली होती. या खंडांपैकी 11वा आणि 12वा अशा 2 खंडांची ओळख आपण आजच्या भागात करून घेणार आहोत. त्यासाठी

0: आपल्याकडे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी डॉक्टर सुस्मिता खुटाळे, संपादकीय सहाय्यक महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून आलेल्या आहेत. मॅडम, या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार
0: मॅडम. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली सुरू झालेला मराठी विश्वकोशाच्या खंड 11 आणि 12 यांची माहिती आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचंय, पण तत्पूर्वी खंड 11 याचं स्वरूप काय आहे आणि त्याच्या प्रकाशनाबाबत आपण आम्हाला काय सांगाल?
1: आपल्याला माहिती आहे की मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असून त्यामध्ये विविध विषयातील वैविध्यपूर्ण नोंदींचा वर्णानुक्रमे समावेश आहे. त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 11 बंदा ते ब्युएनस एअरीज असा असून या खंडाचं प्रथम प्रकाशन 1982 साली झालं आहे. त्यामध्ये एकूण 1105 नोंदींचा समावेश आहे. हा खंड 1112 पृष्ठांचा आहे. तसंच या खंडाच्या शेवटी 60 रंगीत चित्रपत्र सुद्धा दिली आहेत. या खंडात ब या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. या खंडातील बंदा ही पहिली नोंद सुमारे 750 शब्दांची असून ती धर्म या विषयातील आहे. बंदा हे शिखांचे 10वे धर्मगुरु गुरु गोविंद सिंग यांच्यानंतर शिखांचे राजकीय आणि धार्मिक नेतृत्व करणारे व्यक्ती त्यांच्याविषयीची ही चरित्रात्मक नोंद आहे. तर ब्युएनस एअरीज ही या खंडातील शेवटची नोंद सुमारे 500 शब्दांची असून ती भूगोल या विषयातील आहे. ब्युएनस एअरीज हे अर्जेंटिना देशाची राजधानी, प्रमुख बंदर आणि महत्वाचं आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या शहराची स्थळविषयक नोंद असून या नोंदीचं लेखन मोदन्या शहाणे आणि नास गाडे यांनी केलं आहे.
0: मॅडम, तुम्ही आता 11व्या खंडाचं सांगितलं की ज्याच्यात ब पासून नोंदी आहेत. आता 12वा खंड देखील आपला प्रकाशित झाला आहे, तर त्या 12व्या खंडाचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा.
1: आज आपण माहिती घेत असलेला दुसरा खंड हा मराठी विश्वकोशाचा 12वा खंड आहे. भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1985 साली झालं आहे. भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य या 12व्या खंडात एकूण 667 नोंदी आहेत आणि हा खंड सुमारे 1586 पृष्ठांचा आहे. या खंडात भ आणि म या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. भंगूर तारा ही या खंडातली पहिली नोंद आहे. ही नोंद प्राणीविज्ञान या विषयातली आहे. एकायनो डर्माटा संघाच्या वर्गातील सामान्यतः भंगूर तारा म्हणजेच ब्रिस्टल स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राण्यांविषयीची ही नोंद आहे. तर याच खंडातली शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य या शीर्षकाची अतिदीर्घ पण तितकीच माहितीपूर्ण आणि महत्वाची नोंद आहे. या नोंदीविषयी आपण पुढे अजून माहिती घेऊच.
0: हा, महाराष्ट्र राज्य म्हटल्यानंतर खरोखर त्याची व्याप्ती आणि खूपच मोठी माहिती असणं साहजिक आहे. आता या दोन्ही खंडांमध्ये म्हणजे 11व्या आणि 12व्या याच्यामध्ये कोणकोणत्या विषयांच्या आणि कोणत्या प्रकारच्या नोंदींचा समावेश आहे? म्हणजे मगाशी तुम्ही ब चं सांगितलं आणि नंतर भ आणि म चं सांगितलं, भ ते म.
1: हो,
0: तर कोणकोणत्या येतील एकंदरीतच?
1: साधारणपणे मराठी विश्वकोशात अंतर्भूत असलेल्या मानवी विद्या आणि विज्ञान व तंत्रज्ञान या दोन्ही शाखातील विविध विषयांच्या नोंदी या खंडात आहेत. त्यामध्ये मानवी विद्या विभागातील धर्म, तत्वज्ञान, कायदा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, मानवशास्त्र, इतिहास, भूगोल, भाषाशास्त्र, लिपी प्रकार इत्यादी अनेक विषयांचा यामध्ये समावेश आहे. आणि अजून थोडंसं खोलात जाऊन विशेष सांगायचं तर इंग्रजी आणि युरोपीय भाषा, रशियन, आशियाई भाषा आणि साहित्य विषयातील महत्वपूर्ण लेखक, ग्रंथ, नवनवीन साहित्य प्रकार, साहित्य प्रवाह याविषयीच्या नोंदी सुद्धा आपल्याला या खंडात वाचायला मिळतील. आणि थोडंसं भारतीय भाषा आणि साहित्य या विषयाबद्दल आपण बोलायला गेलो तर संस्कृत, मराठी, बंगाली, तेलुगू, कन्नड, असमिया, सिंधी, गुजराती भाषा आणि साहित्य विषयांच्या नोंदींचा सुद्धा या दोन्ही खंडांमध्ये समावेश आहे. आणि विज्ञान आणि तंत्रविद्या विभागातील भौतिकी, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणीविज्ञान, मानवी वैद्यक, स्थापत्य अभियांत्रिकी, उद्योग आणि व्यापार विषयातील नोंदींचा सुद्धा या खंडामध्ये समावेश आहे.
0: खूपच मोठी व्याप्ती आहे.
1: हो, त्याचबरोबर या खंडात संकल्पनात्मक, चरित्रात्मक स्थळविषयक

0: भाषासमूह, साहित्य प्रकार, ग्रंथ, पुरस्कार आणि संस्थान विषयक अशा विविध प्रकारच्या नोंदींचा समावेश या खंडांमध्ये आहे.
1: मॅडम, तुम्ही आता म्हणालात की विविध ह्या नोंदी झालेल्या आहेत आणि केल्या जातात, तर काही महत्त्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी असतात, मग त्याविषयी काही विशेष माहिती आम्हाला सांगू शकाल का?
0: हो, नक्कीच. मराठी साहित्यातील महानुभाव पंथ आणि साहित्य, बाभ बोरकर, कवी बी, बालकवी, बेडेकर मालतीबाई, बेडेकर विश्राम या लेखकांच्या स्वतंत्र नोंदी या खंडामध्ये आहेतच, पण त्याचबरोबर 12व्या खंडातील मराठी साहित्य ही अतिदीर्घ नोंद, म्हणजेच ज्याला विश्वकोशाच्या परिभाषेत आपण व्याप्तिलेख असं म्हणतो, या व्याप्तिलेखात मराठी साहित्याच्या प्रारंभापासून ते 1980 पर्यंतच्या काळाचा आढावा घेतलेला आहे. यामध्ये प्राचीन मराठी साहित्य या भागात प्रारंभ ते इसवी सन 1818 पर्यंत मराठी साहित्याचा इतिहास नोंदवला आहे, आणि याच नोंदीच्या दुसऱ्या भागात म्हणजे अर्वाचीन मराठी साहित्याचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर मला आवर्जून सांगायला आवडेल, आजकाल जे तरुण विविध स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करतात त्यांना हे खंड अतिशय उपयुक्त आहेत, कारण ते विश्वासार्ह आणि संदर्भयुक्त माहितीचा स्रोत आहेत. मराठी विश्वकोशाच्या 12व्या खंडातील शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य ही अत्यंत विचारपूर्वक आणि कौशल्याने लिहिलेली आणि संपादित केलेली ही अतिदीर्घ नोंद आहे. एका राज्याची माहिती देत असताना त्याचा प्रागैतिहासिक काळापासून आधुनिक काळापर्यंतचा इतिहास, भौगोलिक प्रादेशिक रचना, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याची राजकीय वाटचाल आणि स्थितीचा आढावा सुद्धा घेतला आहे.
1: आपल्या श्रोत्यांनी नक्की आपल्या साईटला भेट देऊन ती माहिती आणि विश्वकोशाचा 12वा खंड, म्हणजे ज्याच्यातली महाराष्ट्र राज्य ही शेवटची नोंद पण दीर्घ आहे, तिथे नक्की भेट देऊन माहिती घ्यावी, नाही का? त्यांना ती उपयुक्त असणार आहे.
0: हो, अगदीच बरोबर. आणि अजून एक नोंद या विद्यार्थ्यांसाठी मला सांगायला खरं तर आवडेल, एक अशीच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण नोंद म्हणजे विश्वकोशाच्या 12व्या खंडातील भारत या शीर्षकाची सर्व विषय अंतर्भूत असलेली अतिशय दीर्घ नोंद आहे. या नोंदीत भारत हे देशनाम, राजकीय विभाग, त्याचे भूवैज्ञानिक इतिहास, भूवर्णन, भौगोलिक प्रदेश, मृदा, नैसर्गिक साधन संपत्ती, जलवायुमान, वनश्री, प्राणीजात, इतिहास, मानववंश, राजकीय स्थिती, देशाची स्वातंत्र्योत्तर शासन यंत्रणा, कायदेमंडळ, विधी आणि न्याय व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, आर्थिक स्थिती, अन्नधान्य उत्पादन, भारत देशातील लोक आणि समाज जीवन, धर्म आणि शिक्षण, देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील कार्य आणि प्रगतीचा अतिशय विस्ताराने या नोंदीमध्ये आढावा घेतलेला आहे. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा भाग जर आपण म्हणालो तर भारत चीन संघर्ष, भारत पाकिस्तान संघर्ष, भारत संरक्षण अधिनियम, भारतीय अन्न निगम, भारतीय औद्योगिक विकास बँक, वित्त नियम, कृषी संशोधन संस्था, टपाल आणि तार विभाग, या आणि अशा भारत देशातील विविध ऐतिहासिक, औद्योगिक, संशोधन, संरक्षण, आर्थिक आणि सर्व प्रकारच्या नोंदींचा समावेश असल्यामुळे हा 12वा खंड विद्यार्थी आणि अभ्यासकांच्या दृष्टीनं खरंच महत्वाचा आहे.
1: मॅडम, आता ही माहिती म्हणून झालं तर थोडं मनोरंजनात्मक किंवा असं काही वाचनीय असं छान असं पण आहे का त्यामध्ये?
0: हो, नक्कीच. विश्वकोश खंडाच्या निर्मितीच्या कामाचा पाया म्हणजे विश्वकोश खंडाची नोंद यादी आहे. त्यामध्ये कोणते विषय, त्या विषयातील कोणत्या महत्वाचे घटक असावे, ते कुणाकडनं लिहून घ्यावे, याबद्दल प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी खूप बारकाईनं आणि अभ्यासपूर्ण आखणी केल्याचं हे सर्व खंड आज आपण वाचत असताना आपल्या लक्षात येतं,
1: म्हणजे आकाळी केली आहे.
0: हो, आणि अगदी लहानात लहान वाटणारा विषय सुद्धा मानवी जीवनातील आणि संस्कृतीतला महत्वाचा घटक विषय असल्यामुळं तो विश्वकोशाच्या खंडातील नोंद विषय झालेला आहे. तर काही नोंदी आपण यापैकी बघूया. खेळ आणि मनोरंजन या विषयातील बाहुली ही श्रीपू गोखले यांनी लिहिलेली एक नोंद मला महत्वाची वाटतं. खरं तर बघायला गेलं तर हा खूप छोटा विषय आहे, पण छोट्या मानवी प्रतिकृतीच्या रूपातील बालकांचे खेळणे, पण तरीही त्याची उत्पत्ती, निर्मिती, जगभरातील विविध संस्कृती, समूहातलं तिचं स्वरूप आणि अतिशय सुंदर चित्रांसह माहिती या नोंदीत दिलेली आहे, ती आपण जरूर वाचावी. त्याचबरोबर बुद्धिबळ खेळाची नोंद ही अशीच, त्याच्या उत्पत्ती, इतिहास, वाटचाल आणि पद्धत, त्याचं स्वरूप, त्यातल्या वेगवेगळ्या खेळी यांची माहिती देणारी ही नोंद आहे. खरं तर गणित हा आपल्या सगळ्यांचा नावडता विषय, पण तरीही खंड 11 मध्ये बीजगणित आणि बीजगणित अमूर्त या शीर्षकाच्या नोंदी सुद्धा आपण जरूर वाचू.

0: असाव्या. त्याचबरोबर बेकरी तंत्र ही सुद्धा अशीच एक माहितीपूर्ण आणि जवळजवळ 13 पृष्ठांची दीर्घ नोंद या खंडात आहे. म्हणजे इतिहास पूर्व काळापासून तयार झालेला पाव हा एक खाद्यपदार्थ या बेकरी तंत्रातील एक आद्य आणि जगभर लोकप्रिय असलेला पदार्थ आहे. तर या बेकरी तंत्राच्या इतिहासापासून त्यातील घटक पदार्थ, त्याची प्रक्रिया, देशोदेशीचे त्यातील बदल आणि याविषयीची विस्तृत माहिती या नोंदीत चित्रांसह दिलेली आहे. त्यामुळे ही सुद्धा एक खूप रंजक आणि माहितीपूर्ण नोंद आहे असं मी सुचवेन. अशा अनेक कुतूहलपूर्ण आणि रंजक नोंदी या दोन्ही खंडांमध्ये आपल्याला वाचायला मिळतील आणि अशा वैविध्यपूर्ण विषयांमुळे, लेखनातील विश्वासार्ह अभ्यासपूर्ण माहितीमुळे मराठी विश्वकोशाचे सगळेच खंड खरं तर वाचनीय आणि संदर्भ मूल्य असणारे आहेतच. इंटरनेट आणि विविध माध्यमातील माहिती स्त्रोत जरी असले आज उपलब्ध, तरी सुद्धा मराठी विश्वकोशाचं महत्व यामुळे टिकून आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. आणि या सर्व खंड किंवा या सर्व खंडातील नोंदी आपल्याला आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या marathiviswakosh.org या संकेतस्थळावर आपल्याला सर्व खंड उपलब्ध आहेत, आपण जरूर वाचावेत.
1: डॉक्टर सुस्मिता खुटाळे मॅडम, आज आपण आमच्याकडे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती मराठी विश्वकोश खंड 11 आणि 12 विषयी सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. aaplimarathi210@gmail.com aplimarathi210@gmail.com या ईमेलवर. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी,
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

FM-च्या 102.10 MHz-वर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. रसिको सकाळचं ठीक 7:40 झाली आहेत, प्रसारित करत आहोत भावधारा हा सोगम संगीताचा कार्यक्रम.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सांधा बदलावा लागला?
1: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
0: पण कुठे?
1: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.

0: वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती का? खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपरफाईन साबुदाणा।

शिरीष देशपांडे यांचं गीत आपण ऐकत आहात. श्रीधर फडके आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरात, संगीतकार श्रीधर फडके. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावर.

श्रीधर फडके आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरामध्ये शिरीष गोपाळ देशपांडे यांचं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार श्रीधर फडके आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय.

0: Warm Jantar Mantara's 100-seat Pradhan ouster over paper leak, writes the Sunday Tribune in its top headline. Telangana CM calls for federal balance to safeguard citizens, writes the Hindu. Reeling rupee drags students abroad deeper into debt at home, writes the Economic Times. LPG price hiked by 29 rupees per 14.2 kg cylinder, writes Sunday Pioneer. US and Iran trade strikes near Strait of Hormuz as talks hit a wall, writes the Sunday Statesman, while another story headlines, UN Food Agency says millions are being pushed into hunger by Iran war. The Sunday Statesman, in its editorial titled Beyond Hormuz, writes the geopolitical shock created by the Iran conflict is forcing countries far beyond West Asia to confront an uncomfortable reality. Energy security can no longer be built around a single set of political assumptions. For India, the renewed importance of Venezuela is less a story about one oil supplier and more a reflection of a changing global energy map. And finally, Sunday Tribune confronts a grim reality. Silent killer on our plates, WHO links unsafe food to 1.5 million deaths worldwide. And with that, it's back to you, Saira.
1: Thanks, Shagun. And now before we end the bulletin, the headlines once again. Home Minister Amit Shah calls for sharper vigil on financial transactions, construction of buildings and sale and purchase of properties along international borders. National Testing Agency dismisses claims of NEET UG 2026 re-exam paper leak as false, warns of strict action against those spreading such content. West Bengal government to undertake major development initiatives to upgrade facilities at key religious sites across the state. India hands over 72 health facilities and 12 cultural heritage projects to Nepal. IATA says India will be a significant player to air traffic boom in Asia-Pacific region by 2044. And in football, India beat defending champions Bangladesh 3-1 to win SAF Women's Championship for record sixth time. And with that, we end the morning news. Have a great day.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 आणि 12 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी, मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं यूपीआय आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वेच्या स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्रच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं विविध कल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी पंतप्रधानांनी सल्लागार मंडळातील सदस्यांसोबत चर्चा केली. तसंच जीवनमान अधिक सुकर आणि व्यवसाय सुलभतेसाठी कोणत्या सुधारणा करता येऊ शकतील यावरही बैठकीत चर्चा झाली. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर मागे 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये घरगुती एलपीजीची किंमत आजपासून 913 रुपयांवरून वाढून 942 रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक संघटनेनं आशिया प्रशांत क्षेत्रातील विमान वाहतुकीच्या वाढीमध्ये भारत एक महत्वाची भूमिका बजावत असल्याचं म्हटलं आहे. या क्षेत्रात विमान प्रवाशांची संख्या 2044 पर्यंत 4 अब्जांच्या वर पोहोचण्याचा अंदाज आहे. आयएटीएचे आशिया पॅसिफिक

क्षेत्र प्रादेशिक उपाध्यक्ष शिल्डन ही यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षात या क्षेत्रातील विमान वाहतूक क्षेत्राच्या विकासात भारताचं योगदान महत्वपूर्ण राहिलं आहे. भारत हा जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या देशांतर्गत नागरी विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक असल्याचं त्यांनी नमूद केलं. IATA 370 अधिक विमान कंपन्यांचं प्रतिनिधित्व करते आणि या कंपन्यांचा जागतिक विमान वाहतुकीत सुमारे 85% वाटा आहे. आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागात होणारे आर्थिक व्यवहार, इमारतींचं बांधकाम तसंच मालमत्तांच्या खरेदी विक्रीवर काटेकोरपणे लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी ईशान्येकडील सीमावर्ती भागाच्या सुरक्षिततेसंदर्भात त्रिपुरातील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात घेतलेल्या बैठकीत हे निर्देश दिले. सीमा भागात गेल्या 5 वर्षातील जमिनींच्या नोंदी तपासाव्या असे निर्देशही शहा यांनी दिले. 2026 पुनर्परीक्षेच्याही प्रश्नपत्रिका फुटल्याच्या किंवा त्या अगोदरच उपलब्ध झाल्याचे काही समाज माध्यमं आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून केले जात असलेले दावे NTA म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं फेटाळले आहेत. अशा बातम्या पसरवणं हे संघटितपणे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचं कृत्य असून परीक्षेविषयी वाटत असलेल्या चिंतेमुळे विद्यार्थी आणि पालक त्याला बळी पडत असल्याचं NTA समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे, त्याचबरोबर परीक्षा कुठल्याही गैरप्रकारांच्या विना पार पडाव्यात यासाठी चोखपणे काळजी घेण्यात येत आहे असंही NTA नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांची काल नवी दिल्लीत भेट झाल्यानंतर 2015 भूकंपानंतरच्या पुनर्बांधणी कार्यक्रमांतर्गत 72 आरोग्य सुविधा आणि 12 सांस्कृतिक वारसा प्रकल्प भारतानं नेपाळला सुपूर्द केले. सीमापार वैयक्तिक रोख हस्तांतरण सुलभ करण्यासाठी भारताची UPI प्रणाली आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली यांच्यातील परस्पर जोडणीचा दोन्ही नेत्यांनी शुभारंभ केला. तसंच नेपाळसाठी व्हॉइस फर्स्ट भाषा अनुवाद मंचाकरता राष्ट्रीय डिजिटल पायाभूत सुविधा संयुक्तपणे विकसित करण्यासाठी डिजिटल इंडिया भाषिणी आणि काठमांडू विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची त्यांनी देवाणघेवाण केली. इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्री सुगियोनो परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 8व्या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. गाझामध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात 2 महिलांसह किमान 7 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान तणावपूर्ण स्थितीत असलेल्या युद्धविराम कराराच्या रक्षणाबाबत हमास आणि इतर गटांसोबत चर्चा करण्यासाठी कायरोमध्ये मध्यस्थांनी पुन्हा वाटाघाटी सुरू केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं झालेला युद्धविराम इस्रायलचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरला असून या भागातील 50%-हून अधिक क्षेत्रावर आता इस्रायलचं नियंत्रण आलं आहे. रशियाच्या वार्षिक आर्थिक परिषदेचा समारोप होत असतानाच युक्रेननं सेंट पीटर्सबर्ग शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरावर अभूतपूर्व हल्ला केल्याचं रशियन अधिकाऱ्यांनी सांगितलं. लेनिनग्राड प्रांतात 140 अधिक ड्रोन्स पाडण्यात आल्याची माहिती गव्हर्नर अलेक्झांडर ड्रोसडेन्को यांनी दिली. तसंच 4 वर्षांपूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच शहराच्या गव्हर्नरनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. महिलांची सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन यांना मोठी चालना देण्याच्या उद्देशानं तेलंगण महिला सुरक्षितता विभागानं स्त्री राईड हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत केवळ महिला चालकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॅब्स, रिक्षा आणि इलेक्ट्रिक बाईकची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलीस महासंचालक CV आनंद यांच्या हस्ते या उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे महिला प्रवाशांना ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या लोकप्रिय ऍप्सद्वारे केवळ महिला चालकांनी चालवलेल्या गाड्यांची सेवा बुक करणं शक्य होणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात न्यू चंदीगड इथं आज दुसऱ्या दिवशी भारत आपल्या पहिल्या डावात 3 बाद 368 धावांवरून खेळायला सुरुवात करेल. KL राहुल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांमुळे भारताची स्थिती भक्कम झाली. साई सुदर्शननं 81 धावांचं योगदान दिलं. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील T20 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून श्रेयस अय्यरची कप्तानपदी निवड करण्यात आली आहे. तिलक वर्मा संघाचा उपकप्तान असेल.
15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्यात आलं असून गेल्या काही काळातील खालावलेल्या कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला

0: कप्तान पदासोबतच संघातील स्थानही गमवावं लागलं आहे. बुद्धिबळात ग्रँडमास्टर 20 वर्षीय आर प्रज्ञानानंद यानं ओस्लो इथं जर्मनीच्या विन्सेंट केमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरण्याचा इतिहास रचला. एकंदर 18 गुणांसह त्यानं विजेतेपद मिळवलं. 2013 ही स्पर्धा सुरू झाल्यापासून भारताचे दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद आणि विद्यमान जागतिक विजेता डी गुकेश यांनाही हे अजिंक्यपद आजवर साध्य करता आलेलं नाही. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करत तिसऱ्यांदा चषक जिंकला. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहानं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. दरम्यान मुलींच्या संघानं दक्षिण कोरियाला 3-0 असं हरवून कांस्यपदक पटकावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे भारताच्या दोन्ही संघांचं अभिनंदन करून त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांच्या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा. भारताचं यूपीआय आणि नेपाळची नॅशनल पेमेंट्स इंटरफेस प्रणाली संलग्न. गाझामधील निम्म्याहून अधिक क्षेत्रावर इस्रायलचं नियंत्रण. ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा अजिंक्य. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीत.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता स्वर आहे पुष्पा पागधर आणि यशवंत कुलकर्णी यांचा. गीतकार फ. मु. शिंदे आणि संगीतकार अली साहेब.

रंजना शिंदे यांनी गेलेले हे लोकगीत आताच आपण ऐकलं आणि लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी प्रसारित करत आहोत प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात हरिंद्र जाधव यांची ही लोकगीत रचना.

गाता रहे मेरा दिल। हिंदी आणि मराठी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम। ऐकायला विसरू नका आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

0: भगिनींसाठी हक्काचं व्यासपीठ कार्यक्रम महिला विश्व सौंदर्य आरोग्य माहिती मनोरंजन कार्यक्रम महिला विश्व महिला सशक्तीकरण उद्योग मार्गदर्शन कार्यक्रम महिला विश्व महिला विश्व मैत्रिणींचा हा आवडता कार्यक्रम दिनांक 1 जून पासून आता नवीन वेळे तेव्हा अवश्य ऐका महिला विश्व दर शुक्रवारी सकाळी 10:30 फक्त आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.
1: FM 102.9 मेगाहर्ट्झवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 9 वाजतात. विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

2.9 मेगाहर्ट्झ वर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे 10:10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आपली आवड.

रसिको नमस्कार, आपली ओडिया कार्यक्रमामध्ये मी आपली रेडिओ मैत्रीण प्रीती सवाई अगदी मनपूर्वक स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमात मी आपली आवड सादर करते. कार्यक्रमातील सुरुवातीचं गीत पिंजरा या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांच्या स्वरातील गीत, गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार राम कदम आणि या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत. बिजासन माता रोड भोलेनाथ कॉलनी इंदौर मध्य प्रदेश चे स्वाती प्रयाग चौधरी, मालती चौधरी, कुमारी देविका चौधरी, गणेशदादा मराठा, कार्तिक भाऊ मराठा, परी संजना मराठा, ललिता नारायण खनसे, सोनू वानी आणि मोनू वानी. हिंद रेडिओ श्रोतसंघ तालुका वडवणी जिल्हा बीडचे तुळशीराम शिंपले पाटील, रामदास शिंपले, बाबासाहेब शिंपले, कांचन शिंपले, कुशीवर्त शिंपले, श्रेय ढेमरे, साक्षी ढेमरे आणि समस्त शिंपले परिवार रामपूर येथून विश्वनाथ शरणागत, विक्रम शरणागत, रमेश थोरात, सदाशिव थोरात, प्रवीण शरणागत, संतोष शरणागत. एरोड्रम थाना लक्ष्मीबाई अनाजमंडी रोड वंदना नगर इंदौर येथून राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न खर्चे, मुकंपोस्ट बोरी खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, जगुताई राजे जाधव, चिरंजीव संचित वायाळ, प्रथमेश देशमुख, स्वामी देशमुख, करडा कुमारी, प्रणाली देशमुख मोतळा, सानवी देशमुख करडा, नेहरू चौक पैठण येथून डॉक्टर सुरेश जाधव, अनिता जाधव, आरती पूजा, प्रसाद जाधव, सोनल जाधव, बेबी सिया जाधव, जालना शहर येथून सोमनाथ जाधव, गीता जाधव, ओम जाधव, सुभाष जाधव, चंदन जाधव, एकनाथ जाधव आणि संगीता जाधव हो।

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: आपल्या आवडीया कार्यक्रमातील यानंतरची पसंती जयत्र जयत या चित्रपटासाठी आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील या गीतासाठी गीतकार नाधो महानोर आणि संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत. श्री समर्थ रेडिओ श्रोतासंघ कोरडगाव तुलका पाथर्डीचे नानासाहेब घुगरे, द्वारकाबाई अनिता वैष्णवी, उज्ज्वला वैभव साक्षी, साईनाथ योगेंद्र घुगरे, माळवेस बीडचे किशोर उबाळे, मंगला उबाळे, सपना शेतल, अभिजित उबाळे, बाळराजे आणि सचिन उबाळे, डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबे अनिष्का आणि तन्मय गजभिये, भिलाईगड छत्तीसगड येथून रोशन देवांगन, कौशल्य देवांगन, हेमलता देवांगन, डिंपल देवांगन, कोरडगाव तालुका पाथर्डी येथून जिल्हा अहमदनगरचे घुगरे परिवार, बालेपीर जिल्हा बीडचे शेख सागर भाई टायरवाले, पठाण वाजेद खान, खासबाग जिल्हा बीडचे शेख नूर महम्मद, तेलगल्ली बीडचे विघ्नेश्वर पवार, जांभरून तालुका अर्धापूर येथून दुर्गाधर जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, कुमारी साध्वी जोशी, परभणीहून गणेश हरगावकर, मांजरी तालुका राहुरीचे सौ सविता, गोविंद पिसाळ, प्रतीक प्रथमेश, जालंदर पिसाळ, दयानंद नगर जिल्हा नांदेडचे प्रकाशदादा जैन, तिरुपतीनगर लातूरचे संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, रतन अण्णाभाऊ साठे, रेडिओ मुक्कम पोस्ट, रेडिओ श्रोता संघ मुक्कम पोस्ट पांढरीचे शशिकला विठ्ठल कांबळे, पायल कल्याणी, सोनू अभय कांबळे, नरसोबानगर बीडचे जया, श्यामदळवी, कोमल झेंडू, विशाल भिसे, नंदिनी हरिभाऊ कुलकर्णी, सरस्वतीबाई थोरात, फकीरा रेडिओ

श्रोतासंघ येथून फकीरा रेडिओ श्रोतासंघ बीडचे रणजित कुमार, रामदेव थोरात, रामकिशन गणपत थोरात, रितेश आकाश, सदाशिव, रश्मी, अस्मिता, रंजना, गबरू पहलवान थोरात, फौजी सावळा, रामजी उगदण, पोस्टमन सुभाष साबळे, डॉक्टर जितेंद्र ओवाळ, राजेंद्र शिवाजीराव मिसाळ, विश्वनगर अंबिका चौक बीडचे सौमंगला, जनार्दन वेदपाठक, नारायण आदित्य, चिमो स्वीटी वेदपाठक, खंडेराव काळेवाले पीर बीडचे, सागरभाई टाय

खंडेराव काळे वाले पीरबीडचे सागरभाई टायर वाले पर पठाण वाजेद खां. तर ऐकूयात आमच्या या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंदेवाडी तालुका अंबड जिल्हा जालनाचे निजाम शेख, वरुण साबळे न्यूपर आणि उद्धव साबळे, शाहली बाबा रेडिओ श्रोता संघ पिंपरी शाहली नेवासाचे भाऊसाहेब नवथर, अक्षय चंदन, जयकुमार चंदन, हरीश शेठ, दादाभाऊ तांबे, दादाभाऊ सूर्यवंशी, हरिभाऊ जगदादी, रुचिता चंदन. तर ऐकूयात आमच्या श्रोत्यांच्या पसंतीचं आराम हराम है या चित्रपटातील हे गीत.

श्रोतेहो, आपली आवड या कार्यक्रमामध्ये यानंतर चित्रपट आहे आराम हराम आहे. सुधीर फडके यांच्या स्वरातील हे गीत गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार सुधीर फडके या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत गडी कारखाना तालुका गेवराई जिल्हा बीडचे दिनकर साळवे, गंगा साळवे, सचिन साळवे, संजय साळवे, प्राजक्ता, गणेश पेठ पाथर्डीतून अमंदा शिंदे, संगीता शिंदे, अमोल अमृत, सुवर्णा शिंदे, पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर येथून.

रसिको, आपल्या आवडी ह्या कार्यक्रमात यानंतर मुक्कम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घाळ, सुनीताबाई घाळ, सानिका घाळ, गजानन घाळ, भालेपीर जिल्हा बीडचे शेख टायर सागरभाई टायरवाले पठाण वाजेद खां, हसबाग जिल्हा बीडचे शेख नूर मोहम्मद तेलगल्ली बीडचे विघ्नेश्वर पवार, बीड जिल्हा रेडिओ श्रोतसंघ अंबिका चौक विश्वनगर बीडचे जनार्दन वेदपाठक, सौमंगला वेदपाठक, नारायण आदित्य, चिवमहू स्वीटी पिऊ आणि वेदपाठक परिवार, नरसोबानगर जिल्हा बीडचे जयताई श्यामराव दळवी, कोमल विशाल, झेंडू भिसे सरस्वतीबाई थोरात आणि नंदिनी हरिभाऊ कुलकर्णी, पूजा रेडिओ श्रोता संघ मेन रोड तालुका वडवणी जिल्हा बीडचे कुमारी पूजा ऋषीराज आरती राकेश कुमार आणि समस्त उजगरी परिवार, आमच्या या श्रोत्यांना ऐकायचं आहे नटरंग या चित्रपटातील हे गीत बेला शेंडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गीतकार गुरु ठाकूर आणि संगीतकार राजा तुल.

या गीतासाठी पसंती कळवणारे हेही श्रोते आहेत जय हिंद रेडिओ श्रोता संघ हे परसोगा तालुका उसा जिल्हा लातूरचे. फौजी परिवार येथून उस्मान शेख फौजी, सारवानू शेख, दस्तगीर शेख, फैजानबी शेख, शाकिर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, सिमर शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, वळसंगीकर, बिस्मिल्लाबी शेख, गदर शेख, निरोपर शेख. बिलोली जिल्हा नांदेड येथून चांदणी.

आणि श्रोतेहूया गीताबरोबरच आजचा आपलेवाडा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमात. तोपर्यंत प्रीती सवाई आपली रजा घेते. नमस्कार.

0: बालजगत हा कार्यक्रम आपण आता नव्या स्वरूपात सादर करणार आहोत आणि तुम्हाला हा नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे. तर मी वैशाली राऊत आज बालजगत या कार्यक्रमात पुनश्च एकदा तुमचं स्वागत करते. काय मग, छान सुट्ट्या चालू आहेत आणि सुट्ट्या तुम्ही एन्जॉय पण करत आहात हो ना? नक्कीच. आज आपण बालजगत या कार्यक्रमात एका ताईंना बोलवलं आहे आणि त्या ताई तुम्हाला छान छान गोष्टी सादर करणार आहेत आणि त्यातून मात्र तुम्हाला बोध घ्यायचा आहे. तेव्हा त्या ताईंकडून आपण परिचय करून घेऊ. नमस्कार कुलकर्णी ताई, तुम्ही तुमचा परिचय मुलांना द्या.
1: नमस्कार, मी अश्विनी कुलकर्णी. मी बीड येथील असून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्कार वर्ग घेते. तसेच मी श्री श्री रविशंकर बाल विद्या मंदिर या शाळेत कार्य केलेले आहे.
0: कुलकर्णी ताई संस्कार वर्ग घेतात आणि त्या शालेय कामकाज सुद्धा पाहत आहेत असं त्यांचा परिचय आहे. तेव्हा बालमित्रांनो, आपण त्या संस्कार वर्ग घेतात त्याविषयी थोडस जाणून घेऊयात. ताई, मॅडम तुम्ही संस्कार वर्ग पण घेतात, मग संस्कार वर्ग सुरू करण्यामागील काय उद्देश आहे?
1: उद्देश हा आहे, आजच्या धावपळीच्या आणि मोबाईलच्या युगात मुलांमध्ये चांगले संस्कार, शिस्त, आत्मविश्वास आणि भारतीय संस्कृतीची जाणीव निर्माण व्हावी हा मुख्य उद्देश होता. मुलांनी फक्त अभ्यासातच नव्हे तर चांगला माणूस म्हणून घडावे यासाठी संस्कार वर्ग सुरू केला.
0: वा, किती छान. मॅडम, तुम्ही संस्कार वर्ग किती वर्षापासून तुमचं चालू आहे?
1: मी संस्कार वर्ग जवळपास 2 वर्षापासून सातत्याने चालू आहे.
0: ताई, या वर्गात साधारण किती विद्यार्थी या संस्कार वर्गात सहभागी होतात?
1: या संस्कार वर्गामध्ये दरवर्षी अनेक विद्यार्थी उत्साहाने सहभागी घेतात. यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील मुले या वर्गात येतात.
0: तरी साधारणतः कोणता वयोगट तुम्ही घेतात?
1: साधारण 2.5-3 पासून असते, 10 ते 14 पर्यंत असतात.
0: आणि या संस्कार वर्गात तुम्ही कोणते विषय शिकवतात मुलांना, काय शिकवतात, आम्हाला त्याबद्दल थोडी माहिती सांगा ना.
1: हा, या संस्कार वर्गामध्ये संस्कार, शिस्त, प्रार्थना, भजन, योग, ध्यान, चांगल्या सवयी, आत्म आणि व्यक्तिमत्व विकास, कथा, खेळ, कला यांसारखे विषय शिकवले जातात.
0: अरे वा, म्हणजे या सगळ्या गोष्टीतून तुम्ही मुलांमध्ये संस्कार रुजवण्याचं काम करता. मग मुलांना ते आवडतं का?
1: हो, मुलांना ते खूप आवडतं. ते एन्जॉय म्हणून ते सगळं शिकतात, भजन पण खूप उत्स्फूर्तपणे सोबत म्हणतात, ड्रॉइंग पण करतात खूप छान. त्यांचा जवळपास म्हणजे सर्वच व्यक्तिमत्व विकासात चांगला भर पडतो.
0: अच्छा, ताई आम्हाला प्रथम सांगा, मुलांना बोधकथा जास्त का आवडतात आणि बोधकथा सांगितल्यावर मुलांमध्ये कोणता बदल दिसून येतो?
1: कारण बोधकथा का आवडतात, कारण मुलं आपण ज्यावेळेस गोष्ट सांगायला लागतो तशी ते कल्पना करू लागतात, त्यांना ते चित्र समोर दिसायला लागतात, आकलन व्हायला लागतात. त्यामुळे मुलांना बोधकथा खूप आवडतात आणि ते समजायला पण त्यांना सोपं जातं.
0: मुलांना त्यामुळे बोधकथेतून मुलांना लवकर समजतं आणि जो धडा शिकवायचा आहे त्यांना त्या बोधकथेतून जे सांगायचंय ते त्यांना लवकर पटतं. बोधकथा आमचा आपलाही लहानपणीचा खूप आवडीचा विषय आहे. बोधकथा म्हटलं की आजी आजोबा लहानपणी झोपतात.

0: आपल्याला सांगायचे किंवा शाळेतही आपण आपल्या शिक्षकांकडून बोधकथा ऐकलेल्या असायच्या. मग आमच्या बालमित्रांना पण तुमच्याकडून कथा ऐकायला फार आवडतील.
1: नक्कीच.
0: तेव्हा तुम्ही आमच्या बालमित्रांसाठी छान छान गोष्टी सांगा.
1: आजची मी बोधकथा सांगणार आहे गुरूंवर, गुरूंचे संस्कार. गुरूंचे संस्कार ही आपल्या आयुष्य घडवणारी गोष्ट आहे. मुलांनो ऐका बरं का, लक्ष देऊन. खूप सुंदर बोधकथा आहे. एक शुभम नावाचा मुलगा होता. तो खूप हुशार होता, पण थोडा हट्टी रागीट होता. अभ्यास चांगला करायचा, मोठ्यांचा आदर मात्र करायचा नाही. तो खूप हुशार होता, पण थोडा हट्टी रागीट स्वभावाचा होता. अभ्यास चांगला करायचा, पण मोठ्यांचा आदर करणे, शिस्त पाळणे या गोष्टी त्याला फारशा आवडत नव्हत्या. बरं का मुलांना, एके दिवशी त्याच्या आईने त्याला गावातली एका ज्ञानगुरूकडे नेले. त्या गुरुजींचा स्वभाव अतिशय शांत, प्रेमळ आणि साधा होता. बरं का मुलांना, गावातील सगळे लोक त्यांना खूप मान देत होते. पहिल्याच दिवशी गुरुजींनी शुभमला काहीही उपदेश केला नाही. त्यांनी फक्त त्याला बागेत घेऊन गेले आणि दोन रोप दाखवली. बरं का, एक रोप होत सरळ हिरवेगार आणि खूप सुंदर, आणि दुसरं रोप होत वाकडे तिकडे वाढलेले होते. गुरुजी म्हणाले, शुभमला काय म्हणाले ऐका मुलांना, शुभम तुला कोणते रूप चांगले वाटले रे? शुभम म्हणाला, हे सरळ आणि सुंदर रूप मला खूप आवडलं. गुरुजी म्हणाले, हसलीस गुरुजी. आणि हे रोप रोज योग्य दिशेने बांधले, जपले, वेळेवर पाणी दिलं म्हणून हे सुंदर वाढले, आणि दुसऱ्या रूपाकडे कोणीच लक्ष दिलं नाही म्हणून ते वाकडे तिकडे वाढले. थोडा वेळ शांत राहून गुरुजी पुढे म्हणाले, मुलांचे आयुष्य ही अशीच असते. गुरु, आई, वडील, संस्कार हे त्या रूपाला दिशा देणारे आधार असतात. योग्य संस्कार मिळाले तर मुलांचे जीवन सुंदर फुलासारखे बहरते. त्या दिवशी शुभमच्या मनाला गुरुजींचे शब्द भरले. बर का मुलांना, हळूहळू त्याने बदलायला सुरुवात केली. तो रोज वेळेवर उठू लागला, आई वडिलांना नमस्कार करू लागला, खोटे बोलणे सोडले आणि मित्रांशी प्रेमाने वागू लागला. काही वर्षांनी तो खूप मोठा अधिकारी झाला. एका कार्यक्रमात त्याला विचारले गेले, काय मुलांना लक्ष देऊन ऐकताय ना, तुमच्या यशाचे रहस्य काय? तेव्हा शुभम काय म्हणाला माहिती मुलांना? शुभम नम्रपणे म्हणाला, माझं यश माझ्या गुरुजींच्या संस्कारांमुळे आहे. त्यांनी मला फक्त शिक्षणच नाही दिले तर एक चांगला माणूस म्हणून जगायला शिकवले. काय मुलांना, गोष्ट आवडली का? या गोष्टीतून काय बोध होतो बरं? तर गुरु फक्त पुस्तकातील ज्ञान देत नाहीत, तर ते चांगले संस्कार देऊन आयुष्य उजळवतात.
0: ताई, खूप छान गोष्ट तुम्ही सांगितली आहे. एका दोन रोपांचं उदाहरण देऊन त्या मुलाला जे समजायचंय, जे रुजवायचंय, तुम्ही ते या गोष्टीतून अतिशय छान रुजवलंय. काय मग बालमित्रांनो, आवडली ना तुम्हाला ही गोष्ट? नक्कीच आवडली असेल. मग त्या गोष्टीतून आपण काय बोध घ्यायचाय ते समजलंय ना बालमित्रांनो? कार्यक्रमात आता आपण ऐकूयात खास तुमच्यासाठी आवडणार हे बालगीत.
2: मुलांनो, आपण आता पुंगीवाल्याचं गाणं म्हणूया. ऐका ऐका ऐका, एक दोन तीन चार. या या बालानो या.

0: चला आपण ताईं कडून अजून एक छानशी गोष्ट ऐकूयात. ताई आम्हाला अजून एक छानशी गोष्ट ऐकवा.
1: बरं, आता ही गोष्ट पण खूप छान आहे बरं का मुलांनो, तुमच्यासाठी एक छान गोष्ट आहे, शिस्त आणि प्रामाणिकपणा. तर चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. एक अथर्व नावाचा मुलगा होता बरं का, छोटासा मुलगा. तो खूप हुशार होता बरं का, पण त्याच्या आई बाबांना त्याला लहानपणापासून दोन गोष्टी शिकवल्या होत्या. कोणत्या बरं मुलांना, शिस्त आणि प्रामाणिकपणा. अथर्व रोज सकाळी लवकर उठायचा, आई वडिलांना नमस्कार करायचा, त्याचा नित्यक्रम होता बरं का मुलांनो, आणि वेळेवर शाळेत जायचा. त्याची पुस्तके नेहमी नीट ठेवलेली असायची आणि तो ग्रहपाठही लवकर पूर्ण करायचा आणि वेळेत पूर्ण असायचा बरं का मुलांनो. एके दिवशी शाळेत गणिताची परीक्षा होती आणि सगळे विद्यार्थी अभ्यास करत होते. परीक्षा सुरू झाली, अथर्व मन लावून पेपर सोडत होता. तेवढ्यात त्याच्या बाजूला बसलेल्या एका मुलाने हळूहळूच उत्तराची चिठ्ठी काढली आणि अथर्वला म्हणाला, हे बघ यात सगळी उत्तर आहेत, पटकन लिहून घे. पण अथर्व शांतपणे म्हणाला, नाही, चुकीच्या मार्गाने मिळवलेले यश कधीच खरं नसतं. त्याने स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवून परीक्षेनंतर शिक्षकांनी ती चिठ्ठी सापडली, त्यांनी चौकशी केली. अथर्वनी खरं खरं सांगितलं. शिक्षक त्याच्याकडे पाहून म्हणाले, अथर्व तू फक्त हुशार नाहीस तर प्रामाणिक आहेस आणि शिस्तप्रिय विद्यार्थी आहेस. हे गुण तुला आयुष्यात खूप मोठं बनवतील. काही दिवसांनी निकाल लागला, अथर्वला चांगले गुण मिळाले आणि त्याला आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले. आणि मुख्याध्यापक म्हणाले त्याला, शिस्त माणसाला योग्य मार्ग दाखवते आणि प्रामाणिकपणा त्याला सन्मान मिळवून देतो. हे ऐकून सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवल्या. त्या दिवसापासून अनेक विद्यार्थी अथर्वसारखं शिस्तप्रिय आणि प्रामाणिक बनण्याचा प्रयत्न करू लागले. मुलांना गोष्ट आवडली का? यातून काय बोध मिळाला बरं? यातून असा बोध मिळाला की शिस्त आणि प्रामाणिकपणा हे यशाचे खरे आधार आहेत.
0: खूप छान मॅडम, आणि सध्या त्याची आमच्या बालमित्रांना पण खूप गरज आहे, हो ना? शिस्त आणि प्रामाणिकपणा या गोष्टी माणसाला खूप उंचावर नेतात. मॅडम, तुम्ही संस्कार वर्ग घेता, मग या संस्कार वर्गामध्ये एखादा बालिश मुलगा असेल, एखादा थोडा उद्धट मुलगा असेल, तर तुम्ही त्याला तुमच्या या संस्कार वर्गामध्ये अशी बोधकथा सांगून त्याला ती आवडली असेल तेव्हा तुम पालकही खुश झाले असतील त्या विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल ऐकून. तर आम्हाला तुमचा एखादा पालकांचा फीडबॅक बद्दल तुमचा अनुभव शेअर कराल का?
1: ह्या संस्कार वर्गामध्ये मी अनेक बोधकथा सांगत असते मुलांना रोज, आणि ह्या बोधकथेतून मुलांना खूप आनंद मिळतो आणि ते खरंच तसे वागायलाही लागतात, कारण पालकांचा प्रतिसाद हा खूप छान मिळतो मला, सकारात्मक मिळतो.
0: तरी पालक तुमच्याशी कसे रिएक्ट झाले किंवा तुम्हाला त्या मुलांमध्ये झालेला बदल ऐकून तुम्हाला असा काही फीडबॅक आलाय का, अनुभव आलाय का, पालकांनी तुमच्याशी चर्चा केली आहे का, आणि मग ती चर्चा केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? तर मॅडम तुम्ही आमच्याशी अनुभव शेअर करा.
1: तर मला हा अनुभव एका पॅरेंटचा आलाय. एक हिंदवी नावाची मुलगी होती, तिला मी नेहमी बोधकथा सेवा असं देत असेल, तर तिचा प्रतिसाद आणि तिच्या पॅरेंट्स खूप म्हणजे सकारात्मक आहेत आणि तिच्यामध्ये

0: छान बदल झालाय आणि हे पाहून मला पण खूप छान वाटतंय आणि पॅरेंट्स पण खूप खुश आहेत.
1: धन्यवाद मॅडम. अर्थातच आपल्या मुलांमध्ये हा झालेला बदल त्यांच्यासाठी खूप लाख मोलाचाच असेल आणि त्याच्यामुळे तिच्या जीवनात परिवर्तन झालं ही खूप मोठी गोष्ट आहे. जसं आपण वर्गामध्ये मुलांकडून काही करून घेतो, संस्कार रुजवतो आणि त्याच्यात त्याला यश येतं आणि त्या यशाची ही पावतीच म्हणावी लागेल तुम्हाला मिळालेली.
0: हो,
1: तुमचंही त्यामधून सार्थक झालंय आणि त्या मुलीचाही योग्य दिशा मिळाली आहे. खूप छान मॅडम सांगितल्यात. मॅडम, तुम्हाला आणखी एक महत्वाचा प्रश्न मी विचारणार आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही पालकांसहित बालमित्रांनाही आमच्या उपयोगी पडेल असं तुमच्याकडून आम्हाला उत्तर मिळेलच. मॅडम, मोबाईल व सोशल मीडियाच्या वापराबाबत विद्यार्थ्यांना कसं दूर ठेवता येईल?
0: संस्कार वर्ग, आता हा क्वेश्चन ठीक. मोबाईलचा वापर फक्त शिक्षण आणि आवश्यक कामासाठी करावा, वेळेचे महत्व समजून घ्यावे आणि सोशल मीडियाच्या अतिवापर टाळावा असा संदेश दिला जातो. प्रत्यक्ष आपल्या पालकांनी आपल्या मुलांसोबत संवाद करावा, वाचन मैदानी खेळ घ्यावे याला प्राधान्य द्यावे असं मला वाटतं.
1: अर्थातच नक्कीच या गोष्टी केल्या तर आपण बऱ्याच प्रमाणात सोशल मीडियाच्या आणि या मोबाईलच्या वापरापासून सुटू शकतो. मॅडम, आता आमच्या बालमित्रांना अजून एखादी छानशी गोष्ट सांगा.
0: अजून एक छान गोष्ट आहे मुलांना बर का, आपण आळस ह्याच्यावर एक गोष्ट सांगणार आहे. सकाळी मुलांना उठण्याचा खूप कंटाळा येतो ना, आता सुट्ट्या लागल्यात कंटाळा येतो, उठावंच वाटत नाही, आता शाळा नाही काही नाही, मस्तीच मस्ती. तर ह्याच्यावरच मी छान गोष्ट सांगणार आहे मुलांना, ऐका बर का. गोष्टीचं नाव आहे आळस. एक रोहन नावाचा मुलगा होता, त्याचं नाव होतं रोहन. तो खूप चांगला होता पण त्याला एक वाईट सवय होती, ती कोणती मुलांना? आळस. आई रोज सकाळी म्हणायची, रोहन लवकर उठ, अभ्यास कर, थोडा व्यायाम कर. पण रोहन नेहमी म्हणायचा, आई अजून 5 मिनिट थांब, 5 मिनिट थांब असं म्हणत म्हणत त्याला अर्धा तास व्हायचा असं त्यालाही कळत नसे. शाळेतील तो गृहपाठ वेळेवर करत नसे, खेळायला जायचं असेल तर लगेच तयार व्हायचा, पण अभ्यास किंवा घरची छोटी छोटी कामं करावी लागली की त्याला कंटाळा यायचा. एके दिवशी शाळेत चित्रकला स्पर्धा होती बर का मुलांनो, तुम्हाला पण आवडते ना चित्र ड्रॉइंग करायला, आवडतो ना. तर एके दिवशी शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा होती. रोहनला चित्र काढायला खूप आवडायचं बर का, तुम्हालाही आवडतं ना. शिक्षकांनी आधी सांगितलं होतं की जो विद्यार्थी रोज सराव करेल तोच चांगलं चित्र काढू शकेल. पण रोहनने विचार केला, अरे उद्या काढू, अजून वेळ आहे. असं करत करत करत स्पर्धेचा दिवस आला. त्याचा मित्र आर्यन रोज थोडी थोडी प्रयास सराव करायचा. स्पर्धेत आर्यनचं चित्र खूप सुंदर आलं आणि त्याला पहिला क्रमांक मिळाला. आर्यन कोण होता? रोहनचा फ्रेंड होता. रोहनचं चित्र अपूर्णच राहिलं, तो खूप निराश झाला. घरी आल्यावर आजोबा त्याला म्हणाले बर का मुलांना, बाळा आळस हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू आहे, मेहनत करणारा माणूसच पुढे जातो बर का. आजोबांनी एक छोटीशी मुंगी दाखवली, ती वारंवार पडत होती खाली, पण पुन्हा उठून आपलं अन्न गोळा करून चलू लागली. आजोबा म्हणाले, पाहिलंस इतकी छोटीशी मुंगी असूनही तिला आळस नाहीये, पाहिलंस का रोहन. रोहनला आपली चूक समजली. दुसऱ्या दिवसापासून तो वेळेवर उठू लागला, अभ्यास करू लागला आणि रोज थोडी मेहनत सुद्धा करू लागला बर का मुलांनो. काही महिन्यांनी पुन्हा स्पर्धा झाली. यावेळी रोहननी मनापासून तयारी केली आणि त्याला बक्षीस मिळालं बर का, आणि तो खूप आनंदला. तो आनंदाने काय म्हणाला माहितीये, मेहनत केल्याशिवाय यश मिळतच नाही. मग काय होत रे वाळ्यानो मुलांनो गोष्टीचा बोध, आळस हा प्रगतीचा शत्रू आहे, रोजची छोटी मेहनत मोठे यश मिळवून देते.
1: खूप छान गोष्टी सांगितलीत ताई तुम्ही आमच्या बालमित्रांना, आणि आमच्या बालमित्रांना ही गोष्ट खूप आवडली असणार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा आळस थोडा खवेना कोणत्या ना कोणत्या गोष्टीत असतो, मात्र छोटी छोट्या गोष्टीतून आपण शिकतो, मेहनत करतो आणि त्या आळसाला जर दूर लावलं यश हमकास मिळतं. बालमित्रांनो, कार्यक्रमात आता आपण ऐकूयात खास तुमच्यासाठी आवडणारं हे बालगीत.

0: मॅडम, तुम्ही आमच्या बालजगत या कार्यक्रमात आला, तुमचं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार.
1: धन्यवाद ताई. मलाही आकाशवाणीमध्ये खूप छान संधी मिळाली, मुलांसाठी छान छान बोधकथा घेऊन येता आल्या, त्याच्यासाठी मनपूर्वक धन्यवाद.
0: मुलांना तुम्हाला ताईंनी सांगितलेल्या गोष्टी नक्कीच आवडल्या असतील, हो की नाही बालमित्रांनो? याचबरोबर आजचा बालजगत हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढच्या बालजगत या कार्यक्रमात. तोपर्यंत मी वैशाली राऊत आपला निरोप घेते. नमस्कार.

102.9 मेगाहर्ट्झवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत, प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल.

मंडळी नमस्कार. रसिक श्रोते हो, पावसाळा कोणाला आवडत नाही. गात रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपला आजचा विषय आहे पाऊस, पावसाळा. मंडळी, नुकतंच वातावरण बदललेलं आहे. पावसाचा थोडासा सडाकाही पडून गेला, अगदी वातावरण थोडस आल्हाददायक झालेलं आहे. मंडळी, पाऊस सगळ्यांनाच आवडतो. अबाल वृद्धांना आवडतो तो पाऊस, पशुपक्ष्यांना आवडतो तो पाऊस, ज्याची अगदी पक्षाप्रमाणे वाट बघतो तो बळीराजा, त्यालाही आवडतो हा पाऊस. तर मंडळी, असा हा सगळ्यांच्या आवडीचा पाऊस पडतो तेव्हा वातावरण अगदी मोहरून जातं.

0: मम्मी, सगळ्यांच्या आवडीचा हा पावसाळा ऋतू, पडणारा पाऊस, हातात वाफाळणारा चहा आणि त्यामध्ये गरम गरम भजे सगळ्यांनाच आवडतात मंडळी. म्हणून प्रत्येक जण या पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. अगदी कवितेला कवीला कविता सुचावी असा हा ऋतू आणि प्रेमी युगल तर अगदी आतुरतेने याची वाट पाहत असतात. नकळत त्यांना शायरीही सुचते आणि तो म्हणतो, अय बादल इतना न बरस कि वो आ न सके, ए बादल इतना न बरस कि वो आ न सके, उनके आने के बाद इतना बरस कि वो जा न सके.
1: अरे अरे ना ना ना ना ना ना ना.

पाऊस पडून गेल्यावर मन गारठता गारवा, म्हणजे पाऊस पडून गेल्यानंतर तो मृत्यू का गंध, तो सुंदर असा मृत्यूचा गंध, मातीचा तो सुंदर वास, जास्त हिरवी झालेली पाने, अगदी टवटवीत दिसणारी फुले, म्हणजे ते वातावरण अगदी प्रत्येकाला मोहून टाकणारं।

ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं, तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही, घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही। तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो, वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो, पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो, दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ, उन्हामागून चालत येते गार गार कातर वेळ, चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो, पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो।

आपल्याला चिखल वाटतो, पण तो चिखल शेतकरी राजाला त्याच्या पायाला तो अगदी लोण्याच्या गोळ्यासारखा वाटतो. अर्थात मंडळी, प्रत्येकाला पावसाचं महत्व, प्रत्येकासाठी पावसाचं महत्व हे वेगळंच आहे.

पावसाची मजा प्रत्येक वयामध्ये वेगळीच. अगदी लहान मुलांना तर पाऊस इतका आवडतो की विचारूच नका. पावसातील त्यांचे खेळ जरा वेगळेच. पण हे पाऊस पडून गेल्यानंतर होणारा चिखल

वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी, कोई मुझको लौटा दो बचपन का सावन, अगदी अबाल वृद्धांना आवडणारा हा पाऊस। हा पाऊस जेव्हा जातो ना, तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो तो परत कधी येणार। खरंच मंडळी, पाऊस हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे।

मंडळी बालकवींनी पावसाचं आणि पावसाळ्याचं खूप सुंदर असं वर्णन केलं आहे. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. खरंय मंडळी, सृष्टी पाऊस पडून गेल्यानंतर हिरवा शालू नेसून इतकी सुंदर दिसते की मनास वाटतं या नभानं ह्या भूमीला दान द्यावं आणि तिनं चैतन्य पसरावं.

रसिको अजूनही आठवतात बालपणीची ती पाऊस गाणी. येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला कोटा, पाऊस आला मोठा. आणि हेही रेन रेन कम अगेन किंवा रेन रेन गो रेन, म्हणजे पावसासोबत खेळायला छोट्या मुलांना तर खूपच आवडतं मंडळी,

मंडळी, पाऊस हा विषय आला आणि हे गीत आपण ऐकलं नाही तर हा कार्यक्रम मला अपूर्णच वाटेल.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्राने प्रसारित केला. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 11:47 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिश्र संगीताचा. म्हणजे मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये प्रसारित करत आहोत किशोरी अमोणकर यांनी गायलेलं हे भक्तिगीत.

किशोरी अमोणकर यांच्या स्वरामध्ये संत तुकारामांची ही भक्तिगीती रचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीतकार किशोरी अमोणकर. मिश्र संगीताच्या

कार्यक्रमात शेवटी ऐकत आहोत छत्रपती शिवरायांवरील हा पोवाडा. गायक शाहीर शेख जैनू चांद आणि सहकारी तर गीतकार शाहीर अमीर शेख.

0: ग्रासतील म्हणून तडू हल्ला,
1: ग्रासतील म्हणून तडू हल्ला,
0: नाही तुडवायचं गुजरात्याला।
2: शाहीर शेख जैनुचंद आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील छत्रपती शिवरायांचा हा पोवाडा आत्ताच आपण ऐकलात। लेखक शाहीर आमिर शेख याबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय। FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे। दुपारचे 12 वाजता आहेत, ठीक 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत।

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

0: वाक्य आहे, पैसा पोटासाठी आणि कला जगण्यासाठी असते. आणि हे खरंच आहे. नृत्य, नाट्य, गायन यापासून ते अगदी निगुतीनं स्वयंपाक करणं, घर टापटीप ठेवणं, एखादा मुद्दा सहज समजावून सांगणं ही सुद्धा एक कलाच आहे असं म्हणायला हवं. आपला स्वतःचा स्वतःसाठीचा वेळ घालवत असताना ही कला आपल्याला साथ देते आणि आनंद समाधान याचा अनुभव आपण घेतो. यासाठीच प्रत्येक माणसाच्या अंगी काहीतरी कला ही हवीच. काही जण या कलेला आपल्या जीवनाचं ध्येय बनवतात आणि मग यातूनच नवनवीन संकल्पना निर्माण होतात. त्या कलेचा त्या कलाकाराला ध्यासच लागतो असं म्हणा ना. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये कला, जिद्द आणि साहस याचा सुरेख असा संगम असणाऱ्या गुरुशिष्य आपल्या भेटीला येणार आहेत. भरतनाट्यम या नृत्य प्रकारात त्या निपुण आहेत आणि त्यांचा या क्षेत्रातला एक परमोच्च असा यशाचा अद्भुत प्रवास त्या आज आपल्याला सांगणार आहेत. मंडळी, एव्हरेस्ट शिखर हे जगातलं सर्वात उंच शिखर आहे. हे शिखर सर करणं हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. पण या गुरु आणि त्यांच्या शिष्यांनी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करून आपल्या कलेचा झेंडा या हिमाच्छादित पर्वतरांगांच्या कुशीत उमटवला आहे. या आगळ्या वेगळ्या कामगिरीमागील प्रेरणा, एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा त्यांचा प्रवास, प्रतिकूल वातावरणात नृत्य सादर करण्याचा अनुभव आणि या यशामागील त्यांची मेहनत याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत भरतनाट्यम नृत्यांगना संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केलीये ऐश्वर्या बेहरे यांनी, ऐकूया. नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या भेटीला आलेले आहेत भरतनाट्यम कलाकार संयोगिता पाटील आणि त्यांची शिष्या मिताली महाराज. एक खूप वेगळा असा विक्रम करून या आलेले आहेत आणि त्याबद्दलचीच बातचीत आजच्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी करणार आहोत. तर सर्वप्रथम संयोगिता आणि मिताली, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती भरतनाट्यम, खर तर खूप वेगळा असा हा विक्रम आहे. मुळात विचारायचं असं आहे संयोगिता तुला की ही संकल्पना सुचली कशी?
1: हा, ऍक्च्युली ही संकल्पना मी एकदा घरात मी माझे मामा आणि मम्मी बोलत बसलो होतो. जस्ट गिनीज रेकॉर्ड झालं होतं आमचं त्यावेळेला दुसरं.
0: बरोबर.
1: आणि असं बसलो होतो आम्ही आणि त्यावेळेला मला मामा म्हणाले की आता सयू तू एव्हरेस्टवर डान्स कर. मग मी म्हंटल हो मामा चालेल, म्हटलं एव्हरेस्टवर करते मी, वरून हेलिकॉप्टरने उतरते तिथं डान्स करते पुन्हा बसते आणि येते, मी काय ट्रेक करणार नाही असं मी त्यांना चेष्टेत म्हणाले. आणि तो विषय तिथंच आमचा थांबला होता. पण नंतर काही वर्ष मग माझ्या डोक्यात कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तो चालू असायचा किंवा मम्मीची मग नंतर तिची मात्र स्ट्रॉंग विश बनली ती की आता हिनं केलं पाहिजे तिथं म्हणून. त्यामुळे ती त्याचा उगम तेव्हा तिथे झाला होता त्या चर्चेमध्ये की आपण असं काहीतरी करू शकतो म्हणून. मग थोडस आम्ही सेटल होण्याकडे लक्ष दिलं मधल्या काही पिरियड मध्ये. मग आता थोडं सगळं ओके झाल्यानंतर मग आता विचार केला हा आता काय काय राहिलंय आपलं करायचं ते करू आता.
0: म्हणजे खर तर संकल्पना अशी चर्चेतनं सुचली असं म्हणूया.
1: हो.
0: पण मुळात मला असं म्हणायचंय की एखाद्या ठिकाणी स्टेजवर जाऊन डान्स करणं, एखाद्या कार्यक्रमात डान्स करणं आणि एव्हरेस्टवर डान्स करणं म्हणजे खूप जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे मुळात आपल्याला कसं माहितीये की एव्हरेस्ट म्हटलं की ट्रेकिंग किंवा एक ऍडव्हेंचर म्हणूनच लोक त्याच्याकडे बघतात आणि तुमचं डान्स करणं, मुळात ही संकल्पना मनात रुजायला किती वेळ गेला आणि त्याच्यासाठी तयारी कुठल्या पद्धतीनं सुरुवात केली?
1: तर खरं आहे जमीन आसमानचा फरक आहे खरंच. कारण इथे प्लेन सरफेस असतो आणि तिकडे दगडांवरती डान्स करावा लागतो. म्हणजे खूपच वेगळा अनुभव आहे दोन्हीचा, वेगळा वेगळा आहे. तर आम्ही तयारी अशी काय केली होती, तर मी सगळ्यात पहिल्यांदा अन्नपूर्णा बेस कॅम्पला एकटी गेले होते. ते 10वं शिखर आहे. त्याच्या बेस कॅम्पवर मी जाऊन पहिल्यांदा डान्स केला गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये. आणि मग तिथं जाऊन हा तिथे एकटीनच केला होता. समिट ऍडव्हेंचर सोबत गेले होते आणि मग आमचा ग्रुप खूप छान होता त्यामुळे त्यांच्यासोबत मला आनंद मिळाला. आणि मग तो विक्रम म्हणजे मी पहिला कुणालाच बोलले नव्हते कारण मला आयडियाच नव्हती की तिथं जाऊन काय असणार आहे. त्यामुळे मी मनात ठेवून फक्त ड्रेस सोबत घेऊन गेले होते आणि एकदम मिनिमम दागिने. तिथं गेल्यानंतर मग अगदी पोहोचता पोहोचता मी आमच्या ग्रुप मेंबर्सना सांगितलं की मला असं असं करायची इच्छा आहे.

0: मग त्यांनी काय केलं तर त्यांनी मोटिवेट केलं आणि मग मी तिथे डान्स केला आणि तो अनुभव माझ्याबरोबर होता. तिथं मी 6 मिनिटाची देवीस्तुती केली होती, तो अनुभव होता माझ्याकडे. मग मी परत आले, परत आल्यानंतर मग सगळ्या माझ्या मोठ्या मुलींची एक मीटिंग घेतली आणि म्हटलं मी आता अशी जाऊन आली आहे, आता आपल्याला एव्हरेस्ट बेसला जायचं आहे तर कोणाकोणाला पॉसिबल आहे ते बघा आणि मग आपण ठरवू, प्लॅन करू. मग तसं आम्ही मीटिंगमध्ये ठरवलं. मग जे जे तयार झाले तसं मग आम्ही चौघींनी तयारी सुरू केली. आधी मध्ये ट्रेकला जाणं होत होतं मितालीचं आणि मला ट्रेकला जायला मध्ये कुठे पॉसिबल नाही झालं किल्ला वगैरे असं चढायला, पण मी रेग्युलरली रोज वॉक करत होते.
1: ओके, म्हणजे त्याच्यासाठी तयारी
0: त्या दृष्टीने की रोज वॉक करत होते मी.
1: ताईनं ही संकल्पना मांडली मिताली तुमच्या सगळ्यांच्या समोर, सुरुवातीला काय वाटलं?
2: तेव्हाच खरं तर मी माइंडमध्ये ठरवलं होतं की मला करायचंच आहे म्हणून, आणि त्याच दिवशी मी बाबांना सांगितलं की बाबा असं असं ताईनं आमची एक मीटिंग घेतली आणि की एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती डान्स तिथं जाऊन ट्रेक करायचा आणि डान्स करायचा आहे. तर बाबांचा पण विचार सुरू होता तसाच की ठीक आहे हिला करायचं आहे तर आपण तिला सपोर्ट करूया म्हणून. आई तशी तयार झाली नव्हती सुरुवातीला कारण एक काळजी असते बरोबर की म्हणजे कसं करणार तू काय वगैरे, पण नंतर पण ती पण कालांतरानं तयार झाली आणि मागच्या वर्षी जानेवारीमध्ये ताईनं सांगितलं होतं. त्याचनंतर मी लगेचच रनिंगला सुरुवात केली होती आणि सगळ्यात फर्स्ट टप्पा म्हणजे जे डीवायपी रन असतं रगेडियन जे ऑर्गनाईज करतं तर त्यामध्ये मला डान्स करण्याची संधी मिळाली होती आणि तो डान्स केल्यानंतर मी 10 किलोमीटर त्याच कॉस्ट्युम मध्ये पळाले सुद्धा होते. तर तशी ती सुरुवात केली होती मी आणि त्यानंतर रनिंग कंटिन्यू होतं आणि नंतर समिट ऍडव्हेंचर्स थ्रू आमचे शॉर्ट असे ट्रेक्स व्हायचे एक एक महिन्यानंतर किंवा एक एक आठवड्यानंतर, ज्योतिबा म्हणा किंवा असे जवळपासचे जे ट्रेक्स आहेत तिथं. मग ती तयारी सुरू होती माझी. मी खरं तर ह्या ट्रेकिंग किंवा या स्पोर्ट्स बॅकग्राऊंड मध्ये नाही आहे पण ते जे माझ्या माइंड मध्ये होतं की तिथं जाऊन आपल्याला डान्स करायचा आहे त्यामुळे ते एक मोटिवेशन मिळालं मला करण्यासाठी.
1: बरोबर.
2: आणि मग ती तशी तयारी सुरू झाली आमची. नंतर ऑक्टोबर मध्ये आम्ही ट्रेकला गेलो.
1: एकूण किती जणी होतात तुम्ही?
0: आम्ही टोटल ग्रुप आमचा 17 जणांचा होता आणि त्यामध्ये आम्ही 4 जणी होतो ज्या डान्स करणाऱ्या होतो. मी, मिताली, दिव्या आणि प्रांजल.
1: ओके,
0: आम्ही 4 डान्ससाठी गेलो.
1: मुळात ट्रेकिंग म्हणा किंवा हे गिर्यारोहण वगैरे हा विषय वेगळा आहे. ही आता म्हटली तसं हा स्पोर्ट्स मधला आणि भरतनाट्यम ही पूर्ण कला आहे. या दोन्हीची सांगड घालायची होती हा मूळ उद्देश होता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी तयारी करावी लागली असेल. एकतर ट्रेक करणं किंवा ह्या चढती चढणं आपण ते म्हणतो किंवा स्टॅमिना ह्या सगळ्याच गोष्टींसाठी तुम्ही काही विशेष मेहनत घेतली?
0: हा, ऍक्च्युली मला स्वतःला ट्रेकिंगची पहिल्यापासूनच आवड आहे आणि मम्मी मला नेहमीच कॅम्प्सना वगैरे पाठवायची मी अगदी लहान असल्यापासून, त्यामुळे मला त्याची सवय होती. पण रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये मी ट्रेकिंगच्या नव्हते त्यामुळे मला काय झालं होतं, गेल्या वर्षी अन्नपूर्णाला जेव्हा मी गेले होते तेव्हा मला ना चढताना काही त्रास नव्हता होत पण उतरताना ना माझ्या गुडघ्याच्या मागे दुखायचं आणि मला चालता येत नव्हतं शेवटी शेवटी. म्हणजे मी सगळ्यात शेवटी ट्रेक पूर्ण करणारी होते पूर्ण ग्रुपमध्ये. एकदम लास्टला मी पोहोचले होते कारण मला पायाला अतिशय वेदना होत होत्या गुडघ्याच्या मागे. मग मला विनोद सर काय म्हणाले, हे तुला तू डान्स करू शकतीस कितीही वेळ पण चालण्याची सवय नाहीये तुला म्हणून हा त्रास झाला. हे मी फिक्स माझ्या डोक्यात म्हणजे माझा तो विचार चालू होता की आपल्याला चालण्याची सवय नाहीये म्हणून मग मी वर्षभर पुढे एका क्लासला चालत जात होते.
1: बर.
0: हा, म्हणजे मी ते पाळलं कारण मला इतर वेळेला वेळच मिळायचा नाही की मी वेगळी काही तयारी करू शकेन. पण नाही, मी डेडिकेशननं चालत होते म्हणजे माझं तेच माझी तयारी ऍक्च्युली तीच होती आणि मानसिक तयारी.
1: बरोबर.
0: मला असं वाटतं की आपली विल पॉवर आणि मानसिक ताकद जर असेल ना तर आपण काहीही करू
1: शकतो.
0: त्यामुळे मी त्याच्यावर जास्त फोकस केलं.
1: बरोबर.
0: आणि थोडस मी स्पिरिच्युअल ऐकणं किंवा मेडिटेशन किंवा माझा थोडासा तिकडे कल आहे त्यामुळे तिकडचा तो भाग आणि इकडे वॉकिंग असं मी दोन्ही करून मग ते तयारी केली मनाची.
1: मिताली तुम्ही काय केलं त्या तुझ्या बाकीच्या मैत्रिणी आणि तू अशा सगळ्यांच्या ना तू सांग?
2: खर तर प्रांजल आहे ती पुण्याची आहे त्यामुळे तिकडनं तिला इकडं येऊन किंवा ट्रेकिंगला जाणं तसं पॉसिबल नव्हतं. ताई आणि त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं की जायचं म्हणून पण काही कारणास्तव त्यांना जमलं नाही पण त्या म्हणजे वॉकिंग वगैरे त्यांचं चालू होतं. आणि दिव्याचे पण क्लासेस असतात त्यामुळे तिचं आणि माझं पण असं काही कॉर्डिनेशन नव्हतं त्यामुळे मग ती स्वतःची तयारी वॉकिंग वगैरे करायची रनिंगला पण जात होती मला वाटतं आणि मी माझी वेगळी

0: तयारी म्हणजे आमची एकत्रित अशी कुठलीच तयारी
1: झाली नाही,
0: म्हणजे अगदी डान्स ठरवलं होतं
1: आपल्याला हे पूर्ण करायचंय.
2: आम्ही विचारत होतो एकमेकींना आधी मध्ये, पण एकत्र येऊन काही झाली नाही. अगदी डान्स सुद्धा आमचा ना बसायचा होता. आम्ही एक दिवस शेवटी ना जायच्या आदल्या महिन्यात ना ग आदल्या महिन्यात आम्ही असं ठरवलं, नाही नाही आता तर बसवायलाच लागेल, जायचंय आपल्याला.
0: ऑनलाईन
2: ऑनलाईन एक शुभ मुहूर्त

0: ऑनलाईन एक शुभ मुहूर्त बघितला आम्ही. दिवाळीचा पाडवा आहे ना, त्या दिवशी आम्ही ऑनलाईन भेटलो, कारण चौघी चौघीकडं चार ठिकाणी आम्ही. मग आम्ही त्या दिवशी ऑनलाईन सुरुवात केली. पहिला एक चरण बसवला आम्ही डान्स मधला आणि मग म्हटलं आता भेटल्यावर बसू. आणि भेट काय आमची नंतर झाली नाही.
1: शेवटी आम्ही एअरपोर्टवर
0: सुरुवात केली आम्ही पुढची कोरिओग्राफी करायला. आणि मग प्रत्येक ठिकाणी आम्ही जेव्हा डिनरला रात्री डायनिंगला बसायचो तेव्हा मग आम्ही हळूहळू म्हणजे आम्ही डान्स सुद्धा असा बसवलाय.
2: ओके.
0: आणि मग तिथेच आम्ही प्रॅक्टिस करायचो त्या डायनिंग मध्ये वगैरे असं केलंय सगळं. दिवसभर ट्रेक करायचा आणि मग रात्री डायनिंग मध्ये आम्ही थोडीफार प्रॅक्टिस करायचो.
2: ही संकल्पना सुचलेली होती म्हणजे ठरलं एव्हरेस्ट वर करायचं. मग या मागचा उद्देश मेन म्हणजे विक्रम करायचा असा होता का आम्हाला जाऊन तिथे करायचं?
0: हा दोन्ही होता ऍक्च्युली. म्हणजे आम्हाला एकतर तिथे जाऊन करायचं होतं कारण ती एक मम्मीची पण इच्छा होती माझ्या आणि मला पूर्ण करायची होती. आणि मग म्हटलं याच्यासोबतच जर रेकॉर्ड होणारच असेल तर का नाही करायचं, म्हणजे त्याच्यासाठी परत वेगळं जाण्याची गरज नाही ना, एकाच वेळेला दोन्ही होत आहे. मग दोन्ही होतं आणि मला माउंटन्स खूप आवडतात त्यामुळे मला ते अट्रॅक्ट करतं खूप. त्यामुळे मग तिथं जाऊन एक छान असा परफॉर्मन्स द्यायचा आणि आमच्या डोक्यात जी निघताना कल्पना होती त्यापेक्षा खूप वेगळं सगळं तिकडे निघालं. पण सगळं आम्ही एन्जॉय केलं.
2: एकंदरीत आराखडा कशा पद्धतीनं केला?
0: मग आम्ही विनोद सर आहेत ना तर ते घेऊन जाणार होते आम्हाला. तर मग त्यांनी आम्हाला सगळा आराखडा आधी दिला होता. म्हणजे डे टू डे प्लॅनिंग आम्हाला दिलं होतं, टाइम टू टाइम दिलं होतं, म्हणजे
1: आयटनरी.
0: हा आयटनरी. तर मग आम्ही किती तारखेला निघणार, त्यानंतर पोहोचणार, मग तिथे गेल्यानंतर आम्ही कुठे राहणार, त्यानंतर मग कधी आम्ही ट्रेकला सुरुवात करणार, मग टायमिंग काय असणार आहे, मग किती वाजेपर्यंत ट्रेक करणार आहे, मग आमचा हॉल्ट कुठं कुठं असणार आहे, हे सगळं त्यांनी आम्हाला लेखी दिलं होतं आधी आणि त्यानुसारच सगळं झालं.
2: ठराविक काही दिवस ठरवून दिलेले होते म्हणजे हवामानाच्या दृष्टीनं विचारते.
0: हा असे दोन तीन टप्पे असतात या दरम्यानचे, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यानचे. त्यातला आम्हाला ऑक्टोबर चालणार होता, सुटेबल होता, म्हणून मग आम्हीच त्या बॅच मध्ये आमचं एनरोल केलं.
2: आणि तुम्ही शारीरिक आणि मानसिक तयारीचं तर तुम्ही सांगितलंच आहे. ही सगळ्या गोष्टी म्हणजे ही तुमची शारीरिक तयारी असेल, तुमची कोरिओग्राफी असेल किंवा तो जो आराखडा आहे त्या पद्धतीनं सगळं तुमच्याकडे रेडी आहे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण प्रत्यक्ष जायचा दिवस उजाडला त्यानंतर कशा पद्धतीनं तुमचा प्रवास होता?
0: ओके.
2: दोघींनी पण सांगा.
0: आम्ही खूप उत्साही होतो कारण जायचं होतं म्हणून. आणि त्यात आणि चौघी एकत्र जाणार होतो. मी आधी एकटी गेली आहे किंवा मी एकटी फिरत असते, पण मुलींसोबत माझा एवढा लांबचा प्रवास पहिला होता. त्यामुळे मी स्वतः खूप खुश होते की मला मुलींसोबत इतके दिवस एकत्र राहता येणार आहे आणि आम्ही असं काहीतरी वेगळं एकत्र करणार आहे.
1: एक्साइटमेंट तर होतीच मनामध्ये. आणि शेवटी तो दिवस आला, आम्ही एक बस कॅब सारखं बुक केलं होतं मुंबईला जाण्यासाठी. आणि मग आम्ही पहाटेचा तो प्रवास होता, मग आम्ही मुंबईला पोहोचलो. तिथं एअरपोर्टवरती पण आम्ही डान्स बसवला होता.
2: बरोबर.
1: आणि तिथनं मग आमची फ्लाईट होती काठमांडू पर्यंत. तिथपर्यंत ठीक होतं सगळं की हा आपण प्रवास करतोय नॉर्मल वगैरे. पण जेव्हा आम्ही ऍक्च्युली ट्रेकला सुरुवात केली तेव्हा कळालं की अरे बापरे, आपल्याला केवढं चढायचं आहे अजून, परत केवढी थंडी आहे वरती गेल्यावरती. आणि जसं आपण वरती जाऊ तसं थंडी वाढत होती.
2: इव्हन
1: आपलं ऑक्सिजन पण कमी होत होता जसं वरती जाऊ तसं. त्यामुळे आम्ही
0: पाऊस पडला,
1: त्या ठिकाणी आमचे 5 दिवस पावसात होते पूर्ण. पॉन्चो घालून, रेनकोट घालून, ते बूट्स घालून, परत आमच्या पाठीवरती 5 किलो तरी वजन होतं ते करत आम्ही तो ट्रेक केला
0: होतो. आणि मध्ये एकदा डान्स पण केला.
1: मला टँगबोचे मोनॅस्ट्री म्हणून आहे जे साधारण 14,000 फूट इतक्या उंचीवरती आहे, तिथं आम्ही तो डान्स पूर्ण पावसात केला होता.
0: कारण असं वाटलं की आता करता येणार नाही, पण म्हटलं नाही नाही आम्ही ठरवून आलो आता करायचा. ती आयडिया ऍक्च्युली सरांनीच दिली होती की इथं आपण तुम्ही जर केलात तर इथे कुंभू व्हॅली मध्ये या जागेला खूप पवित्र मानलं जातं आणि इथं तुम्ही केलात तर आशीर्वाद मिळेल, अशा अर्थानं सरांनीच आम्हाला ते सांगितलेलं.
2: तुम्ही ठराविक ठिकाण डान्स साठीचं असं तुम्ही ते निवडलं होतं का तुम्हाला सरांच्या मार्गदर्शनाखाली ते निवडता आलं?
0: हा ते सरांनीच. आता आमचं कसं होतं एव्हरेस्ट बेस कॅम्पला करायचं, आमचं नॉलेज किती ना, आमचं काही खूप नॉलेज नाही. आम्हाला एवढंच माहित होतं आम्हाला तिथं डान्स एव्हरेस्ट बेस कॅम्पला. पण बाकीचं जे आहे ते सरांनी सांगितलं. सर म्हणाले या कुंभू व्हॅली मध्ये हे पवित्र जागा आहे ही एक, त्यामुळे इथं तुम्ही परफॉर्म केलेलं खूप चांगलं होईल म्हणून. मग आम्ही तिथं पहिला केला, नंतर आम्ही काला पठारला केला. काला पठारच्या अलीकडे थोडस, काला पठार ऍक्च्युली एव्हरेस्ट बेस पेक्षा थोडं

0: असं उंच 1000 फूट वरती आहे. पण आम्ही तिथपर्यंत नाही गेलो, आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत गेलो कारण बाप रे बाप प्रचंड थंडी होती आणि अंधार पडायला लागला होता. अंधार पडायला लागला की बाहेर नाही थांबू देत म्हणून मग आम्ही अर्ध्यापर्यंत गेलो. मग तिथे एक स्तुती छोटीशी सादर केली आणि मग नंतर शेवटच्या दिवशी बेस कॅम्पला गेलो.
1: साधारण किती उंचीवरती हा परफॉर्मन्स झाला?
2: 17,000 फूट इतक्या उंचीवरती होता हा परफॉर्मन्स. -10 डिग्री टेम्परेचर होतं आणि खरं तर देवी काय म्हणतात शक्ती असेल त्या दिवशी नेमकं ऊन पडलं होतं.
0: हो आणि बरोबर परफॉर्मन्सच्या टाइमला ऊन होतं.
2: वा हो, त्यामुळे काय म्हणतात एक देवाची साथ सुद्धा आमच्या सोबत होती त्यामुळे हा परफॉर्मन्स खरं तर होऊ शकला.
1: बरोबर. तुम्हाला अडचणी काय जाणवल्या होत्या इथनं निघताना? म्हणजे हे असू शकेल आणि प्रत्यक्षात अडचणी काय आल्या?
0: ऍक्च्युली निघताना असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं की म्हणजे आणि माझा पण एक अनुभव होता की थंडी खूप असणार आहे, ऑक्सिजन लेवल कमी होणार आहे हळूहळू पुढे जाईल तसं, दमायला होणार आहे, म्हणजे हे सगळं माहिती
1: कॉमन
0: वाटलं आम्हाला ते. आणि मात्र तिथं गेल्यानंतर डिंगोचीला गेल्यानंतर स्नोफॉल सुरू झाला.
1: बर
0: असं झालं आम्हाला कारण सरांनी सगळ्यात पहिला सांगितलेलं की यावेळेला वातावरण चांगलं आहे ऊन असणार आहे म्हणजे असंच सांगितलेलं सरांनी सुरुवातीला. आणि पावसाचा वगैरे काही विषयच नव्हता तर एकतर पाऊस सुरू झालेला होता आणि प्लस डिंगबोचेला गेल्यानंतर स्नोफॉल, पहिला स्नोफॉल आमचा आयुष्यात.
2: तो आमचा अक्लिमटायझेशन वॉक होता डिंगबोचे पासून. डिंगबोचेला जिथं आम्ही स्टे केला होता तिथनं वरती एक अशी टेकडी होती तर त्या टेकडीवरती वरती जाऊन परत खाली यायचं होतं. तो त्या वाटेमध्ये स्नोफॉल आणि इतकं म्हणजे पाय स्लिप होत होते आणि हातावर असेच पूर्ण गारठलेले हात.
1: बरोबर.
0: हा म्हणजे असे पूर्ण आणि फुगत होते हात गारठून.
2: हो मग शेवटी मग सर म्हणले की आपण अर्ध्या वाटेपर्यंत जाऊया आणि परत खाली येऊया कारण ती वरती स्नोफॉल मध्ये जाण्यामध्ये काहीच हे नव्हतं, रिस्क घ्यायचीच नव्हती आम्हाला. मग तो आमचा अक्लिमटायझेशन वॉक होता म्हणजे त्या दिवशी आम्ही तिथं 2 दिवस राहिलो होतो जेणेकरून आम्ही त्या ऑक्सिजनच्या लेवल्सना वगैरे
1: मॅच
2: होण्यासाठी.
1: बरोबर. पण ते साधारण किती उंच होतं?
2: 2 तास तरी आम्ही वॉक केलं होतं एवढं.
1: म्हणजे माझ्या अंदाज मला असा विचारायचा की तेवढं जायचं परत खाली यायचं आणि परत.
0: आणि असं बघता बघता सगळीकडे स्नो झाला म्हणजे बघता बघता सगळा रस्ता बर्फाचा झाला होता.
2: आणि आम्हाला सर म्हणले होते की ह्या वर्षी मी किती वर्षांनी
0: 1987 ला सर म्हटलेले की जास्त बर्फ मी बघितला
2: होता तो आम्ही
0: ते दरवर्षी जातात आणि तो त्यानंतर आत्ता बघितला होता त्यांनी
1: इतक्या वर्षानंतर
0: तो आत्ताच झाला होता. आमचीच परीक्षा होती.
1: मग मी आता तेच विचारलं होते की त्या क्षणाला असं वाटलं का की होतंय का नाही?
2: डेफिनेटली वाटलं होतं आम्हाला की म्हणजे बहुतेक आपल्याला डान्स करता येणार नाही असं पण आमच्या मनामध्ये.
0: आम्ही चर्चा पण केली की नाही करता आलं तरी इट्स ओके, आपण छान एन्जॉय ट्रेक एन्जॉय करू आणि परत जाऊ. आमचं इथंपर्यंत बोलणं झालं.
1: चुअल वातावरणाशी मॅच करताना काही अडचणी आल्या का? म्हणजे इथे असताना आपण तिथं बर्फ खूप आहे म्हणू शकतो. म्हणजे बर्फ खूप आहे, वातावरण म्हणजे काय म्हणतात तसं तापमान खाली असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण अशा चर्चा करताना म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात तिथे जाऊन त्याचा अनुभव घेणं वेगळं.
0: हो ना, प्रत्यक्षात एकदमच वेगळं कारण तिथे वॉशरूमचं जे पाणी होतं ते सुद्धा बर्फ झालं होतं. त्याच्यानंतर तिकडे पाण्यात नुसतं टच करणं म्हणजे पण खूप जास्त थंडीवालं होतं.
2: खरं तर आंघोळ करायचीच नसते ट्रेक मध्ये पूर्ण.
1: बर.
0: त्यामुळे आम्ही कुणी आंघोळ नव्हतं एवढे दिवस.
1: कारण म्हणतेस तसं पाणीच अव्हेलेबल नसेल
2: आणि इव्हन जरी असलं पाणी तरी तिथं अलाउडच नाहीये म्हणे करायला. बॉडी टेम्परेचर खूप लो झालं ना की मग आपण नाही मॅच करू शकतो.
0: आणि तिथलं पाणी इतकं जास्त थंड की म्हटलं ना जसं की बर्फच झाला होता शेवटच्या दिवशी तर पाणी. मग आम्हाला ना डायनिंग मध्ये छान वाटायचं की तिथे आम्हाला थोडं उबदार मिळायचं. तिथे एक हिटर लावलेला असायचा तो जुन्या पद्धतीचा कोळसावाला, तर तो तिथं आम्हाला तेवढं बरं वाटायचं.
1: कारण हे किती दिवसाचं हा तुमचा पूर्ण प्रवास होता?
0: आम्ही 14 दिवसांचा केला.
1: तिथल्या म्हणजे तुम्ही एव्हरेस्टच्या त्या वातावरणात असताना म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही तिथं पोहोचल्यापासून परत रिटर्न येईपर्यंत तुमचं डान्स होईपर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये खाण्यापिण्याच्यावर तुम्ही काही मुद्दामून रिस्ट्रिक्शन घालून घ्या किंवा तसं काही विशिष्ट असतं का की त्या वातावरणात काही विशिष्ट पदार्थ खावे?
2: ऍक्च्युअली तिथं मिळतं फार कमीच, बेसिकच गोष्टी अशा मिळतात म्हणजे दाळ भात असू देत किंवा बेसिक मग नूडल्स वगैरे
0: पिझ्झा बेस वाले सगळे म्हणजे ब्रेड बेस वाले
2: सगळे असे मिळतात म्हणजे जिथं कुक करून किंवा तिथं ट्रॅव्हल करून जे काय कुक करू शकतील असे पदार्थ मिळतात. मग आम्ही खरं तर स्पायसी काय फार खातच नव्हतं बेस

0: दाल भात किंवा जर असं फारच बदल
1: दाल भात रेकमेंड करतात पण आम्हाला रोज रोज दाल भात जात नव्हतं
2: कारण साहजिक आहे
0: चवच नसते ऍक्च्युली मीठ वगैरे फार कमी असतं त्याच्यामध्ये मग आम्ही मग आलू पराठा मागव किंवा असं आलू पराठा पण आपल्यासारखा नाही तिथं त्यांचं ते बेस
2: मला असं वाटतं ते करून तुमच्या हातात येईपर्यंत गोठत असेल
1: हा म्हणजे गार तर व्हायचं खाऊन होईपर्यंत पण ना एक होतं की शेवटी शेवटी आमची खाण्याची इच्छा पण गेली होती म्हणजे गेलीच होती सगळ्यांची
0: आम्हाला ब्रेकफास्ट पण जात नव्हता होय ब्रेकफास्ट पण जात नव्हता आम्हाला असं कसं बसत तिघांमध्ये एकच काहीतर ब्रेड घेतला
1: शेवटी शेवटी सगळेच असं करायला लागले पूर्ण ग्रुपच की दोघात तिघात एक डिश घेऊया
2: ट्रेक करणं आणि तुम्ही ज्या पद्धतीनं ट्रेक साठी चाललेला होतात म्हणजे भरतनाट्यम करायचं होतं त्यामुळे तुम्ही पूर्ण भरतनाट्यम ची ड्रेपरी करून तिथं डान्स करणार होतात तर ते जी सगळी साधन सामुग्री हे ते सगळं घेऊन जाणं ते काय काय घेऊन गेला होता
0: आम्ही तर ड्रेस शेवटचा आमचा जो स्टॉप होता तिथनं आम्ही ड्रेस घातलेलाच अंगावरती मेकअप सगळं ऑर्नामेंट सगळं घातलेलं फक्त
2: घालून तुम्ही थोडक्यात
1: शेवटचा टप्पा आम्ही तसा केला आधीचा
2: एवढा होता साधारण
0: 7-8 किलोमीटर तरी असेल
1: पण ना
0: जायला फार वेळ नाही
1: पण ना तो असं वाटतो छोटा काउंट वाईज छोटा वाटतो पण खूप अवघड असतो म्हणजे टफ असतो
0: पूर्ण स्नो मध्ये वॉक करायचं असतं
1: आणि प्लस आणि स्पीड एकदम स्लो असतं स्पीड आपलं कमी झालेलं असतं
2: ऑक्सिजन लेवल कमी असतं
1: हा त्यामुळे
2: आणि त्याच्यासाठी काही तुम्हाला सपोर्ट घ्यावा लागलं ऑक्सिजन
1: नाही लकीली काही नाही घ्यायला लागलं म्हणजे पूर्ण ग्रुपच आमचा स्ट्रॉंग होता म्हणजे कोणाला काही
2: बाकी कोणाला तुम्हाला त्रास झाला का काही
0: थोडा त्रास झाला मला म्हणजे शेवटी सर्दी झाली होती मला त्यामुळे श्वास घ्यायला
1: मिळाला
0: ताप पण आला होता मला हा तर श्वास घ्यायला पण थोडा त्रास होत होता मला पण तरी काय म्हणतात एक विल पॉवर ठेवले होती मी मनामध्ये की नाही करायचंच आहे म्हणून आपल्याला
1: पण ना त्याच्या आधी सुरुवातीचे जे दोन ठिकाणी डान्स केले नाही एका ठिकाणी थँगोचा किंवा त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा कसं असायचं सामान जे आमचं असायचं ना ते याकवरनं घेऊन जायचे इतर सामान आमची सॅक सोडली तर मग आम्ही ना ते ड्रेस जेव्हा कॅरी केले ना कारण ना वजन वाढलं ना पाठीवरचं
2: ड्रेपरी म्हणजे नुसतं वेशभूषा नाही बरोबर तुमचे दागिने आहेत
1: हा म्हणजे ते छोटं छोटं सामान आम्हाला वाटलं की काय एवढं वजन असणार आहे पण
0: नाही ते ट्रेक करताना जाणवलं
1: म्हणजे असं हे म्हणजे हे भरून यायचं
2: आणि मला असं वाटतं ट्रेक करतानाची आपली जी पोझिशन असते त्यामध्ये आपलं पाठीवरचा जो ओझ असतं ते आपल्या पूर्ण अंगावर
1: येतं
2: हा तेच
1: त्यामुळे ना तेव्हा फक्त आम्हाला थोडं असं वजन जाणवलं की बापरे आपण काहीतरी घेऊन चाललो
2: ऍक्च्युअल पोचलात तुम्ही जिथं तुम्हाला डान्स करायचा आहे तिथं पोचलात वेशभूषा तुमची कशा पद्धतीनं होती आणि म्हणजे त्या वातावरणाला सूट म्हणून काही वेगळं केलं होतं का काय होत
1: आम्ही थर्मल घातलं होतं आतमध्ये आणि सॉक्स घातले होते म्हणजे एक्स्ट्रा सॉक्स घातले होते आणि बाकी काय जे नेहमीचं होतं हँड ग्लोव्स वगैरे ते होते पण ना शेवटचा टप्पा एक तर आमचा लवकर पूर्ण होत नव्हता असा एव्हरेस्ट बेस कॅम्प दिसत होता आम्हाला आम्ही इथं होतो पण इथून तिथं जायला आम्हाला इतके तास लागले होते
2: काय सांगते
1: होय खूप तास लागले आणि मग तिथं पोहोचल्यावर एकदम भारी वाटलं आपण पोहोचलो आणि मला ना शेवटच्या टप्प्यात ना खूप दमायला झालं म्हणजे ऍक्च्युली मी कधी थकत नाही मी जेव्हा ठरवते काहीतरी ना मी ते केल्याशिवाय थांबत नाही हा माझा स्वभाव आहे पण ना मी यावेळेला खरंच थकले होते आणि शेवटच्या ठिकाणी जिथं आम्ही थांबलो होतो एकदम लास्ट आमचा हॉल्ट होता तो तिथं मला असं झालं की मला बास आता मला पुढे नाही जायचं असं माझ्या मनात येऊन गेलं आणि सिरियसली येऊन गेलं होतं ते माझ्या मनात आणि मी स्वतःलाच सांगायला लागले अगं काय बोलायला लागली असं एकच टप्पा राहिला आता एकच पण नाही तिथं गेल्यानंतर ना ही सिच्युएशन आली होती आणि मग कसं बसं मनाला तयार केलं आणि मग तो शेवटचा टप्पा केला
2: अनुभव होता
0: मला पण सेम तसंच झालं होतं मी जसं सांगितलं तुम्हाला की मला सर्दी झाली होती त्यामुळे मला पण थोडंसं खचल्यासारखं झालं होतं की मिताली म्हणजे तू इतक्या वर आली आहेस आणि तुला तुझी बॉडी साथ देत नाहीये काय हे म्हणून
1: आम्हाला पण काळजी वाटत होती खूप की आता ही पुढचं कसं कम्प्लीट करणार म्हणून
2: कारण वातावरण पूर्णच वेगळं हो
1: ना हो
0: कधीच गेले नव्हते त्यामुळे मला काहीच अनुभव नाही आणि ते झाल्यावरती मला मग आईबाबांची खूप आठवण येत होती तेव्हा, कारण प्रत्येक आजारी असल्यावरती आई बाबा आठवतात आपल्याला. तसं मला झालं होतं. मग मी बाबांना फोन केला, बाबा असं असं झालंय म्हणून. बाबा म्हणले काय नाही मिताली, काळजी करू नको, झालं नाही डान्स, जाऊ दे, तू खरं सुखरूप घरी आहे. पण नाही, मला डान्स करायचाच होता.
1: ती मात्र तिचं ठाम होतं, म्हणजे तिला

0: डान्स झाला तरी तिचं एक मत फिक्स होतं, नाही मला डान्स करायचं.
1: आता हे जे तू बोललीस ताईच्या दृष्टीनं तुम्हाला शिष्या म्हणून विचारते की हा सपोर्ट गुरु म्हणून ताईकडनं तुम्हाला कसा होता?
0: खूप चांगला होता. म्हणजे खरं तर ताई सगळ्याचं मोटिवेशन आहे, कुठली पण गोष्ट असू देत, फक्त हे ट्रेकिंग नाही पण इतर आयुष्यामध्ये सुद्धा ताई आम्हाला खूप चांगला मार्ग देते. नुसतं डान्स पुरता नाही पण एक काय म्हणतात खरंच गुरु म्हणून ताई खूपच सपोर्टिव्ह आहे. आणि मला खरंच खूप ब्लेस्ड वाटतं की मी ताईची शिष्य आहे. माझ्या मुली पण गुणी आहे दोन्हीकडनं.
1: नाही अर्थात गुरु शिष्य आपण म्हणतो तसं की जसं चांगला गुरु मिळणं आवश्यक आहे तसं गुरुलाही चांगल्या शिष्या मिळणं,
0: मी पण त्यासाठी
1: ब्लेस्ड आहे. हा त्याशिवाय एवढे मोठ्या गोष्टी साध्य होत नाहीत हेही तितकंच महत्वाचं आहे. ऍक्च्युअल परफॉर्मन्स जो तुम्ही केलात म्हणजे शूज वगैरे काही नाही, बाकी काही गोष्टी नव्हत्या, म्हणजे माझ्या अंदाजानं डोक्याला सुद्धा.
0: आणि आम्हाला सगळ्यात पहिली सूचना सांगितलेली डोकं मोकळं नाही ठेवायचं.
1: आणि साधारण टेम्परेचर किती होतं तिथे?
0: -10 होतं.
1: बापरे.
0: ग्लोव्ह पण नंतर काढले होते,
1: दिसायला पाहिजेत म्हणून. आणि साधारण परफॉर्मन्स किती वेळाचा होता?
2: 6 ते 7 मिनिटाचा आमचा परफॉर्मन्स.
0: म्हणजे माझा सोलो होता तो 6 मिनिटाचा होता आणि एक होता तो 6.5-7 मिनिटाचा.
1: म्हणजे दोन्ही मिळून आपण म्हणून 12-13 मिनिटं त्या वातावरणात तिथे
0: होतं.
1: ऍक्च्युअल परफॉर्मन्स करणं आणि तिथे परफॉर्मन्स करणं यातला फरक काय जाणवला?
0: खूप फरक आहे. एकतर सरफेस आपल्याकडं, आपल्याला प्लेन सरफेस असतो ना इथे, त्यामुळे काय प्रश्नच येत नाही की पाय मारा कसेही करा पण आणि जागा भरपूर असते. ओके तर तिथं ना आम्हाला जागा शोधावी लागली जाऊन आधी, कारण आणि कसं झालेलं स्नोफॉल झाल्यामुळे बर्फच होता ना आणि बर्फात करूच शकत नव्हतो आम्हाला. तर असं शेवटी शेवटी सगळे बोलले की अगो तिथं बर्फ असणार आहे कसं करणार आहे तुम्ही, म्हणजे असं पर्यंत गेलं होतं की बहुतेक नाहीच होणार आहे म्हणजे तिथंपर्यंत जाऊन सुद्धा, कारण आम्हाला जागा पण तशी मिळत नव्हती. पण शेवटी आम्ही असं वर बघितलं आणि थोडस अजून वरती तिथे काहीतरी होतं. मग तिथे
3: तिथं स्नो नव्हता पण खडक होते. एवढीशी जागा होती अगदी, म्हणजे चौगी आणि माऊ एवढीच जागा होती ती. पण एकच चॅलेंज मला सांगायचंय तुम्हाला, आम्ही जेव्हा डान्स करणार होतो तर तेव्हा स्पीकर घेऊन गेलो होतो बरोबर, आणि ते काय होतं थंडीमध्ये आपली बॅटरी लो होते, लवकर लो होते. आम्ही आदल्या दिवशी चार्ज केला होता तो आणि तरी पण थंडीमुळे काय माहिती तो चालूच झाला नाही. पण तिथं ना आम्हाला
1: गारठला,
0: आणि आवाज हवा होती ना,
3: आणि मोबाईल मध्ये नुसता आवाज शक्यच नव्हतं, किंवा रेकॉर्ड पण करायचं होतं आम्हाला, कसं करायचं तो एक असं एवढा चॅलेंज होता आम्हाला. पण तिथं ना ते लोकल असे शेरपा असतात जे त्यांचे घोडे किंवा असं घेऊन येतात, तर त्याच्या एकाकडे ना स्पीकर होता आणि तो असं गाणी ते नेपाळी गाणी लावत वगैरे असं जातो ना, तसं तो घेऊन जात होता. आणि आम्ही डान्स करणार वगैरे म्हणून तो आमच्या इथं आलेला बघूया काय,
0: जमा झाला
3: फॉरेनर्स वगैरे पण असे काय काय तर वेगळं दिसतंय म्हणून. मग तो आम्हाला म्हणला की मेरा लो स्पीकर असं,
1: म्हणजे कोण कुठून आपल्यासाठी मदतीला येईल.
0: खरंच ना. आणि त्यांचा तो स्पीकर होता म्हणून आम्ही तिथे डान्स करू शकलो, नाहीतर मग परत अवघडच झालं.
1: तेच मी आता विचारणार होते की हे बघायला प्रेक्षक वगैरे होते का?
0: आमच्या ट्रेक मधले एक थोडे जण होते, 4-5 जण होते आणि बाकी ते बाहेरचे होते, फॉरेनर्स होते आणि शेरपा होते.
1: साधारण तिथल्या स्थानिक लोकांची किंवा इतर बाकी काही या गोष्टीसाठी तुम्हाला सहाय्य मदत कशी झाली? कारण हे काय सहज केलं आणि झालं असं होणारी गोष्ट नाहीये.
0: आम्हाला तिथे एबीसी ऍडव्हेंचर्स म्हणून, जसं आपल्या इकडे समिट ऍडव्हेंचर्स आहे ना, त्यांचंच त्यांच्याशी कोलॅब आहे की एबीसी ऍडव्हेंचर्स सोबत. त्याचे जे ईश्वर सर, राजेंद्र सर आणि स्वाभिमान, हे खूप जास्त हेल्प केली आम्हाला त्यांनी. म्हणजे खरंच आमच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली, परत त्यांचं पूर्ण लक्ष असायचं आमच्याकडं. शेवटी डान्स जेव्हा आम्ही केला ते तिघही तिथं होते आणि त्या तिघांनीच आमचे व्हिडिओ वगैरे केले आणि खूप सपोर्ट केला आम्हाला.
1: आणि तिथल्या ज्या ठिकाणी तुम्ही डान्स केला ते मला वाटतं नेपाळ मधलं होतं, मग तिथला काही तुम्हाला सपोर्टची गरज लागली का?
0: त्यांनीच तिघांनी तो बघितला. तिथले लोकल लोक फार चांगले आहेत, म्हणजे खरंच खूप चांगले आहेत. त्यांचा स्वभाव, त्यांचा हेल्पिंग नेचर आणि खूप सरळ आणि साधे लोक आहेत नेपाळमधले. म्हणजे जो आम्ही अनुभव घेतला, मी तर गेल्या वेळेला पण घेतला होता, आत्ता पण घेतला, माझं फिलिंग हेच आहे, खूप सरळ साधे लोक आहेत, कष्टाळू आहेत फार, चांगले लोक आहेत.
1: पूर्ण डान्स झाला शेवट, ओके डन, त्यावेळेची भावना
0: छान वाटत होतं. थंडी तर वाजतच नव्हती,
3: म्हणजे थंडी वाजत नव्हती.

0: आम्हाला डान्स करताना थंडी वाजत नव्हती, कारण काय माहिती ते होऊन गेलं डान्स,
1: एक मिनिट विदाऊट काही राहणं पण जास्त अवघड होतं.
2: बरोबर. पण तुम्ही 13 मिनिटं तशाच
1: आणि आधीचे 4-5 मिनिट
0: वगैरे घालायला. आणि त्यानंतर खरं आम्हाला मग पाय गारठले होते आमचे,
1: मग सगळेजण म्हटले हा शूज घाला, शूज घाला पहिल्यांदा.
2: सॉक्स जरी म्हटले आपण तरी शेवटी ते कापडच, म्हणजे त्याला पाय डान्स करताना गोठणं वगैरे नाही जाणवलं
1: आम्हाला, डान्स करताना नाही जाणवलं, खरंच नाही जाणवलं. म्हणजे आम्ही नंतर विचार केला ना या गोष्टीचा, ते सगळं दैवीच असतं. पण असं ग्रेटफुल वाटलं की आपल्याला नेचरने इतकं छान सपोर्ट केला, कारण ऊन आलं नसतं तर आम्हाला पॉसिबल नव्हता डान्स करणं. पण बरोबर तेवढ्या वेळेपर्यंत ऊन आलं होतं, त्यामुळे आम्हाला कदाचित ते एक रिझन असू शकतं आम्हाला कमी थंडी वाजली.
2: मला असं वाटतं निसर्गाचं रूप सुद्धा त्यावेळेला खूप देखणं वाटलं असेल,
1: किती सुंदर.
2: एकतर बर्फ, त्याच्यात तुम्ही म्हणताय सूर्याची किरण, आणि त्याच्यात तुम्ही सुंदर एवढं नृत्य करताय.
1: सुंदर वाटत होतं तिथे, म्हणजे आजूबाजूला बघताना. पण आमच्या समोर पण पर्वतच होता, मागे पण पर्वत होता, इकडे तिकडे सगळीकडे पर्वतच होता. आणि तिथे ना विदाऊट गॉगल पण थांबता येत नाही, पण आम्ही ते पण विदाऊट गॉगल परफॉर्म केलेलं
0: होतं,
1: त्यामुळे आम्हाला डोळ्यांनी बघता आलं तिथलं सौंदर्य
2: किती सुंदर. म्हणजे प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला आहात, पण मी आज हे इमॅजिन करते आहे. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. आणि आज या कार्यक्रमामध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी आपण बातचीत करतोय. कार्यक्रमात या टप्प्यावर ऐकूया एक गीत.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये श्रोते हो आपलं पुन्हा एकदा स्वागत. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी आपण संवाद साधतोय. तर आता या गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. तर तुमचं नृत्य तिथं सादर झालं आणि मग तुम्ही परतीच्या प्रवासाला निघालात, तर तो खाली उतरताना म्हणजे त्या बेस कॅम्प वरनं खाली उतरताना तो तुमचा प्रवास कसा होता?
1: उतरताना हा ड्रेपरी सहित आलो आम्ही हॉल.
0: तुम्हाला काही उतरताना त्रास जाणवला? कारण तुम्ही तसं नाही म्हटलं तरी 13-14 मिनिटं तशा वातावरणात होतात,
1: तर काही असा वेगळा त्रास काही नाही झाला. म्हणजे साधं डोकं पण नाही दुखलं.
0: बरं.
1: आणि मग आलो आम्ही शेवटच्या हॉल्ट पर्यंत आणि आम्हाला ना त्याच दिवशी निघायचं होतं.
0: बरं.
1: पुढच्या प्रवासासाठी. आणि ना आलो आम्ही, चेंज वगैरे केलं आणि खाल्लं आणि आम्ही निघालो. आणि तो दिवस खूप मोठा होता. संपतच नव्हता दिवस तो. आम्ही सकाळी अंधार पडला तरी आम्ही अजून चालतोय. मला असं आठवतंय, तसं मला वाटतं 7-7:30 नंतर आम्ही पोहोचलो होतो. तोपर्यंत आम्ही चालतच होतो आणि तो मधला पॅच असा होता ना की जिथं फक्त बर्फ होता, बाकी काहीच नाही. म्हणजे बसू पण शकत नाही कुठं, थांबू शकत नाही कुठं, खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, असा तो पॅच होता.
0: साधारण किती वेळाचा?
1: खूप तासांचा होता. ती घोडा घेतला तिनं, त्यामुळे ती आधी आली घोड्यावरनं आणि आम्ही तिघी चालत आलो. त्यामुळे ते आम्हाला यायला फारच जास्त वेळ झाला. म्हणजे अख्खा दिवस आमचा चालण्यात गेला. पण ना दृश्य खूप छान होतं. म्हणजे ना असं ते आपण फ्रोझन वगैरे मूवीज मध्ये कसं बघतो आणि तिथे रात्रीचा लाईट झाल्यावर चांदण्याच्या प्रकाशात कसा बर्फ दिसतो, तसा दिसत होता. म्हणजे दिसायला इतकं सुंदर पण चालायला अजिबात नाही. खूप दमलो होतो आम्ही त्या दिवशी. म्हणजे एवढ्या सगळ्या ट्रेक मध्ये सगळ्यात जास्त कुठं दमलो असू, एकतर एव्हरेस्टचा लास्ट तो पॅच आणि हा वाला पॅच. आणि हा संपतच नव्हता. शेवटी मला रडायला आलं. आता बास. म्हणजे मी कधी रडले नाही ट्रेक मध्ये. मला त्या दिवशी खरंच रडायला आलं की बास, आता बास संपवा ट्रेक हा.
0: एकतर कसं होतं, आपल्याला पहिलं एक दडपण असतं आपला, हे जो काही आपण ठरवलंय, जे उद्दिष्ट ठरवलंय ते साध्य होण्यासाठी, त्यामुळे त्या प्रती जी आपली वाटचाल असते त्या वाटचालीसाठी आपल्याला एक काहीतरी उमेद असते की नाही आपल्याला तिथं जायचंय, हे करायचंय. आणि जेव्हा हे कम्प्लीट होतं तेव्हा थोडस ते रिलॅक्सेशन असतं ना, ते आपल्याला येतं आणि मग त्या दृष्टीनं आता हे संपतच नाही.
1: करेक्ट, तसं झालं असेल. कारण हे फिलिंग आमच्या सोबत जे अजून होते ना, त्यांना सेम एवढं नाही आलं. आणि मी म्हणते आम्हालाच का, मला दिव्याला प्रांजलला
0: जनरली. इव्हन मी तुला असं म्हणते की तू एरवी सुद्धा एखादा कार्यक्रम जेव्हा परफॉर्म करत असेल तेव्हा तो झाल्यानंतर हा आता झालाय, आता मी घरी गेल्यावर रिलॅक्स. पण हे जे घरी येणं होतं किंवा हे रिटर्न येणं एवढं सोपं नव्हतं, त्यामुळे त्यावेळेला आपल्याला ते जे रिलॅक्सेशन हवं असतं ते तुम्हाला त्या क्षणाला नाही मिळालं असं झालं.
1: खरंय. कारण आमच्या सोबतच्या ज्या डॉक्टर मॅडम होत्या ना, त्यांनी छान एन्जॉय केला तो ट्रेक. उलट त्यांना तोच जास्त आवडला. पॅर ही लवकर आली, ही हेलिकॉप्टरने आली मिताली खाली.
2: तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता माझा. हो, हेलिकॉप्टर म्हणजे जेव्हा आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला आणि खाली आलो, त्यानंतर आम्ही बरेच लोक म्हणजे माझ्यासोबत आणखीन 7-8 लोक होते.
1: 5-6 लोक सोडले तर
2: सगळेच आम्ही हेलिकॉप्टरने खाली आलो होतो लुकला पर्यंत. आणि म्हणजे तो पूर्ण व्हॅली बघून हेलिकॉप्टर

0: नंतर मधनं ती पूर्ण कुंभू व्हॅली प्लस आणखीन बाकी पण टँगोचे मोनास्ट्री आम्हाला वरनं दिसले होते आणि ते वातावरण आमचं खूपच छान होतं त्यावेळेस. आणि मग तो हेलिकॉप्टरचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप छान, म्हणजे फर्स्ट टाइम मी हेलिकॉप्टर मध्ये बसले होते आणि खूप छान वाटलं मला. आणि खरं तर ऍक्च्युली ह्या मी जसं सांगितलं तसं की त्याच दिवशी त्या खाली परत उतरल्या, पण आमचं हेलिकॉप्टर त्याच दिवशी होतं पण आम्हाला काय माहिती अवेलेबलच झालं नाही ड्यू टू स्नोफॉल आणि हे, त्यामुळे तो एक दिवस एक रात्र आमच्यासाठी खूप टफ गेली होती.
1: कारण जे कोणी हेलिकॉप्टरने जाणार होते त्या सगळ्यांना तिथंच थांबावं लागलं आणि तिथलं रात्रीचं टेम्परेचर १९ वगैरे मायनस
0: १९, अरे बापरे आता परत इथे एक रात्र काढायची आहे असं झालं.
1: सगळ्यांना तिथं थोडस चॅलेंजिंग होतं. मी मात्र येताना मजा केली, म्हणजे आम्ही तिघी ट्रेक करतच आलो खाली पर्यंत, पण आम्ही खूप दंगा केला. म्हणजे जाताना जे आम्ही असे जात होतो ते येताना एकदम फुल एनर्जीनं खाली उतरलो.
2: खूप छान, खूप छान. तुला मिताली विचारते, संयोगिता एकदा जाऊन आलेली होती एव्हरेस्टला, तुम्ही ट्रेकला म्हणून गेलात ते डायरेक्ट एव्हरेस्टला
0: गेले,
2: तो अनुभव तुमच्या चौघींसाठीच्या दृष्टीनं पण सांग की कसा होता?
0: खूपच छान होता अनुभव. खरं तर मी तुम्हाला जसं सांगितलं तसं मी ट्रेक्स वगैरे हे आत्ता आत्ता करायला, ते पण प्रॅक्टिस साठी म्हणून करायला लागले. अगोदर ह्याच्या मी कधीच असं ट्रेक केलेलं मला आठवत नाहीये. तर मला खूपच म्हणजे असं छान वाटलं की आम्ही सुरुवातीला गेलो तर डायरेक्ट एव्हरेस्टलाच गेलो.
2: तिघी पण
1: हो ना, आणि तिघी पण कधीच आयुष्यात ट्रेक नाही केला आणि डायरेक्ट एव्हरेस्ट बेसला ट्रेक केलाय. म्हणजे मी म्हणत पण होते काय भारी आहे बाबा तुमचं डायरेक्ट एव्हरेस्ट बेस कॅम्प, आधी मध्ये कुठं काय नाही
2: बरोबर,
0: पण आता थांबावं असं वाटत नाहीये की आता आणखीन कुठले कुठले ट्रेक्स करावेसे वाटतायत.
2: खरं ट्रेक साठी तर तुमचे ज्या काही संस्था होत्या त्यांचं सहकार्य लाभलंच, अजून कुणाचं सहकार्य तुमच्या या सगळ्या संकल्पासाठी तुम्हाला लाभलं?
1: घरच्यांचं,
0: होय, आई बाबांचं
2: आणि बाकी
1: शुभेच्छुक, म्हणजे जे किंवा माझ्या आमच्या मुली वगैरे त्यांनी, म्हणजे कसं असतं माहितीये शुभेच्छांमध्ये खूप ताकद असते, शुभेच्छा आणि आशीर्वादामध्ये, आणि ते खूप मिळाले आम्हाला आणि त्या सगळ्याची व्हॅल्यू अशी आपण बोलून नाही होऊ शकत पण ती मनात आहे आमच्या.
2: बरोबर.
1: अजून एकांचा मुद्दा म्हणून उल्लेख करावासा वाटतो, आमच्या ग्रुपमध्ये डॉक्टर अमोल काका होते, ते ऍक्च्युली आपले कोल्हापूरचे, खूप आम्ही लकी होतो ऍक्च्युली की कोल्हापूरचे खूप सारे मोठे डॉक्टर्स आमच्या सोबत होते. म्हणजे डॉक्टर्स जास्त होते आणि ते सगळे सोबत होते, म्हणजे प्रदीप सर पण होते आणि एक अनिता, डॉक्टर अनिता काकू पण होत्या आणि अमोल काकांनी आमची सगळ्यांचीच खूप काळजी घेतली, म्हणजे हेल्थ वाईज, म्हणजे त्यांनी खूप अशी प्रेमानं मनापासून काळजीपूर्वक काहीही न बोलता फक्त ते काळजीनं आम्हाला व्यवस्थित विचारपूस करायचे, म्हणजे काही लागणार तर बघायचे
0: द्यायचे.
1: हा,
2: कारण आवश्यकता होती या गोष्टींची, कारण तुम्ही म्हणालात तसं की वातावरण वेगळं होतं एकदम तिकडे जाणं आणि त्या पुढे जाऊन या तुमची तब्येत चांगली
1: राहणं
2: हे तितकंच महत्त्वाचं होतं.
1: जसं की आता हिला थोडा मितालीला त्रास झाला किंवा प्रांजलला पण डोकं दुखत होतं, माझं पण एकदा डोकं दुखलेलं, परत दिव्याला वॉमिटिंग आणि लूज मोशन झालं, म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी तिथं ताकद कमी करतात.
2: बरोबर.
1: आणि त्यावेळेला अमोल काका असतील आणि मग म्हणजे बाकी सगळे डॉक्टर्स किंवा पूर्ण टीम, म्हणजे सगळे चांगले.
0: एक सांगायचं राहिलं, अभय काकांनी ना त्यांच्याकडे असं बॉक्स होता आणि म्हणजे त्यांच्या
1: काकूंनी
0: दिला होता तो बॉक्स, त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या गोळ्या होत्या, म्हणजे होमिओपॅथिक त्या गोळ्या होत्या,
1: त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या,
0: म्हणजे लूज मोशनच्या गोळ्या होत्या, झोपेच्या
1: गोळ्या, त्याचे बॉक्स घेऊन फिरायचे, कुणाला काय पाहिजे हे घे, तुला हे पाहिजे तुला हे घे, तुला हे पाहिजे तुला हे घे.
0: आणि आम्ही तिघी जणी एकदा एका रात्री रूम मध्ये होतो, म्हणजे मी, दिव्या आणि प्रांजल, आणि त्या दिवशी मला काहीतरी होत होतं, म्हणजे लूज मोशन झालेले मला वाटतंय, आणि ते मी असं जस्ट बोलले होते की मला तसं त्रास होतोय म्हणून, आणि आले रात्री नॉक केला आमच्या ह्याच्यावरती आणि तो बॉक्स घेऊन आमच्या समोर आले की काय पाहिजे मिताली घे, हा हे होतंय हे नसतंय होत तरी पण घे.
2: ह्या ग्रुपचा सुद्धा तुम्हाला किती सपोर्ट होता,
0: फॅमिली सारखं, म्हणजे असं नाही की कोण अनोळखी आहे, फॅमिली सारखं,
2: किंवा त्यांनाही हे असं वाटलं असेल ना की किती छान या सगळ्या जणी जाऊन तिथे डान्स करणार आहेत, त्यांनाही तेवढंच
1: आनंद होता. बरोबर. तो वेळ त्यांच्यासोबत पण खूप छान गेला आमचा. हा,
2: कम्प्लीट झालं तुमचं जेव्हा रेकॉर्ड तिथला डान्स वगैरे, पहिला संपर्क घरच्यांशी केला तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि तो कधी झाला, तिथे डायरेक्टली तुम्हाला करता आला का संपर्क?
1: डिफिकल्ट होतं ऍक्च्युली पूर्ण ट्रेक मध्ये, आम्ही जसं जसं पुढे पुढे जाऊ ना तसं

0: असं चार्जिंग बंद म्हणजे त्याच्यासाठी वेगळे चार्जेस, गरम पाण्यासाठी वेगळे चार्जेस,
1: वायफायचे
0: वेगळे चार्जेस असं चालू होत होतं. त्यामुळे आमचा संपर्क आल्यावर खाली बराच वेळानंतर झाला.
1: नाही माझा झाला होता, मी अभय काका म्हणून आमच्या सोबत होते, तर त्यांच्या फोनवरून ते पे करून चार्ज करायचे किंवा वायफाय घ्यायचे, तर त्यांच्या फोनवरनं मी बाबांना सगळ्यात सुरुवातीला फोन केला होता की बाबा आमचा डान्स झाला आहे म्हणून. आणि मग बाबा म्हणले की अरे वा खूप छान, म्हणून खूप प्राऊड फील होते. मग त्याच वेळेस मग मी आईशी बोलले होते, मग आईचं तर असं म्हणजे मला आठवत आहे की डोळ्यातनं पाणी आल्यासारखं मला वाटत होत.
2: साहजिक आहे कारण
1: लवकर सुखरूप घरी ये असं म्हणली होती आई मला.
0: बरोबर, मी पण बरोबर कॉल केला होता एव्हरेस्ट बेस वरून परत आल्यानंतर लंच आम्ही चेंज करताना. डॉक्टर शैलेंद्र नवरे काका आहेत ना, त्यांच्या फोनवरनं मी फोन केला होता माझ्या मावशीला. बरोबर, तेव्हा आमचा पहिला कॉन्टॅक्ट झाला.
2: बरोबर. एकंदरीत या विक्रमाची नोंद कुठे कुठे झाली?
0: याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला झाली आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला झाली. गिनीजसाठी आम्ही प्रयत्न करणार होतो, पण त्यांचे रूल्स ना खूप जास्त कडक आहेत आणि तिथं आल्यावरती ते जेवढं इझी होतं तेवढं नंतर फॉलोअपसाठी ते एवढं हे नाही आहे.
2: यापूर्वी असं काही नोंद झालेली आहे?
0: नाही, हा पहिलाच होता, आम्ही सेटर आहोत.
2: खूप मस्त, खरंच खूप वेगळा असं म्हणूयात की अनुभव होता. ऐकून मला डोळ्यासमोर दृश्य उभं राहत आहे, तुम्ही तर ते सगळं अनुभवलं आहे. मग अशी बोलता बोलता तुझ्या सुरुवात तू जेव्हा केलीस तेव्हा तू सांगितलंस की आधीचा विक्रम, थोडेसे या आधीचे तुझे विक्रम त्याबद्दल थोडंसं सांग.
0: हो, आधीचे विक्रम म्हणजे मला ना भरतनाट्यम मध्ये काम करत राहायला आवडतं आणि माझी मम्मी नेहमी म्हणायची की सयू तू चप्पल शिवण्याचं काम जरी केलंस तरी त्यात ते काम असं कर की जे कायम लक्षात राहिलं पाहिजे. मग जेव्हा आमचं हे करिअर आहे असं ठरलं तेव्हा मग मम्मीला आयडिया सुचायच्या, सगळ्या संकल्पना मम्मीच्याच होत्या. तिनंच तर हा मार्ग दिला आणि मी आज इथे आहे.
2: खरंय,
0: म्हणजे तिनं जे सांगितलं तेच मी केलंय, त्यामुळेच मी आज इथे आहे. तर मग मम्मीच्याच सगळ्या संकल्पना होत्या. मग त्या दृष्टीनं मी बरेच रेकॉर्ड्स केले, म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत 13 तास सलग भरतनाट्यम केलं 2004 मध्ये.
2: त्यानंतर केवढी होती?
0: मी 12वीत होते तेव्हा. त्यानंतर मग 2008 मध्ये 66 तास भरतनाट्यम केलं. त्याच्यामध्ये एक विक्रम केलाय मी जो खूप कमी जणांना माहिती आहे. गोव्यामध्ये एकानी ऑर्गनाईज केलं होतं आणि 13 तास झाल्यानंतर माझा 66 तासाचा स्टॅमिना आहे की नाही हे कसं कळणार. आणि योगायोगानं माझ्या मामाने एक न्यूज बघितली गोव्याच्या मामाने, तर तिथं माझा एनरोलमेंट केला आणि तिथं मी 55 तास डान्स केला होता. तो असा फ्री डान्स होता पण मी केला होता. आणि मी 3-4 जण शेवटपर्यंत जे फ्रेश राहिले होते त्यातली मी एक होते. पण हे खूप कमीदा बोललं जात आहे माझ्याकडनं. मग त्याचा एक अनुभव मिळाला मला. मग 66 तास भरतनाट्यम केलं 2008 मध्ये.
2: बरोबर.
0: त्यानंतर मग आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं पहिलं 2015 मध्ये.
2: बरोबर.
0: मग 2016 दुसरं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं.
2: दुसरं कुठलं?
0: लावणीमध्ये
2: केलं. बरोबर.
0: आणि मग त्यानंतर पुढचं रेकॉर्ड मग अन्नपूर्णा बेस कॅम्पचं केलं.
2: आणि वैयक्तिक
0: आणि मग एव्हरेस्ट बेसचं केलं.
2: पुढचं उद्दिष्ट
0: आहेत, अजून आहेत 2-3-4 असतील. आता हळूहळू ते करणार. काम सुरू केलंय थोडस एकाचं, पण परत काही गोष्टीमध्ये आल्या त्यामुळे ते थांबलंय, आता परत सुरू करीन.
2: बरोबर. मिताली, ऍज अ तुझं भरतनाट्यमचं शिक्षण तर पूर्ण झालंच असेल.
0: मला एक सांगायला खरं तर एक अभिमान वाटेल. मिताली आमची तपस्या सिद्धीची पहिली अलंकार पूर्ण आहे आणि तिला अलंकार पूर्ण या वर्षाला डिस्टिंक्शन मिळालंय आणि दोन्ही मिळून फर्स्ट क्लास मिळालाय. म्हणजे अलंकार ही टफेस्ट एक्झाम मानली जाते भरतनाट्यम म्हणजे या फील्डमध्ये.
2: बरोबर.
0: तर त्याच्यात तिला इतके सुंदर मार्क्स मिळालेत ना, त्यामुळे मला खूप अभिमान आहे त्याचा.
2: तुझं पुढचं भविष्यातलं उद्दिष्ट काय?
1: मी सध्या एम ए करते भरतनाट्यम मध्ये. आता शेवटची सेमिस्टर आमची सुरू आहे, त्याची सत्ता तयारी.
0: ऍक्च्युली हिचं मास्टर्स अजून एक झालंय मायक्रोबायोलॉजी मध्ये, हे दुसरं सेकंड मास्टर्स आहे.
1: आणि बीएड पण झालंय माझं सायन्स मॅथ्स मध्ये. तर मला खरं तर करिअर हे भरतनाट्यम मध्येच करायचं आहे, त्यामुळं त्याच पद्धतीनं आता रिसर्च पण करायचा माझा आहे प्लॅन.
2: बर, त्या दृष्टीने आणि शिकणं सुरूच आहे.
1: शिकणं सुरूच आहे, शिकणं काही थांबत नाही. म्हणजे असं काय भरतनाट्यम मध्ये असं फिक्स नसतं की आता मला सगळं येत आहे, आयुष्यभर
2: कलेमध्ये असं नसतं. असं म्हटलं जातं की कला ही नेहमी सार आपल्या बरोबर राहते आणि कला एक वेळ तुमचं काही दुसऱ्या गोष्टी काढून घेता येतील, पण तुमची कला आणि तुमच्याकडचं ज्ञान हे कधीच कोणी काढू शकत नाही. ते तुमच्या

0: पर्यंत कायम स्वरूपी असतं, त्यामुळे तशीच साथ ती राहते. आणि एक कलाकार म्हणून जी आपली ओळख असते ती खूप वेगळी असते, आणि ती त्या कलाकारालाच माहिती असते. इतरांना त्या गोष्टी नाही कळणार, पण प्रत्येक कलाकाराला हे माहिती असतं की आपण एक कलाकार आहोत. त्याची जी काही, त्याचं जे काही वजन आहे, ते जे काही वेटेज आहे, ते फक्त तुम्हालाच माहिती असू शकतं. खरंच खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी बोलून. मुळात हा अनुभवच खूप वेगळा आहे, आणि तुम्ही प्रत्यक्षात तिथे जाऊन आला आहात. मी असं म्हणते तुमच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय, त्याच्याही पेक्षा आणखी काही जास्त
1: हे
0: क्षण तुमच्यासाठी तेवढे छान आहेत. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी दोघींनाही खूप साऱ्या शुभेच्छा.
1: अशीच
0: भरपूर आणखी काही विक्रम करा, खूप छान तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश लाभू दे, हीच सदिच्छा. आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानते.
1: नाही, आम्ही आभारी आहोत इतक्या छान गप्पांसाठी आम्हाला बोलवलं, आणि त्या दोघींकडून पण मी आभार मानते. त्या दोघी इथं असतात तर अजून आम्ही मजा आली असती, पण ते इथे नाही आहेत. पण थँक्यू सो मच, खरं
2: थँक्यू सो मच
1: मनापासून इथं बोलवण्यासाठी.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आज आपण एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत ऐकली. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आता मात्र वेळ झालेली आहे निरोप घेण्याची, तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

0: वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. निर्मिती होते आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची. ठीक, एक वाजता दिल्ली.
1: नमस्कार,
2: ये है देश का नंबर वन मनोरंजन चैनल विविध भारती, राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन. कार्यक्रम सुरीला सफर लेकर हम बस कुछ ही पलों में हाजिर होंगे.

0: जी श्रोताओं, आपको हेमा मालिनी वाला गीत भी हम बस थोड़ी ही देर में सुनाएंगे, लेकिन उससे पहले हमने आपको सुना
1: भक्ति सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे

दर 913 वरून 942 रुपये असे झाले आहेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये 50 पैशांवरून 941 रुपये 50 पैसे इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावरच्या सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अस्थिर जागतिक ऊर्जा बाजारातल्या उलाढालींपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे असं यात म्हटलं आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. परीक्षेबाबतची समाज माध्यमांवरची आक्षेपार्ह सामग्री तात्काळ ओळखून सायबर गुन्हे शाखेला त्याबाबत माहिती दिली जात असून संबंधित प्लॅटफॉर्म विरोधात कारवाई केली जाईल. उमेदवार आणि त्यांच्या पालकांनी अशा कोणत्याही संदेशाला प्रतिसाद देऊ नये, त्यासाठी पैसे देऊ नयेत आणि ते पुढे पाठवू नयेत. तसंच उमेदवारांनी अफवांकडे दुर्लक्ष करावं आणि केवळ एनटीएचं अधिकृत संकेतस्थळ आणि माध्यमांद्वारे प्रसिद्ध झालेल्या अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावं असं आवाहन एनटीएनं केलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राज्यसभेच्या येत्या 18 जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी तेलगू देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी आज आपल्या 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये उद्योजक सना सतीश, शिक्षणतज्ञ भाष्यम रामकृष्ण आणि पक्षाच्या समाज माध्यम खात्याचे प्रमुख चिंता कायाला विजय यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात रिक्त होणाऱ्या 4 जागांपैकी 1 जागा जनसेना पक्षाला देण्यात आली असून त्यांनी निवडणुकीसाठी लिंगमनेनी रमेश यांना आपला उमेदवार म्हणून नामनिर्देशित केलं आहे. इंडिया आघाडीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या वतीनं खासदार जॉन ब्रिटा सहभागी होणार असल्याचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आज जाहीर केलं. केरळ विधानसभा निवडणुकीत माकपचे नेते पिनराई विजयन यांच्यावर भाजपासोबत लागेबंधे असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातल्या नेत्यांनी केला होता. याबाबत माकप महासचिव एम ए बेबी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. असे आरोप आघाडी धर्माशी विसंगत आहेत असं ते म्हणाले. काँग्रेसकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलं नसून आपण स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत आहोत असं बेबी यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
भारत आणि इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये गेल्या चार वर्षांच्या काळात लक्षणीय सुधारणा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली

0: इथं भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या चौथ्या बैठकीला संबोधित करत होते. भारत इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांना गेल्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाली असून या बैठकीत राजकारण, संरक्षण, सुरक्षा, सागरी क्षेत्र, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य, औषध निर्माण, अन्न सुरक्षा, पर्यटन तसंच शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य यासारख्या द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं ते यावेळी म्हणाले. आज जागतिक अन्न सुरक्षा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना दरवर्षी 7 जून रोजी जगभरातल्या विविध आरोग्यविषयक आणि नागरी संस्थांबरोबर हा दिवस साजरा करते. समस्येपासून समाधानापर्यंत सर्वत्र सुरक्षित अन्न ही यंदाची संकल्पना आहे. नागरिकांच्या सुरक्षित भविष्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायक अन्न उपलब्ध करून द्यायला सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त जारी केलेल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं काल कोची इथं निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आपल्या 3 दशकांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत सलीम कुमार यांनी जवळपास 350 चित्रपटात काम केलं. ते आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखले जात असत. अदामिन ते मकन अबू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. अजनू रंगता विदू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना सहाय्यक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य पुरस्कार मिळाला होता. तसंच अलयुम निजनुम या सिनेमातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट विनोदी नटाचा पुरस्कार मिळाला होता. सलीम कुमार यांनी तमिळ, ओडिया आणि बंगाली चित्रपटातही काम केलं आहे. सलीम कुमार यांच्यात कोणत्याही प्रकारची भूमिका साकारण्याची क्षमता होती अशा शब्दात केरळचे मुख्यमंत्री V.D. सतीशन यांनी त्यांचा गौरव केला आणि आदरांजली वाहिली. इराणचे केवळ हल्ल्यासाठी वापरले जाणारे 2 वन वे ड्रोन आपण नष्ट केले असून होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी ते धोकादायक असल्याचं अमेरिकेच्या मध्यवर्ती संस्थेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकन लष्कर पूर्णपणे सतर्क असून या पट्ट्यातलं कोणतंही आव्हान परतवून लावण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण दरम्यान शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी काल तेहरानला पोहोचले. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8व्या मानांकित 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालिन्स्काचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. पुरुष एकेरीत आज जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव आणि इटलीच्या फ्लाविओ कोबोली यांच्यात सामना खेळला जाणार आहे. दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पदकासाठी खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती LPG सिलिंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या NEET UG पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: पहले लिखा तुम्हें प्यार है और आगे भाभी बीमार है. छुटकी को आया बुखार है. आंखें जैसी की तैसी है. गठिया की हालत वैसी है. अब तो बिटवा है ये लगता मौत ही जैसे अंतिम हल है. शेष कुशल है.
2: तो सुनिए आज के मेहमान 10 जून शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.
3: आप सुन रहे हैं सुरीला सफर. आइए अब आपको सुनवाते हैं मिलन फिल्म का ये गीत. और इस गीत में जो अभिनेत्री हैं यानी स्त्री जो प्यार से ओतप्रोत है, जिन्हें प्यार तो है इस संगीत सिखाने वाले गुरु से, अपने मन की बातों को वो उनके साथ सुर में

0: पवन करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार. आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यामुळे पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. स्वयंपाकाच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झालेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयावरून 941.50 रुपये इतके झालेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर

सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचललाय असं यात म्हटलंय. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळलाय. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलंय. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खरेदी केलेल्या कांद्याच्या वाहतूक आणि हमालीचा खर्च नाफेडनंच करावा असं त्यांनी स्पष्ट केलं. जिल्ह्यातल्या बाजार समित्यांचे पदाधिकारी, नाफेडचे अधिकारी आणि अंमलबजावणी संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपा नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आमिष दाखवली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते माजी मंत्री अमित देशमुख यांनी केलाय. ते काल लातूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. काही उमेदवारांना भाजपा भीती दाखवून निवडणुकीतून माघार घ्यायला भाग पाडत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान काँग्रेसचे लातूर धाराशिव बीड मतदारसंघाचे उमेदवार महेश देशमुख यांनीही भाजपावर आमिष दाखवल्याचा आरोप यावेळी केला. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन असं म्हणत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक तसंच स्थानिक नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलंय. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली. या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलंय. उन्हाच्या वाढत्या झळांमुळे अकोला जिल्ह्यातल्या काटेपूर्णा आणि वान या दोन प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होते.
काटेपूर्णा धरणात सध्या केवळ 32% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलाय. या धरणात

0: अकोला आणि मूर्तिजापूर या दोन मोठ्या शहरांना आणि आसपासच्या परिसराला पाणी पुरवठा केला जातो. वाशिम जिल्ह्यातले ग्रामीण कथा आणि कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी सुरू केलेला कलागंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार यंदा छत्रपती संभाजीनगर इथले युवा लेखक ऋषिकेश गुल्हार यांच्या रानोबाचा माळ या कादंबरीला जाहीर झालाय. काल संध्याकाळी सावित्रीबाई फुले महाविद्यालयात झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते गुल्हार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 10,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यभरातून प्राप्त झालेल्या 14 ग्रामीण कादंबऱ्यांमधून या कादंबरीची निवड करण्यात आली. धुळे जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती वाहतूक आणि विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी मोहीम हाती घेतली असून काल धनगरवाडी शिवारात केलेल्या छापेमारीत 8,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 33 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. पालघर शहरातल्या गणेश कुंड परिसरात काल रात्री कंटेनरची धडक लागून एका युवतीचा मृत्यू झाला. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. नवी मुंबईत घणसोली इथं काल रात्री एका घरात आग लागून झालेल्या दुर्घटनेत 4 जण जखमी झाले. अग्निशमन दलानं 3 तासात आगीवर नियंत्रण मिळवलं आणि 10 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात अकोल्यात नुकतंच राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्र सरकारच्या फिट इंडिया अभियानांतर्गत आज राज्यात विविध ठिकाणी सायकल रॅली काढण्यात आली. वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगली पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा कार्यालयांच्या वतीनं सांगली शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये पोलीस अधिकारी तसंच सायकलपटू, खेळाडू आणि नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. परभणी शहर पोलीस विभाग आणि सायकल प्रेमी नागरिकांनी आज शहरात सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या भारत अफगाणिस्तान कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज भारतानं 564 धावांवर डाव घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126 धावा केल्या तर के एल राहुलनं 100 धावांचं योगदान दिलं. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8व्या मानांकित 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालेन्सकाचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: फॅटी लिवर के चांसेस भी ज्यादा होते हैं.
2: तो सुनिए डॉक्टर गौरव मेहता की बातें 8 जून शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.
3: मनचाहे गीत कार्यक्रम में आप सभी का एक बार फिर से स्वागत है. लीजिए हम अगला खत शामिल कर रहे हैं. नेहरू चौक पेठन से ये खत हमें आया है. सुरेश जाधव, अनीता जाधव, प्रसाद जाधव, बेबी सोनल जाधव, इन्होंने इस गीत की फरमाइश की है जो कि है फिल्म दोस्ती से राही मनवा दुख की चिंता. इस गीत को गा रहे हैं मोहम्मद रफी. उन्हीं की आवाज में ये गीत आप सुनेंगे. मजरू सुल्तानपुरी के बोल लक्ष्मीकांत प्यारीलाल का संगीत.
4: दुख हो या सुख जब सदा संग रहे

तो नाजिर मंजूर अली ने अपना वादा पूरा कर दिखाया, एक दो नहीं पूरे

0: आप सुन रहे हैं विविध भारती
1: उजाले उनकी यादों की।

0: हॅलो फ्रेंड्स, मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. फ्रेंड्स, आजच्या बदलत्या आणि तंत्रज्ञान प्रधान युगात शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडतीये. इंटरनेट, स्मार्टफोन आणि डिजिटल साधनांच्या मदतीनं शिक्षणाची व्याप्ती अधिक व्यापक झालीये. विशेषतः ऑनलाईन शिक्षण पद्धतीनं विद्यार्थ्यांना घर बसल्या ज्ञान मिळवण्याची नवीन संधी उपलब्ध झालेली आहे. आता याच ऑनलाईन शिक्षणाचे महत्व, त्यातले फायदे, त्यातली आव्हानं, विद्यार्थी आणि शिक्षकांवरती होणारा याचा परिणाम आणि भविष्यातील शिक्षण व्यवस्थेमध्ये याचं स्थान, याविषयीच आज आपण माहिती घेणार आहोत आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात. आणि ही माहिती देणार आहेत डॉक्टर गणपती कमळकर, त्यांच्याशी बातचीत केलीये डॉक्टर दीपक ठमके यांनी. चला ऐकूया.
1: हाय फ्रेंड्स, युवानी कार्यक्रमात आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण शिक्षण घेत आहेत, बऱ्याच जणांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आपण रेग्युलर कॉलेज केलं असेल किंवा एक्स्टर्नल अर्थात दूरस्थ शिक्षण प्रणाली याद्वारे शिक्षण घेतलं असेल. परंतु काळ बदलत आहे, त्याचबरोबर आपली जीवन पद्धती बदलत आहे आणि त्याचबरोबर बदलतात आपल्या शिक्षण पद्धती. या काळामध्ये एक नवीन पद्धती अर्थात ऑनलाईन शिक्षण पद्धती आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने येऊ घातलेली आहे. आणि याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत डॉक्टर गणपती कमळकर सरांशी. कमळकर सर हे सहाय्यक शिक्षक संचालक कोल्हापूर विभाग येथे कार्यान्वित आहेत. सर MA, MEd, MPhil, SET, PhD आहेत. सर, तुम्ही आजपर्यंत बऱ्याच भागांमध्ये, अगदी सह्याद्रीच्या दुर्गम भागामध्ये काम केलेलं आहे, तर एकंदरीत तुमची ओळख ही आम्ही सांगण्यापेक्षा तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडेल.
2: सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो की या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. मी जवळपास 20 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत काम केलेलं आहे. त्यानंतर 2011 साली मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ग 2 अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर मी शहावाडी, गडिंग्लज आणि कागल येथे गट शिक्षण अधिकारी या पदावर काम केलं. आणि त्यानंतर मी पदोन्नतीनं जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे प्राथमिक शिक्षण अधिकारी म्हणून जवळपास 2 वर्ष काम केलं. सध्या मी कोल्हापूर विभागाकडे असिस्टंट डायरेक्टर अर्थात सहाय्यक शिक्षण संचालक या पदावर काम करतोय. मला सर्व वाचनाची आणि लेखनाची देखील आवड आहे आणि मी जवळपास 5 पुस्तकं संपादित केलेली आहेत आणि 2 पुस्तकं मी स्वतः लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊल वाटा, यामध्ये उपक्रमशील शिक्षक यांची मी एकत्रित माहिती या पुस्तकाच्या रूपानं प्रकाशित केलेली आहे. आणि त्यानंतर

0: कोरोना कालावधीमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या ज्या मर्यादा आला त्याच्यावरती मी माझ्या तालुक्यामध्ये कागलला गट शिक्षण अधिकारी असताना जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम त्याच्या अंतर्गत राबवले त्याच्या अंतर्गत मला जे अनुभव आले त्यावर मी ऑनलाईन शिक्षण पद्धती या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे.
1: सर, आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रात खूप मोठे बदल झालेले आहेत आणि यानुसारच ऑनलाईन शिक्षण पद्धती एक खरोखर फायदा विद्यार्थ्यांना किंवा लोकांनाही होत आहे, परंतु यामध्ये फायद्याबरोबर ज्याची आव्हानेही खूप मोठी आहेत. तर सर्वात प्रथम आपण ऑनलाईन शिक्षण पद्धती म्हणजे नेमकं काय हे थोडंसं समजावून सांगा.
0: 21वं शतक हे माहिती तंत्रज्ञान मानलं जातं आणि याच्यामध्ये माहितीचा आणि तंत्रज्ञानाचा स्फोट झालेला आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धती याचं पण थोडक्यात असं याबाबत बोलता येईल की ज्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून आणि इंटरनेटच्या द्वारे जे अंतरक्रिया घडवून आणली जाते त्याला ऑनलाईन शिक्षण असं म्हटलं जातं. इलेक्ट्रिक उपकरणं याच्यामध्ये अनेक आलीत, मोबाईल आला, संगणक आला, लॅपटॉप आला, या माध्यमातून इंटरनेटशी जोडून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संवाद घडवून आणला जातो असे थोडक्यात आपण ऑनलाईन शिक्षण याला आपण म्हणू शकतो.
1: सर, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही खूप वर्षापासून प्रचलित आहेच, परंतु याला सर्वात जास्त उभारी मिळाली किंवा ही शिक्षण पद्धती लोकांसमोर आली तो काळ म्हणजे कोविड नंतरचा. तर कोविड नंतर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये कोणते बदल झाले?
0: कोरोना कालावधीमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा अधोरेखित झाल्या आणि मग सगळं जग थांबलं, शिक्षण थांबलं आणि अशा कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या पर्यंत ज्ञानगंगा पोहोचवण्यासाठी, शिक्षण घरोघरी पोहोचवण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा आधार घेतला गेला. आता ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपल्याला बघायला गेलं तर कोविडच्या कालावधीनंतर तो एक शिक्षणाचा मुख्य प्रवाहाचा भाग बनलेला आहे. आता याच्यामध्ये ऑनलाईन शिक्षण हे इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिक्षण आणि शिक्षण विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेनं केलेलं आहे आणि थोडक्यात असं म्हणता येईल की डिजिटल शिक्षणाचा वेग ह्या कोविड नंतरच्या काळामध्ये वाढलेला आहे. शाळा महाविद्यालय जे असतील त्याच्यामध्ये विद्यापीठाने ऑनलाईन शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार आणि प्रचार केलेला आहे आणि आज बहुतांशी शिक्षक आणि विद्यार्थी देखील ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिकत आहेत आणि शिकवत आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा ज्या गतीनं आपल्याला ऑनलाईन शिक्षण द्यायचं ती गती सुद्धा वाढलेली आहे. कारण एक पारंपरिक शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर आणि ऑनलाईन शिक्षणाचं महत्व अधोरेखित झाल्यानंतर याची खूप मोठी गती वाढलेली आपल्याला दिसून येते. आज देखील नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असू दे किंवा ज्याला आपण नवीन शैक्षणिक धोरण 2020 म्हणतो याच्यामध्ये सुद्धा शासनानं डिजिटल शिक्षणाचा अंतर्भाव केलेला आहे आणि काही जिल्हा परिषद शाळा 100% आपण डिजिटल केलेलं आहे. मी कागलमध्ये असताना 100% वर्ग खोल्या म्हणजे प्रत्येक शिक्षकाला डिजिटल साधन म्हणजे 32 इंची अँड्रॉइड टीव्ही सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे डिजिटल वर्ग सुद्धा झालेले आहेत.
1: नक्कीच सर. सर, 4 खोल्यांच्या मध्ये बसून शिकण्याची आणि शिकवण्याची विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दोघांना सवय होती, तर पारंपरिक शिक्षण प्रणाली आणि ऑनलाईन शिक्षण प्रणाली यामध्ये मुख्य फरक असा कोणता आहे आपल्या दृष्टीनं?
0: आपण आता बघतो की आज देखील आणि पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा शिक्षण म्हणजे 4 भिंतीच्या आत दिलं जाणारे शिक्षण, आता तुम्ही जे म्हटलं तीच शिक्षणाची एक संकल्पना होती आणि अजून देखील आहे. आणि या बदलत्या युगामध्ये आपल्याला जे काय इतर क्षेत्रामध्ये कृषी असेल, आरोग्य असेल, औद्योगिक क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये प्रचंड बदल व्हायला लागलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच आपण शिक्षण विभागानं सुद्धा हे बदलतं तंत्रज्ञान तो आपण स्वीकारला पाहिजे आणि ऑनलाईन शिक्षण आणि पारंपरिक शिक्षणामधला जो फरक आहे तो हाच आहे की पारंपरिक शिक्षण हे 4 भिंतीच्या आत दिलं जातं पण ऑनलाईन शिक्षण हे कुठेही दिलं जातं, त्याला वेळेचं स्थळ काळाचं बंधन राहिलेलं नाही. पारंपरिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये तर शाळा आणि महाविद्यालयामध्ये ठराविक वेळेमध्ये एकत्र येऊन विद्यार्थी आणि शिक्षक ही पारंपरिक पद्धत आपण म्हणतो, पण ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार करायला गेलो शिक्षक आपल्या घरामध्ये बसून आणि विद्यार्थी आपल्या घरामध्ये बसून शिकू शकतो म्हणजे ते ज्ञानाचं आदान प्रदान आहे, संवाद आहे, याच्यामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून खूप मोठं योगदान दिलं जात आहे. हा मुख्य फरक आहे. इकडे बघायला गेलं तर पारंपरिक शिक्षणामध्ये भौतिक सुविधांची गरज लागते. शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आला पाहिजे, तो एकत्र बसून शिकला पाहिजे, त्यामुळे इमारत आल्या, वर्गखोल्या आल्या, भौतिक सुविधा आल्या. इकडे मात्र तसं नाही. इकडे भौतिक सुविधांची तेलपल्ला उपलब्ध करून दिला तर चालतात आणि एकमेकाद्वारे

0: एक इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या द्वारे संवाद साधला जातो. तर आज पारंपरिक शिक्षणामध्ये शिक्षणार्थिकांची जी तंत्रज्ञान वापरलं जातं, जी शैक्षणिक साधनं वापरली जाते, ती खडू, फळा, चित्रे, नकाशे ही मर्यादेपर्यंत त्याचा वापर केला जातो. ऑनलाईन शिक्षणामधला शिक्षक जर आपण त्यांच्यामध्ये जर बघितलं तर आधुनिक तंत्रज्ञान त्याचा वापर करून होणारा शिक्षक आपल्याकडे इथे दिसतो. नव्या युगातील नवा शिक्षक हा ऑनलाईन शिक्षण मधला दिसतो. पारंपरिक पद्धतीनं जे शिकवलं जातं तो शिक्षक, म्हणजे या दोन्ही मधला हा फरक आहे. हे आकलन न होता फक्त लिहून घेण्याच्या याच्यामध्ये असतो. इकडं म्हटलं ऑनलाईन शिक्षणामध्ये ती जी काही माहिती आहे ती अनेक वेळा सोशल मीडियावरची आपल्याला बघण्याची सोय उपलब्ध असते, त्यामुळे तो पुन्हा पुन्हा बघू शकतो, समजून घेऊन बघू शकतो, त्याच्या नोट्स काढू शकतो. हा मुख्य फरक आहे. पारंपरिक शिक्षणामध्ये आज जर बघितला शाळा महाविद्यालय भरण्याची जी वेळ आहे त्याच्यामध्ये काही काही मोठ्या शाळा महाविद्यालयामध्ये ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता असते. म्हणजे पारंपरिक शिक्षणामधले काही अडथळे देखील आहेत की वाहतुकीची सोय असेल, वाहतुकीची साधनं असतील, याच्यामुळे सुद्धा इतर कामामध्ये व्यत्यय होऊ शकतो. ऑनलाईन शिक्षणामध्ये तसं काही नाही. विद्यार्थी शिक्षकांना बाहेर पडायची सुद्धा गरज भासत नाही. काही ठिकाणी दळणवळणाची सोय नाही, काही ठिकाणी पुढील शिक्षणाची सोय नाही. अशा मुलांना आपलं घर गाव सोडून इतर गावामध्ये इतर शहरामध्ये जाऊन शिकावं लागतं. तिथं त्याचा येण्याजाण्यामधला वेळ जातो. ऑनलाईन शिक्षणामध्ये तसं नाही. तू घरी बसून शिकू शकतो, त्याचा जाण्यायेण्यातला वेळ वाचू शकतो, श्रम वाचू शकतात, पैशाची बचत होऊ शकते. हा मुख्य फरक दोन्हींमधला दिसून येतो.
1: नक्कीच सर. सर, विद्यार्थी आता ऑनलाईन शिक्षण घेत आहेत तर या विद्यार्थ्यांवरती या ऑनलाईन शिक्षणाचा किती प्रभाव ठरत आहे?
0: बरोबर आहे, पण विचारलेला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. या आधुनिक युगामध्ये जगामध्ये एक वेळ खिशामध्ये पैशाचं पाकिट नसले तर चालेल, पण मोबाईल पाहिजे. आणि साहजिकच आहे ते, आपण त्या मोबाईल मार्फतच पैशाची देवाणघेवाण सुद्धा करू शकतो. तसंच अनेक प्रकारची माहिती, ज्ञान त्याच्यामार्फत सुद्धा उपलब्ध होते. आणि या युगामध्ये जसं आपण मोबाईल बघितलं, संगणक असेल, स्मार्टबोर्ड असतील, याचा खूप मोठा प्रभाव विद्यार्थ्यांच्यावर आपल्याला दिसून येतो. किंबहुना मोबाईलचा वापर सुद्धा विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणावर करताना दिसत आहेत. आणि ह्या ऑनलाईनच्या प्रभावामुळे विद्यार्थ्याला स्वयं लर्निंग, याला त्याची सुद्धा सवय लागायला लागलेली आहे. स्वतः सर्च करणं, स्वतः माहिती मिळवणं, अशा प्रकारची स्वयं अध्ययनाची प्रक्रिया सुद्धा त्याच्यामध्ये घडून येत आहे, त्याचा देखील ते वापर करत आहेत.
1: सर, ज्यावेळी विद्यार्थी वर्गामध्ये बसतात त्यावेळी शिक्षकांचं आणि विद्यार्थ्याचं 1-to-1 आय कॉन्टॅक्ट असतो, एकमेकाचे हावभाव कळत असतात, विद्यार्थ्याचं लक्ष किती आहे ते शिक्षकांना कळत असतं, आणि शिक्षकांची शिकवण्याची किती ओढ आहे ते विद्यार्थ्याला कळत असतं. तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये या विद्यार्थ्यांचं लक्ष टिकवणे किती कठीण असते?
0: विद्यार्थ्यांचं अवधान टिकवणं खरं तर पारंपरिक किंवा ऑनलाईन शिक्षणामधली खूप मोठी समस्या किंवा एक मोठं आव्हान आहे. याचं पारंपरिक शिक्षण मध्ये तुम्ही जसं म्हटला त्या पद्धतीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असल्यामुळं शिक्षकांचं नियंत्रण राहतं. ऑनलाईन शिक्षणामध्ये आणि अवधान टिकून राहणं किंवा एकाग्रता टिकून राहणं हे वयानुरूप असतं. लहान वयोगटामध्ये जर आपण बघितलं तर मुलं चंचल असतात, त्यांना 10-20 मिनिटं अध्यापन केल्यानंतर त्यांची एकाग्रता काही वेळा टिकून राहत नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच आहे की विद्यार्थ्याच्या हातामध्ये ऑनलाईन उपकरण असतं आणि साहजिकच 5-10 मिनिटांनंतर त्याचं लक्ष विचलित होऊ शकतं. त्याच्यामध्ये गेम्स आहेत, इतर काही व्हिडिओ सुद्धा असू शकतात, तो ते बघू शकतो आणि याच्यामध्ये शिक्षणापासून तो तिकडे टर्न होऊ शकतो आणि याचा एकाग्रतेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. पण याच्यावरती जसं प्रत्येक तंत्रज्ञान असेल, प्रत्येक पद्धती असेल, त्याच्यामधले गुण आणि दोषही असतातच. काही दोष जरी असले, त्रुटी उणीवा जरी असल्या, तरी त्याच्यावरती आपण प्रभावी असं परिणाम सुद्धा शोधून काढून मार्गदर्शन करू शकतो. ऑनलाईन शिक्षणामध्ये मुलांची एकाग्रता टिकवण्यासाठी छोटे छोटे घटक, आपण जर उपघटक त्याचे केले, आपली भाषा अध्ययनाची जी सोपी बनवली आणि त्या तंत्रज्ञानामधनं नेमकं आपण काय शिकायचं हे जर विद्यार्थ्यांना सांगितलं आणि तशा प्रकारचं, आज चीनमध्ये मी ऐकलंय की काही शहरामध्ये विद्यार्थ्यांचं अवधान विचलित होऊन त्यांचं अवधान कुठंपर्यंत टिकून राहतं याच्यासाठी प्रयोग सुद्धा केलेले आहेत इतर देशामध्ये, की हेड बेड्स देणं आणि त्यांच्या मार्फतमध्ये यायचा वापर करून विद्यार्थ्याचं लक्ष कुठंपर्यंत आहे, तो एकाग्रतेनं ऐकतोय का नाही, शिकतोय का नाही, याच्यावरती सुद्धा आता तंत्रज्ञानानं उपाय शोधून काढलेले आहेत. आणि विद्यार्थी विचलित होतोय, विचलित झालेला आहे हे समजल्यानंतर तशा पद्धतीच्या

0: उपाययोजना सुद्धा केल्या जात आहेत. म्हणजे आता तंत्रज्ञान खूप पुढं गेलेलं आहे, एकाग्रता टिकवण्यासाठी याचा वापर करून आपण त्याच्यावर मात करू शकतो.
1: म्हणजे ज्या प्रकारे ड्रायव्हिंग करत असताना ड्रायव्हर झोपल्यानंतर पटकन गाडीमध्ये अलार्म वाजतो, त्या पद्धतीने
0: त्या पद्धतीचं आता नवीन तंत्रज्ञान आता आलेलंच आहे.
1: सर, शहरी भागांमध्ये इंटरनेट सोशल मीडिया बरीचशी साधनं विद्यार्थ्यांना मिळतात, परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये काही प्रमाणात अडचणी म्हणा किंवा थोडस कष्ट हे ग्रामीण विद्यार्थ्यांना करावं लागतं. तर आपल्या मतानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येतात?
0: बरोबर आहे, साहजिकच ग्रामीण भागामधली पहिली जी अडचण आहे ती इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणं. ऑनलाईन शिक्षण हा इंटरनेट हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. उपकरणांच्या द्वारे जे आपण इलेक्ट्रॉनिक साधनं वापरणार आहे त्याच्यामध्ये इंटरनेट असेल तरच आपण तो संवाद साधू शकतो. आज आपल्याकडं काही वस्तुस्थिती आहे की काही दुर्गम वाड्यावस्त्यावरती शिकण्यासाठी इंटरनेट तो कमी प्रमाणामध्ये उपलब्ध झालेला आहे. दुसरी गोष्ट आहे की ऑनलाईन संसाधनं जी पाहिजे आहेत, जसं आपण म्हणतो स्मार्ट टीव्ही, स्मार्ट बोर्ड्स असतील, संगणक असेल, याची सुद्धा काही ठिकाणी उपलब्धता नाही आहे. आणि तिसरी गोष्ट याच्यातला महत्वाचा जो पार्ट आहे, हे सगळं उपलब्ध आहे पण त्याचा वापर कसं करायचं याचं ज्ञान विद्यार्थी पालक यांना कमी प्रमाणात आहे. चौथं, शिक्षकांच्या बाबतीमध्ये जे आपण शैक्षणिक ऑनलाईन साधनं वगैरे देतोय त्याचं सुद्धा ट्रेनिंग प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. तो एक अडथळा आहे की माझ्याकडं जे शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये हे जे साधनं उपलब्ध आहेत त्याचा वापर करून मी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवू शकतो ही देखील अडचण आहे.
1: सर, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, एक चांगली आणि वाईट. तर आपल्या मतानुसार मोबाईलवर शिक्षण घेण्याचे फायदे आणि तोटे कोणते आहेत?
0: जसं मी मगाशी म्हटलं तसं, पैशाचं पाकिट नसले तर चालेल पण मोबाईल पाहिजे. मोबाईल ही माणसाची मानवाची अत्यावश्यक आता गरज बनलेली आहे. आणि आपण बघतो की मोबाईलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे की आता तो एक सुपर कॉम्प्युटरच झालेला आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे ॲप्स आपल्याला उपलब्ध करून घेता येतात आणि त्या माध्यमातून विद्यार्थी शिकू शकतो. पण मी जसं म्हटलं की त्याचा वापर कसा करायचा हे पालक आणि विद्यार्थी याच्या बाबतीमध्ये डिजिटल साक्षरता होणं अपेक्षित आहे. आणि तशी जर डिजिटल साक्षरता जर झाली तर मोबाईलमार्फत विद्यार्थी शिकू शकतो. आम्ही कागलला मी गटशिक्षण अधिकारी असताना आम्ही एक व्हर्च्युअल स्टुडिओ तयार केलेला होता आणि त्याच्यामधले माझ्या तालुक्यातले बेस्ट शिक्षक त्यांचं मी प्रत्येक विषयनिहायनी येताना लेसन म्हणजे वर्गपाठ व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतो आणि ते रेकॉर्डिंग केलेले व्हिडिओ पालकांच्या लिंकवरती उपलब्ध करून देत होतो. आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून कोविडच्या काळामध्ये विद्यार्थी घरी बसून शिक्षकांनी शिकवलेलं त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग विद्यार्थी बघून शिकत होता. हा मोबाईलचा प्रभावी वापर कसा करता येतोय हे आम्ही त्यावेळी दाखवून दिलं. आणि साहजिकच त्यावेळी तत्कालीन CEO यांनी संपूर्ण जिल्हा परिषद जिल्ह्यातील शाळांना हा प्रयोग ऑनलाईन शिक्षणाचा राबवलेला होता. आता ही त्याच्यामधला एक चांगली बाजू आहे. म्हणजे आता त्याच्यामधले जर उणीवा किंवा त्रुटी जर बघायला गेलं तर सोशल मीडियाच्या किंवा मोबाईलच्या आहारी काही ठिकाणी मुलं जात आहेत हे आपल्याला ऐकायला बघायला मिळतं की त्याचा अतिवापर करणं, मनोरंजनासाठी वापर करणं. म्हणजे मोबाईलचा वापर फक्त मनोरंजनासाठी न करता ज्ञान मिळवण्यासाठी करता येतो हे त्यांना लक्षात आणून दिलं पाहिजे. पण आज या बाबतीमध्ये आपण जर बघायला गेलो तर त्याचा मनोरंजनासाठी जास्तीत जास्त उपयोग केला जातो. त्याच्यावरचे व्हिडिओ असतील याचा जास्त प्रमाणात ते वापर करतायत. आणि काही आरोग्यविषयक म्हणजे डोळ्यांचे विकार असतील किंवा शारीरिक विकार सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहेत असं ऐकायला मिळतंय. म्हणजे हे दोन बाबी आहेत. चांगली गोष्ट म्हणजे त्याचा प्रभावी वापर करून आपण शिकू शकतो घर बसल्या कुठेही कधीही आणि कितीही वेळा. ती शिकण्याचं एक माध्यम आहे, एक साधन आहे, हा एक मोठा त्याचा फायदा आहे.
1: सर, आताच आपल्या बोलण्यामध्ये डिजिटल साक्षरता हा एक विषय आला, तर आपल्या मतानुसार डिजिटल साक्षरता त्याचा नेमका अर्थ काय?
0: शिक्षणाच्या बाबतीमध्ये डिजिटल साक्षरता ही अनेक प्रकारची आहे. बँकिंगच्या बाबतीमध्ये बघायला गेलो तर तिथं डिजिटल साक्षरता वेगळी आहे. पण शिक्षणाबाबतीतली डिजिटल साक्षरता जर बघायला गेलं तर आज आपण ऑनलाईन संसाधनं खूप प्रकारे उपलब्ध आहेत. म्हणजे कोणी एआयचं जर तंत्रज्ञान बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा आता वापर केला जातो आणि त्याचा वापर शिक्षणामध्ये कसा करता येईल. सिंधुदुर्गला मी प्राथमिक शिक्षण अधिकारी असताना एम

0: सीएल बरोबर आम्ही एक संवाद साधून त्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना आम्ही एआयचा वापर शिक्षणात कसा करता येईल याचं ट्रेनिंग दिलेलं होतं एक दिवसाचं. म्हणजे ही साक्षरता आहे. तर सर्व क्षेत्रामध्ये एआयचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. एआयची आपल्याला तंत्रज्ञान टूल्स आपल्याकडे आता आहेत आणि त्याचा वापर करून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून त्या माहितीचा अन्वयार्थ लावून शिकण्याची एक मोठी संधी आपल्याला आहे. हा एक डिजिटल साक्षरतेचा भाग आहे. दुसरं आपल्याकडं आज जिल्हा परिषदेमध्ये सरकारी शाळा आणि आज खाजगी शिक्षण संस्था देखील आपलं तंत्रज्ञान बदलत आहे. म्हणजे मी जसं म्हटलं की नव्या युगाचा नवा शिक्षक हा तंत्रज्ञानाने परिपूर्ण झालेला ज्ञान मिळवणारा शिक्षक आपण म्हणतो. त्या तंत्रज्ञानाचा देखील वापर कसा करायचा, स्मार्ट बोर्ड असेल, अँड्रॉइड टीव्ही असेल, एलसीडी प्रोजेक्टर असेल किंवा लॅपटॉप संगणक असेल, याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसं शिकवता येईल आणि ऑनलाईन संसाधनं विविध प्रकारचे आहेत, तर त्याचा आपल्या ह्या शिक्षणामध्ये कसा अध्ययन अध्यापनामध्ये प्रभावी वापर करता येईल हा एक भाग म्हणजे डिजिटल साक्षरता आहे. आणि मला वाटतंय की त्या पद्धतीनं ही साक्षरता शिक्षकांच्या सोबत विद्यार्थी आणि पालकांच्या मध्ये सुद्धा रुजवणं गरजेचं आहे.
1: सर, अजून एक मगाशी आपण बोलताना सांगितलं की बरेचसे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेता घेता व्हिडिओ बघणं किंवा रील्स बघणं हे चालू करतात आणि या रील्स मध्ये 5 मिनिटं गेलीत, अर्धा तास गेला, एक तास गेला, हे वेळेचं भान राहत नाही. या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल की या रील्सच्या जाळातून स्वतःला कसं सोडवून घेतलं पाहिजे आणि त्यातून बाहेर पडलं पाहिजे?
0: बरोबर आहे. सवयीचा परिणाम आणि सवयीच्या आहारी जाणं. आता काही मुलं ज्या मोबाईलच्या आहारी जात आहेत आपल्याला बघायला आणि ऐकायला मिळतं. मोबाईल हे शिकण्याचं साधन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर जगाची माहिती मिळवता येते, आपल्या परिसरातली माहिती मिळवता येते, शिक्षणातली भरपूर तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये संसाधनं आहेत त्याचा वापर आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी करता येतो. ही विद्यार्थ्यांच्या मध्ये आणि पालकांना देखील याच्या बाबतीमध्ये साक्षर केलं पाहिजे. आणि म्हणून माझं आवाहन आहे की पालकांनी देखील ह्या मोबाईलचा वापर कशा प्रकारे ज्ञानासाठी करता येईल, शिक्षणासाठी कसा करता येईल, आपली मुलं त्यांच्यामार्फत कशी शिकू शकतायत, आपल्याला घर बसल्या फॉर्म देखील त्याच्यावरती परीक्षेचा भरता येतो, माहिती घेता येते, माहिती वाचता येते, एवढं मोठं प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याच्याकडे आपण वळलं पाहिजे. आणि जो दुरुपयोग होतोय त्याला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे, आळा घातला.
1: युवा मित्रांनो, आपण सहाय्यक शिक्षण संचालक श्री गणपती कमळकर सर यांच्याशी गप्पा मारत आहोत ऑनलाईन शिक्षण पद्धती याविषयी. सर, आपण या प्रश्नाकडे जाताना याचा विचार करूया की ही जी ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे ती शिक्षण पद्धती, शिक्षण प्रणाली राबवली आणि यशस्वी केली ती आपल्या शिक्षकांनी. आपल्या शिक्षकांना 15-20 वर्ष पारंपरिक शिकवण्याचा सराव होता, परंतु अचानक या पारंपरिक शिक्षण पद्धतीमधून बाहेर येऊन स्क्रीन पुढे जाणं, कॅमेरा समोर जाणं आणि विद्यार्थ्यांना खेळवून ठेवणं हे थोडंसं आव्हान होतं. ती कोणती आव्हानं होती?
0: लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शाळा बंद झाल्या आणि अशा कालावधीमध्ये आपण शिक्षण कसं पोहोचवायचं एक मोठं आव्हान शिक्षण विभागासमोर आणि शिक्षकांच्या समोर. पण याच्यामध्ये शिक्षक त्यांनी सुद्धा आपली मानसिकता बदलली, पारंपरिक शिक्षणाला छेद बसला, त्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आणि याच्यावर उपाय म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा उगम सुरू झाला. तो पूर्वीपासून होता पण ते एक सपोर्टेड पूरक म्हणून त्याचा वापर केला जात होता. ऑनलाईन शिक्षण हा शिक्षणाचा मुख्य भाग आता बनलेला आहे आणि अशा कालावधीमध्ये शिक्षकांच्या समोर सुद्धा आव्हान आहे. जसं मी म्हटलं की मुलांची विद्यार्थ्यांची एकाग्रता टिकवून ठेवणं, की पारंपरिक शिक्षणामध्ये आपण विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असल्यामुळं आपण चढदिशी लक्षात घेऊ शकतो की कोणता विद्यार्थी नीट ऐकतो, कोणत्या विद्यार्थ्याचं आपल्याकडे लक्ष आहे, कोणता विद्यार्थी अध्यापनामध्ये लक्षपूर्वक ऐकून त्याच्यामध्ये रुची त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे ही शिक्षकाला समजू शकतं. पण ऑनलाईन शिक्षण थोडंसं वेगळं आहे. याच्यामध्ये दूरस्थ म्हणजे घरी बसून हे शिक्षण दिलं जातं किंवा जे आपण ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना ज्या संसाधनाचा वापर करून शिकवतो त्याच्या बाबतीमध्ये एकाग्रतेचं जे आव्हान आहे ते खूप मोठं आहे आणि हे एक शिक्षकांच्या समोर आहे. दुसरं म्हणजे ते जे संसाधन आपल्या हातामध्ये दिलेलं आहे त्याचं मी मगाशी म्हटलं की टाईप्स ऑफ व्हरायटी, अनेक प्रकारे त्याला शिकवण्याची एक संधी आपल्या हातामध्ये आहे. इतके सारे अभ्यासक्रम, काही व्हिडिओज प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचा वापर कसा करायचा, आपल्या घटकाशी अनुरूप, विषयाशी अनुरूप तो आपण काय उपलब्ध कसा करून घेऊ शकतो हे एक चॅलेंज त्याच्यासमोर आहे. दुसरी

0: गोष्टी की म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये मागच्या एखाद्या पिढीतल्या म्हणजे आमच्या काळातल्या पिढीतल्या एक तंत्रज्ञान आम्हाला विसाव्या वर्षी जर अवगत झालं असेल तर आता त्या आठव्या वर्षीच विद्यार्थ्याला मुलाला ती माहिती होतं. इतकी शार्प पिढी, हुशार पिढी आपल्या समोर आहे आणि अशा मुलांना शिकवणं एक चॅलेंजिंग काम आहे आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा शिक्षकाने आपल्याला अद्ययावत करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट असेल की आता मूल्यमापन सुद्धा बदललेलं आहे, म्हणजे जसं शिकवण्याची पद्धत बदलली तशी मूल्यमापन करण्याची पद्धत देखील बदललेली आहे. आज मूल्यमापन सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ऑनलाईनच्या पद्धतीनं आपण करू शकतो, एका क्लिकवरती अनेक मुलांच्या एकाच वेळी परीक्षा घेऊ शकतो, म्हणजे काही तासामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण एका वेळी घेऊ शकतो. त्याचं मूल्यमापन सुद्धा आज वस्तुनिष्ठ प्रश्न असेल तर एका क्लिकवर कोणत्या विद्यार्थ्याचं कोणतं उत्तर चुकलेलं आहे कोणतं बरोबर आहे हे सगळ्या विद्यार्थ्याचं आपल्याला माहिती उपलब्ध होऊ शकते, त्याचं अनालिसिस सुद्धा करून दिलं जातं. म्हणजे एवढं पुढं प्रगत आपल्या प्रगत तंत्रज्ञान आपल्या पुढं आहे आणि त्याचा सुद्धा वापर करणं. मूल्यमापनाची साधनं बदलत आहेत, अध्यापनाची साधनं बदलत आहेत, शिकवण्याचे मार्ग बदलत आहेत आणि अशा ह्या बदलत्या काळामध्ये बदलत्या शिक्षण प्रवाहामध्ये सुद्धा शिक्षकांच्या समोर हेच आव्हान आहे की त्याला फेस करणं, त्याच्यासमोर जाणं आणि अशा प्रगत आणि हुशार मुलांच्या समोर उभा राहून शिकवणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं हे एक मोठं आव्हान आहे असं मला वाटतं.
1: फ्रेंड्स, आत्ताच आपण ऑनलाईन शिक्षण पद्धती याविषयीची माहिती ऐकली. ही माहिती आपल्याला दिली डॉक्टर गणपती कमळकर यांनी. त्यांच्याशी बातचीत केली होती डॉक्टर दीपक ठमके यांनी. फ्रेंड्स, आजच्या या मुलाखतीतून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे विविध पैलू आपण जाणून घेतलेत. ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षण अधिक सुलभ झालंय, लवचिक झालंय आणि सर्वसमावेशक सुद्धा झालं असलं तरी त्याचबरोबर काही आव्हानं सुद्धा या पद्धतीमध्ये आहेत. पण योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा समन्वय जर साधला तर ही शिक्षण पद्धती अधिक परिणामकारक ठरू शकते. फ्रेंड्स, वेळेअभावी आज आपल्याला इथंच थांबावं लागतंय, पण या विषयाची आणखी बरीचशी माहिती आपल्याला घ्यायची आहे, ती आपण घेणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत दिव्याला निरोप द्या. नमस्कार. युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून। श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता।
1: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात। अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं। मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत।

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य

श्रोते हो, संध्याकाळचे 6:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया घोळात घोळ या चित्रपटासाठी अरुण इंगळे आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत दिलं आहे अनिल मोहिले यांनी.

0: हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून।
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहित नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।

0: नमस्कार बालदोस्तांनो, गम्मत जम्मत या आपल्या कार्यक्रमात मी प्रतिभाताई आपल्या सगळ्या बालमित्रांचं मनापासून स्वागत करते. काय मग मित्रांनो, आता काही जणांची शाळा सुरू झाली असेल. हो ना, शाळा तर आहेच, पण सोबत आपला हा कार्यक्रम सुद्धा आहे, ज्यामधून तुम्हाला विविध विषयांची माहिती मिळत असते. आपले वेगवेगळे बालमित्र या कार्यक्रमात सहभागी होत असतात, त्यांच्याकडून खूप काही शिकायला सुद्धा मिळत असतं. आज आपल्या सोबत एक अतिशय गुणी आणि हुशार बालकलाकार आहे, बरं का? त्याचं नाव आहे मल्हार मोरे. तो आहे 7 वर्षांचा आणि एवढ्या लहान वयात त्याने बालनाट्य, एकपात्री अभिनय, हिंदी जाहिरातींचं डबिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गारदीचं प्रभावी सादरीकरण करून सर्वांची मनं जिंकलेली आहेत. त्याच्या या कलेचा आणि प्रवासाचा परिचय करून घेण्यासाठी आपण आज त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. चला तर मग आपल्या या चिमुकल्या कलाकाराचं आपण स्वागत करूया. मल्हार, तुझं आमच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत.
1: थँक्यू.
0: मल्हार, तू वेगवेगळ्या बालनाट्यांमध्ये काम करतोस, हो की नाही? आणि तू खूप हुशार आहेस असं आम्हाला कळलंय. तर मला सांग, तुला हे अभिनय करण्याची आवड कधीपासून निर्माण झाली, किंवा कधी तुला असं वाटलं की आपण सुद्धा ऍक्टिंग करावी किंवा अभिनय करावा?
1: मी 2.5 वर्षांचा असताना मग मी चित्रपट वगैरे बघायचं, तर मला कळायचं की ह्याच्याने आपलं स्किल डेव्हलप होते, तर मग मी ऍक्टिंग क्लास लावला.
0: ऍक्टिंग क्लास लावला तू? आणि मग तिथे शिकलास अभिनय कसा करायचा? आणि मग तुला यायला लागलं का? म्हणजे कॉन्फिडन्स वाढला तुझा?
1: कॉन्फिडन्स वाढला, स्टेज फिअर नाही वाटलं.
0: हो, वा वा वा, छान. बरं, मला सांग, तू बालनाट्यामध्ये काम केलंयस, कोणकोणत्या बालनाट्यात केलंयस काम?
1: फुलांच्या जगात, जंगली बाळा, डोरेमोन निंजा टॉम, बालरंग उत्सव.
0: बरं, तू असं खूप छान छान बालनाट्यांमध्ये काम केलंयस, बरोबर? मग मला सांग, बालनाट्यात काम करताना तो जो अनुभव तुला मिळाला तिथून, तर तो कसा होता? बरं,
1: चांगला होता, थोडं शिकायला पण मिळालं.
0: बरं.

0: केलेलं पहिलं नाटक कोणतं आहे?
1: फुलांच्या जगात।
0: फुलांच्या जगात। आणि किती वर्षांचा होतास तेव्हा तू?
1: तीन।
0: तीन वर्षांचा असल्यापासून तू नाटकात काम करतोयस? अरे वा, हुशार मुलगा आहेस। बरं मला सांग, तू एक पात्री अभिनय केला होतास का? मग तो करताना तुला कोणतं पात्र तू साकारलं होतं त्याच्यामध्ये एक पात्री अभिनयामध्ये?
1: मी शिवाजी महाराज।
0: शिवाजी महाराजांच? आणि मग कसं होतं, त्यातलं काहीतरी म्हणून दाखवशील का? बोल ना।
1: अवघ्या 6 वर्षांचे असताना आम्ही आऊ साहेबांसोबत पुण्याला गेलो। खूप धावपळीचे दिवस होते ते। याच काळात आमचे शिक्षण सुरू झाले। दादोजी कोंडेवांसारखे आम्हाला गुरु लाभले। दिवसभर सवंगड्यांसोबत खेळायचो, मोकळ्या रानात फिरायचो। कुस्ती, तलवारबाजी, लाठी चढवणं हे आमचे उद्योग। दिवसभर खेळून दमलो की आऊ साहेब सांजवत करून गोष्टी सांगायच्या। तर कधी राम कृष्ण अभिमन्यू, तर कधी साधू संतांच्या कथा सांगायच्या। आमचे सवंगडी म्हणजे गरीब मावळ्यांची मुली हो। रानावनात पाडणारी ही मुले पशु पक्ष्यांचा हुबेहूब आवाज काढायचे। कुहू, चीव, चीव, म्याव। यातूनच आम्हाला भैय्यूजी नायकांसारखा हरहुंदरी मावळा मिळाला। लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच हवा। निघा महाराज, तुम्ही निघा, असे म्हणत गोडकिंडीला पावन बनवलेला तो आमचा बाजी, बाजी प्रभू देशपांडे। दोन्ही हातात तलवार घेऊन प्राण्यांचा बाजी लढत होता। खिंडीत जणू महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता। विशाल गळ्यावरून तोफांचे आवाज येईपर्यंत कर्तव्य पूर्तीच्या समाधानाने त्याने शेवटी प्राणत्याग केला।
0: वा वा वा, खूप छान, खूप छान मल्हार। हिंदी ज्या जाहिराती आहेत ऍडव्हर्टिजमेंट, तर त्याच्यासाठी तू डबिंग केलंयस बरोबर? तर तो करताना तुला काय वेगळेपणा जाणवला? म्हणजे तू बालनाट्यात सुद्धा काम करतोस बरोबर, तिथे ऍक्टिंग करतोस आणि इकडे डबिंग करतोस, तर ह्याच्यामध्ये काय फरक तुला जाणवला?
1: डबिंग मध्ये फरक जाणवला की जेव्हा आपण वाईल्ड शूट ऑडिओ करतो तेव्हा वाद कोण पिक्चर मध्ये बोलत असेल, वादळ वगैरे त्याचा आवाज असेल, तर त्याच्यासाठी कोण क्लिअर नाही बोलत असेल, त्यांचा गळा थोडा बसलेला असेल, त्याचे काही प्रॉब्लेम्स असतील, तर त्याच्यासाठी डबिंग करतात।
0: बर, म्हणजे हा एक वेगळा अनुभव आहे। आणि स्टेजवर आपण बालनाट्यात जेव्हा काम करतो किंवा नाटकात काम करतोस त्यावेळी तो एक वेगळा अनुभव असतो, है ना? वेगवेगळं शिकायला मिळालं यातून, हो ना? तू आता गाण्याचा क्लास पण लावलेला आहे, तुला गाणं सुद्धा गाता येतं छान, मग एखादं गाणं गाऊन दाखवशील?
1: अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, नाता गरी नाचे माझा सका पांडुरंग, नाता गई नाचे माझा सका पांडुरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, रंग रंग अबीर गुलाल उधळी तरंग, नाता गई नाचे माझा सका पांडुरंग, उंबळत्या शिकैसे शिव

0: पतू ते कैसे पाहू त्यात आम्ही दीन पायरी शिओ तंग गाऊ नी अमंग पायरी शिओ तंग गाऊ नी अभंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उदळी तरंग रंग रंग अबीर गुलाल उदळी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.
1: वा वा वा खूप छान गातोस तू. मला सांग तू जो एक पात्री अभिनय केला होतास बरोबर
0: हो.
1: त्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगितलेली
0: हो.
1: किंवा ते बोलतायत असं तो एक पात्री अभिनय होता
0: हो.
1: तर शिवाजी महाराज तुला आवडतात?
0: हां.

0: खूप आवडतात. मग तर तुला त्यांच्यामधला कोणता गुण जास्त आवडतो, म्हणजे त्यांच्यामध्ये काय आवडतं?
1: कारण की ते स्वराज्यासाठी मदत करायचे, स्वराज्याला रक्षण करायचे आणि अनेक लढाया जिंकायचे. त्यांनी अनेक गड किल्ले आपल्याला जिंकून दिलेत, स्वराज्य मिळून दिले आपल्याला, म्हणून मला ते खूप आवडतात.
0: बरं मल्हार, तू छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर करतो, तर ती करण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली? म्हणजे तुला असं का वाटलं की आपण ही गारद सादर करावी म्हणून?
1: मी टीव्ही बघत होता तेव्हा मला शिवाजी महाराजांचं पिक्चर दिसला, तर मी म्हटलं की लावूया. तर मी ते पहिल्यांदा ऐकलं, तर त्याच्यानंतर बोबडं बोलायला लागलं, तर मम्मी बघायला लागली की ते काय बोलतोय मी तास आणि तास. तर मम्मी करेक्शन करत करत मग माझं बोबडं आणि क्लिअर व्हायला लागलं.
0: वा, पण मग तू ते पाठांतर केलंस?
1: हो.
0: खूप मोठी असते ना ती गारद?
1: हो.
0: बरं मला सांग की आपण बघ, शाळेमध्ये आपली परीक्षा असली की आपल्याला भीती वाटते ना थोडी अभ्यासाची, की आपला अभ्यास होईल की नाही, मी कसा पेपर सोडवेन, मला किती मार्क्स मिळतील, हो ना, अशी भीती वाटते ना. तर जेव्हा तू नाटकात काम करतोस किंवा मग तू स्टेजवर गारद सादर करतोस, त्यावेळी तुला भीती वाटते का रे?
1: नाही.
0: नाही वाटत?
1: नाही.
0: तू शिवाजी महाराजांसारखाच शूर आहेस हा, हो ना?
1: थँक्यू.
0: बरं मल्हार, तुला अजून खूप पुढे जायचं आहे, आणखीन यश मिळवायचं आहे, पण आतापर्यंत तू जे काही केलंस, तू खूप लहान आहेस आणि या इतक्या लहान वयामध्ये तू बालनाट्यात काम करतोयस, स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर करतोयस, तर हे जे यश तुला मिळालंय इतक्या कमी वयामध्ये, तर यासाठी सर्वात मोठा पाठिंबा तुला कोणाचा आहे?
1: आई बाबांचा.
0: आई बाबांचा? आई बाबा मदत करतात तुला या सगळ्या गोष्टींसाठी? मग जास्त मदत कोण करतं, मम्मी करते की पप्पा करतात?
1: मम्मी
0: करते. बर बर, तू कोणत्या शाळेत जातोस मल्हार?
1: फादर अग्नेल मल्टी पर्पज स्कूल अँड ज्युनियर कॉलेज.
0: आणि कितवीला आहेस तू?
1: आता दुसरीला.
0: बर, हे तू सगळं जे करतोस तर हे तुझ्या मित्रांना माहिती आहे का रे?
1: माहिती आहे.
0: आणि मग त्यांचा कसा प्रतिसाद असतो, ते काय म्हणतात तुला, त्यांना आवडतं का तुझं काम?
1: हो आवडतं.
0: आणि टीचर्स वगैरे?
1: हो त्यांना पण.
0: बरं मग तू हे करत असताना सगळं, मग अभ्यास कसा काय करतोस, तुला अभ्यासाला वेळ काढतोस? कसा करतोस मग अभ्यास आणि मग
1: हा
0: अभिनय, याचा समतोल कसा साधतोस?
1: शाळेवरून आल्यावर हातपाय वगैरे करतो, त्याच्यानंतर अभ्यास, मग त्याच्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे करतो, मग डबिंग जे दिलेलं आहे ऍक्टिंगची प्रॅक्टिस वगैरे, गाण्याची वगैरे तेवढा भाग. तर
0: शाळेमध्ये कोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतोस तू?
1: मराठीमध्ये केलं आणि क्विझ कॉन्टेस्ट मध्ये.
0: स्टोरी टेलिंग मध्ये केलं होतंस?
1: हा.
0: मग तिथे कोणती गोष्ट सांगितली होतीस तू?
1: शाळेची पहिली घंटा.
0: मग सांग ना आम्हाला थोडीशी त्यातली.
1: आजच्या काळात वक्तशीरपणा जर कोण पाळत असेल तर ती आहे आपली घंटा. टंग टंग टंग टंग टंग, शाळेची घंटा हो, शाळेची पहिली घंटा ही आपल्या छान दिवसाची सुरुवात दर्शवते. खर तर ही सुरुवात आपल्या उज्ज्वल आयुष्याचा प्रारंभ असतो. माझ्या आयुष्यात शाळेच्या घंटेने प्रवेश केला तो 2022 या वर्षी. गेली 2 वर्षे शाळेला वेळेत येणे जाणे, शिशुला जाणे, डब्बा खाणे, यापुरतीच ही घंटा मर्यादित होती. लहान होतो ना मी, आता इयत्ता पहिली, आताची गोष्ट मात्र वेगळी आहे. पहिल्या घंटेच्या आत अगदी हजनमुखाने नीटनेटके मी वर्गात हजर असतो. घंटा वाजली की तास वेगळ्या म्हणजे बाई वेगळ्या, मग त्यात आवड निवड अशा खूप गोष्टींनी कब्जा केला. ना आवडत्या विषयासाठी कधी घंटा वाजून तास संपतो याकडे लक्ष, तर अगदी उलट, आवडत्या विषयासाठी अर्थात चित्रकला आणि खेळाचा तास घंटा वाजूच नाही ही मनीषा पहिली घंटा. खरं तर तिला मला खूप काही शिकवायचं असतं.

0: जसे की नियमितता, एकाग्रता, ज्ञानार्जन, शिस्त। त्यानंतर येणारी प्रत्येक घंटा ही पहिलीच घंटा असेल। धन्यवाद।
1: मस्त, छान सांगितलीस गोष्ट। मल्हार, तुला मोठेपणी काय बनायचंय? काही ठरवलंयस का?
0: ठरवलंय।
1: काय ठरवलंयस?
0: क्रिकेटर बनायचंय।
1: क्रिकेटर बनायचंय?
0: हा।
1: तू क्रिकेट पाहतोस का टीव्हीवर?
0: हा।
1: आवडतं तुला?
0: हा।
1: आणि मग कोण आहे फेवरेट प्लेयर तुझा?
0: रजत पाटीदार।
1: मग तो बॅट्समन आहे, तर त्याच्यासारखी बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोस की नाही? त्याचा खेळ पाहतोस की नाही? कसा खेळतो तो?
0: 4-6 वगैरे मारतो।
1: हो ना, मग तुला पण असेच मारायचंय आणि मोठं होऊन क्रिकेटर व्हायचंय? बर, आपले जे बालमित्र आहेत, आपले जे श्रोते आहेत, तर त्यांच्यासाठी तुझ्या अभिनयातला, म्हणजे तू जे ऍक्टिंग करतोस ना त्यातलं, किंवा मग तू छत्रपती शिवाजी महाराजांची गारद सादर करतोस, हो ना, तर त्याची एक छोटीशी झलक आम्हाला ऐकवशील का? ऐकव ना।
0: आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित ज्ञानालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती महाराज की जय।
1: वा वा, छानच।
0: मी संभाजी महाराजांचं काव्य थोडे मी बोलू शकतो?
1: हो बोल ना, तुला येतं का?
0: हाँ।
1: बोल ना। मग
0: पुरंदर के पत्थरों में हर हर की गूंज थी अग्नि समावर्ष में गभगवी हर बूंद थी सही माँ के पेट माँ भवानी का सूत्र था चंचल प्रचंड मान व रुद्र था बिजली कड़की में गबर से मरहटों के नेत्रता से देखने शिव शंकर का रौद्र रूप नेत्र भर हिंदवी के गर्भ में एक चिंगारी सुलग चुकी किले के एक दालन से किलकारी गूंज उठी शेरनी के कोख से एक बालक ने जन्म लिया शिवजी ने गुदकान वसुधा को भेंट दिया हर घर में उत्सव हर पत्थर में उत्सव हर पर्वत पर उत्सव सब सर्वत्र उत्सव सबसे पहले से आया उस पे आदिशक्ति का पड़ा सामने एक तेजस्वी शक्तिपीठ था खड़ा जैसे खड़ी माँ काली पैरों में संसार लिए खड़ी कुछ जगदम्बा जिजाओ का अवतार लिए फतवा कब का पहुंच चुका शिवाजी राजे तब था पुत्र रत्न देखे बिन बाप कैसे रह सकता ऐसा कोई शस्त्र नहीं जो खाओ का मल समझ सके ऐसा कोई शास्त्र नहीं जो बाप का दिल समझ सके भाई बन राजे निकले हिंद वृक्ष की पर्ण की ओर जैसे निकले सूर्योदय छत पे बैठे कर्ण की ओर अपना ही अंश देख आके वह सेक रहे खुद का प्रतिम्ब राज हाथों में देख रहे तेजस्वी मुखमंडल माथे पर शिवगंध डोले खुंगराले बाल जैसे जटा में भुजंग खेले।
1: वाह मल्हार, खूपच छान।
0: थैंक यू।
1: खूप सुंदर तू हे म्हटलंस काव्य, आणि मला वाटतं आपले जे बालमित्र आहेत त्यांना सुद्धा हे खूप आवडलं असणार। बालमित्रांनो, खरोखरच एवढ्या लहान वयात इतकी मोठी कला जोपासणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। मल्हार, तुझ्या पुढील वाटचालीसाठी आमच्या बालमित्रांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा।
0: थँक्यू।
1: खूप मोठा हो आणि या क्षेत्रात आणखीन मोठं नाव कमा। आमच्याशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यास, इतकी छान गाणी वगैरे म्हणून दाखवलीस, गारद म्हणून दाखवलीस, त्याबद्दल मनापासून आभार।
0: थँक्यू।

बालमित्रांनो, आजच्या आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात आत्ताच आपण मल्हार मोरे या बालकलाकाराबरोबर गप्पा मारल्या. बरे तर बालदोस्तांनो, आपल्या नवीन बालदोस्तांसह आपण पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवलेकर, आम्ही आपला निरोप घेत आहोत. बाय.

0: गम्मत चम्मत हा बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची बरईच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5 स्टार हॉटेलची गोष्ट.
5: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीवर
4: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲपवर. कधी

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताज लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पेन, 4000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट, डिजिटल पेमेंट ने जिंका लाइव ची प्रत्येक टूर्नामेंट.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे,
4: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
5: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल 0 होत आहे. गावोगावी लोक

सोलर पॅनल बसवताय. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. मध्यम लहरी 537° सहा मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्झवर. ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, 15 जून पर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन। घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ। येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन। आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर आज दुसऱ्या दिवशी भारताची पकड। नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे। नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे, मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली। यंदाचं वर्ष हे अल्निनोचं वर्ष असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं।
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्याच्या कमी पाऊस पडण्याची संभावना आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अॅडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये। प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू।
0: स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे। गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे। या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झाले आहेत तर मुंबई सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत। येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे। विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीने परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी देणाऱ्या शासन आदेशाच्या प्रतीची होळी करून बीड जिल्ह्यात खांडेपारगाव इथं शेतकरी हक्क मोर्चाने या निर्णयाचा निषेध केला। शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होईल असं आश्वासन नागपूर आंदोलनावेळी सरकारनं दिलं होतं, पण कर्जमाफी करताना सरकारनं अनेक जाचक अटी लादल्या आहेत। यामुळे 80-90% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्यानं या अटी शर्ती काढून टाकाव्यात अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाने केली आहे। सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकालपश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी

आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज दुसऱ्या दिवशी पकड घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कालच्या 3 बाद 368 धावांवरून आज पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर शतकवीर कर्णधार शुभमन गिल 126 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतनं 81 तर वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावा केल्या. 8 बाद 564 अशी धावसंख्या झाल्यावर भारतानं आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमनं 6 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्ताननं दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केल्या, म्हणजेच ते अद्याप 451 धावांनी पिछाडीवर आहेत. आजचा खेळ थांबला तेव्हा रहमत शाह 43 तर अफजर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णाने 2 बळी घेतले. नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असून या सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार व्हायला चालना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते आज बोलत होते. नागपूर शहरात किमान 25 जलतरण तलाव तयार व्हावेत असे आपले प्रयत्न असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. यावेळी विविध क्रीडा प्रकारातील 14 खेळाडूंना खासदार क्रीडाभूषण पुरस्कार तसंच विशेष पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यसभेच्या राज्यातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या 2 दिवसात उमेदवाराचं नाव जाहीर केलं जाईल असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. त्या बारामती इथं बातमीदारांशी बोलत होत्या. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरू आहे. याबद्दल विचारलं असता पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतल्यावर उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय घेतला जाईल असं त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवार यांनी बारामतीत वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसचे यवतमाळ जिल्ह्यातले नेते साहेबराव कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. कांबळे हे आगामी विधान परिषद निवडणुकीत यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. काँग्रेसकडे संख्याबळ नसल्याचं कारण देत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. साहेबराव कांबळे यांनी विकासाला प्राधान्य देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे उमरखेड महागाव मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं ते म्हणाले. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महागाई के अच्छे दिन म्हणत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक तसंच स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. मॉरिशस इथे होणाऱ्या 7व्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी नांदेड इथले साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड झाली आहे. मॉरिशस इथल्या महात्मा गांधी संस्थेच्या सभागृहात येत्या 25 जून रोजी हे संमेलन होणार आहे. या संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, चर्चासत्र, गझल मुशायरा, कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन इत्यादी भरगच्च कार्यक्रम होणार असून मॉरिशसमधले मराठी भाषिक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक आणि रसिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील असा विश्वास संमेलनाच्या आयोजकांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी आज रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सरी बरसायला सुरुवात झाली. आज संध्याकाळी राजापूर तालुक्यात चांगला पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारे
आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातल्या बहुतांश भागातला वीज पुरवठा खंडित झाला होता.

0: सांगलीतही आज शहरात तसंच मिरज, तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला, त्यामुळे काही सखल भागात पाणी साचलं तर काही काळ विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. हवामान. येत्या दोन दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टी भागात आणि राज्याच्या अन्य भागात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर आज दुसऱ्या दिवशी भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: सुनबाई. काय सासूबाई?
2: ह्या घराचे काही नियम आहेत.
1: जसे?
2: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
1: मग देवाणघेवाण?
2: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
1: ओह,
2: जसे UPI ने?
1: अच्छा.
2: हो. आणि ऐक, अजून एक नियम आहे.
1: तो काय आहे सासूबाई?
2: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
1: तुम्ही पण ना सासूबाई.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

मध्यम लहरी 537° 6′ तसंच 558 kHz श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, केंद्र सरकारनं आपल्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण केली. या 12 वर्षांमध्ये सरकारकडून गरीब कल्याणकारी योजना राबवण्यासोबतच डिजिटल इंडिया, आर्थिक सुधारणा, आधुनिक पायाभूत सुविधा, खंबीर परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेला मोठं प्राधान्य देण्यात आलं. यातील सरकारनं राबवलेलं परराष्ट्र धोरण, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधात झालेली सुधारणा आणि त्याचं भारताच्या दृष्टीनं असलेलं महत्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशाचा व्यापार, उद्योग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधांवर अवलंबून असतो. जागतिक महासत्तेच्या दिशेनं मार्गक्रमण करत असलेल्या भारतानं जागतिक स्तरावर सर्वसमावेशक जागतिक भागीदारीचं स्वीकारलेलं धोरण हे त्याचंच एक महत्वपूर्ण पाऊल म्हणावं लागेल. त्याचंच द्योतक म्हणजे भारताचे पूर्व, पश्चिम आशिया, आफ्रिका आणि प्रगत राष्ट्रांशी वृद्धिंगत झालेले संबंध होय. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर टिळक यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: आत्ताच्या आपल्या परराष्ट्र धोरण आणि एकंदरीतच जागतिक राजकारण, जागतिक अर्थकारण आणि जागतिक समाजकारण या तीनही निकषांवरती आपल्या देशाचं क्रमांक किंवा क्रमवारी ही सुधारती आहे. याची महत्वाची कारणं दोन. एक म्हणजे 1991 सालपासून जो आपण आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू केला आणि त्यामध्ये सरकार बदलली, राजकीय रंगसंगती बदलली तरी असलेलं सातत्य हा जितका मुद्दा महत्वाचा आहे, त्याही पेक्षा किंवा निदान तितकाच महत्वाचा मुद्दा असा आहे की 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ गेल्या 78 ते 79 वर्षांमध्ये आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणामध्ये असलेला प्रचंड मोठं सातत्य हे त्याचं महत्वाचं कारण आहे. काल परत्वे, स्थल परत्वे, राजकारण परत्वे, काही किरकोळ तपशिलातले बदल झाले असले तरी याबाबतच्या मूलभूत तत्वांमध्ये आपण कधीही कोणत्याही प्रमाणामध्ये बदल केलेले नाहीत. की सर्वसाधारणपणे आपल्या देशासहित अनेकदा पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख याची छबी आणि याची कार्यशैली याच्या जोरावरती वैशिष्ट्यपूर्णरित्या परराष्ट्र धोरण हे राबवलं जातं. हा मुद्दा गेल्या 12 वर्षात आणि 1947 सालपासून आपल्या देशामध्ये नेहमीच महत्वाचा राहिलेला आहे. मग पंडित जवाहरलाल नेहरूंपासून विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी इथपर्यंत हा मुद्दा सातत्यपूर्ण असला तरी लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की पंतप्रधानांच्या बरोबरीनं तत्कालीन परराष्ट्र मंत्र्यांची ही प्रतिमा त्या त्या खात्यावर, धोरणावर आणि अंमलबजावणीवरती राहण्याचे जे 3-4 महत्वाची उदाहरणं आपल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आहेत त्यातली 2 उदाहरणं ही गेल्या 12 वर्षांमध्ये घडलेली आहेत. आधी सुषमा स्वराज आणि आता एस जयशंकर यांनी आपल्या व्यक्तिगत कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती परराष्ट्र धोरणाला पंतप्रधानांच्या बरोबरीने आणि सरकारी धोरणाच्या चौकटीत राहून पण स्वतंत्र सार्वभौमत्वानी जी एक दिशा

दिली त्यातनं एकाच वेळेला संवेदनशील मैत्रीपूर्ण पण त्याच वेळेला कणखर असं परराष्ट्र धोरण आपण पाहिलं आणि त्याचं प्रतिबिंब केवळ लष्कर युद्ध दहशतवादी हल्ले याच्या मागे पुढेच दिसलं असं नाही तर अनेक व्यापारी करार त्याबाबतची कृती आणि प्रसंगी मौन हे सुद्धा आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं प्रचंड महत्व

0: परराष्ट्र धोरणाचं प्रचंड महत्वाचं वैशिष्ट्य गेल्या 12 वर्षात आहे. मग अनेकदा कोरोना नंतरच्या काळामध्ये झालेली विद्यार्थ्यांची सुटका असेल, युद्धग्रस्त परिस्थितीमध्ये भारतीय नागरिक आणि प्रसंगी इतरही देशातल्या नागरिकांची आपल्या गुडविलच्या जोरावरती केलेली सुटका असेल, किंवा काही वेळेला 2 वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये तटस्थ पण त्याच वेळेला समावेशक अशा पद्धतीच्या चर्चांच्या झालेल्या फेऱ्या असतील, हे गेल्या 12 वर्षातल्या आपल्या परराष्ट्र धोरणाचं महत्वाचं यश आहे.
1: श्रोतेहो, गेल्या 12 वर्षात भारत सरकारनं आपलं परराष्ट्र धोरण सार्वभौम असल्याचं सिद्ध केलं आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर टिळक यांनी सांगितलं,
0: गेल्या 12 वर्षामध्ये आपण आपल्या देशाला पुरेसं असं काही सार्वभौम धोरणाची घेतलेली 2 अत्यंत महत्वाची उदाहरणं. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतला आणि त्यावेळेला त्यांनी असं जाहीर केलं की त्या देशाच्या बंदर आणि विमानतळ किंवा एकंदरीतच समुद्री मार्ग याचा उपयोग कोणालाही करता येणार नाही, त्यावेळेला आपल्या देशाच्या तेलाची असलेली आयात ही प्रामुख्यानं आखाती देशातून किंवा तेल उत्पादक किंवा ज्याला ओपेक राष्ट्र असं म्हणतो यातनं झालेली होती, अशा वेळेला आपल्या देशाचं तेलाच्या आयातीवरती असलेलं अवलंबित्व हे लक्षात घेता ताबडतोबीनं आणि दीर्घस्वरूपी आणि अत्यंत प्रभावी अशी योजना करणं प्रचंड महत्वाचं होतं. अशा वेळेला आपल्या देशाचा 1960 दशकांपासून मित्र असून सुद्धा कधी मोठ्या प्रमाणावरती आपण विचार केला नव्हता अशा रशियाचा आपण तेलाच्या आयातीसाठी केलेला उपयोग किंवा विचार हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं गेल्या 12 वर्षातलं सगळ्यात महत्वाचं आणि प्रभावी उदाहरण आहे. कारण हा जितका व्यापारी करार आहे तितकाच तो आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण त्यावेळेला रशियावरती अमेरिकेनं जागतिक वस्तू बाजारामध्ये डॉलरच्या उपयोगावरती काही निर्बंध घातले होते. हे लक्षात घेता आपण तेलाची आयात केवळ आखाती देशांकडनं रशियाकडे वळवली असं नव्हे तर आज मी तिला 50%हून जास्त तेलाची आयात रशियाकडनं करतो, त्या तेलाचे पैसे आपण डॉलरमध्ये न देता भारतीय रुपया भारतीय सेवा आणि भारतीय वस्तू याच्या माध्यमातून देतो, हे आपल्या भारतीय परराष्ट्र धोरणाचं प्रचंड महत्वाचं यश आहे. याच्याच बरोबरीनं दुसरं झळाळतं उदाहरण म्हणजे पहलगामच्या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव या योजना आपण अंमलात आणल्या त्याचं जागतिक पटलावरती परराष्ट्र मंत्री, पंतप्रधान, इतर महत्वाचे मंत्री आणि त्याच्याच बरोबरीनं विविध पक्षाच्या खासदारांचा समावेश असलेल्या विविध समित्यांनी विविध देशांना दिलेली भेटी आणि त्यातनं आपण एक देश म्हणून आपली निर्माण केलेली प्रतिमा हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं गेल्या काही वर्षातलं झळाळतं उदाहरण आहे. आणि तिसरं आणि अत्यंत महत्वाचं झळाळतं उदाहरण म्हणजे एकंदरीतच आत्ता विद्यमान परिस्थितीमध्ये कोणत्याही पद्धतीनं चर्चेच्या समारोपाची आणि समेटाची चर्चा या 3 देशांमध्ये आम्ही करणार नाही इतकं ठामपणानं आपल्या जागतिक अर्थवारीतलं क्रमवारीतलं स्थान वाढतं असतानाही घेणं आणि तरी सुद्धा त्याबद्दल कोणत्याही प्रकारचे वादंग निर्माण न होणं, वादंग तर सोडा चर्चा सुद्धा निर्माण न होणं हे भारतीय परराष्ट्र धोरणाचं अत्यंत महत्वाचं असं उदाहरण आहे.
1: श्रोतेहो, भारतानं शेजारी राष्ट्रांसोबतची मैत्री कायम ठेवण्यासोबतच सीमावाद आणि दहशतवादावर कायमच आपली कडक भूमिका मांडली आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर टिळक म्हणाले,
0: भारताचा सीमावाद आणि त्याच वेळेला दहशतवादाबद्दलची प्रचंड कणखर भूमिका हे गेल्या 12 वर्षातल्या परराष्ट्र धोरणाचं एक अत्यंत महत्वाचं यश आहे. आपल्या बाजूचे 3 महत्वाचे देश म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या नात्या स्वरूपामध्ये त्यातनं होणारी घुसखोरी आणि दहशतवादाचं सावट हे आपल्या सीमांवरच नव्हे तर एकंदरीतच आपल्या धोरणांवरती पडलेलं आहे. वेळोवेळी पाकिस्तान सारख्या राष्ट्रानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा लावून धरलेला आहे. असं असताना युद्ध जरी केलं नाही तरी कोणत्याही तहाच्या किंवा चर्चेचा हा मुद्दा नाही हे अत्यंत निसंदिग्ध शब्दांमध्ये भारतीय परराष्ट्र धोरणानं सिद्ध केलेला आहे. त्याच वेळेला पहलगाम आणि कारगिल सारख्या घोषणांबद्दल आपला लढा हा त्या राष्ट्राविरुद्ध नसून त्या राष्ट्रानं आश्रय दिलेल्या दहशतवादाविरुद्ध आहे आणि त्यातनं सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून केलेली कृती त्याची निर्माण केलेली पार्श्वभूमी आणि त्याच्या साधपडसादावरती आपल्या परराष्ट्र धोरणानं आणि परराष्ट्र खात्यानं वेळेवेळी केलेली भूमिका हे गणित

0: लक्षात घेतलं पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये श्रीलंकेमधनं आपल्या देशामध्ये होणाऱ्या कारवायांच्या बाबतीत LTTEच्या माध्यमातनं जे अडचणी आपल्या देशात निर्माण केल्या गेल्या होत्या त्याचं प्रमाण आणि तीव्रता आणि सातत्य हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमी झालंय हे आपल्या देशाच्या गृह खात्याबद्दल, आपल्या देशाच्या लष्करी खात्याबरोबरीनच आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं यश आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाला दहशतवादाचं उत्तर असं आहे की शेवटी दहशतवाद हा आपल्या देशाच्या जागतिक ठीक क्रमवारीतल्या वाढत्या स्थानाचा असलेला साद पडसाद आहे. ही भूमिका ज्या वेळोवेळी जागतिक व्यासपीठावरती खंबीरपणानं आणि स्वयंस्फूर्तीनं मांडणं हे दहशतवादाला दिलेलं एक धोरणात्मक उत्तर या शब्दांमध्ये याबाबतच्या परराष्ट्र खात्याच्या कार्यवाहीची वर्णन करावं लागेल.
1: श्रोते हो, G20 शिखर परिषदेसोबतच विविध जागतिक परिषदांमध्ये भारतानं विकसनशील आणि गरीब देशांच्या अर्थात ग्लोबल साऊथच्या समस्या मांडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे भारतानं आफ्रिकन युनियनला G20 परिषदेचं मिळवून दिलेलं कायमस्वरूपी सदस्यत्व होय. याविषयी आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक डॉक्टर अनिकेत भावठाणकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं,
2: भारताचा स्वातंत्र्य लढा असेल की त्यानंतर देखील स्वातंत्र्यानंतर भारताने गरीब राष्ट्रांच्या प्रगतीसाठी नेहमीच आपला आवाज उठवलाय. मात्र मोदींच्या काळात जर याकडे पाहायचं असेल तर तीन दृष्टीने पाहू शकतो. पहिला म्हणजे ग्लोबल साऊथचा प्रतिनिधी म्हणून, म्हणजे ही जी गरीब आणि विकसनशील राष्ट्र आहेत त्यांना एक वेगळं नाव प्राप्त झालं होतं ते ग्लोबल साऊथ, आणि त्यांचं लीडरशिप कुठेतरी भारताने घेतलेलं आहे. त्या संदर्भात चीन सोबत त्यांचं स्पर्धा देखील चालू आहे. आणि याच संदर्भात 2023 जेव्हा भारतामध्ये G20ची कॉन्फरन्स झाली तर त्या G20च्या कॉन्फरन्स मध्ये आफ्रिकन युनियन या प्रादेशिक संघटनेला सदस्यत्व मिळावं म्हणून भारताने कुठेतरी प्रयत्न केले. दुसरे म्हणजे संस्थात्मक सुधारणांचा आग्रह, म्हणजे UNSC असतील किंवा IMF, वर्ल्ड बँक यामध्ये देखील विकसनशील राष्ट्रांचा ग्लोबल साऊथचा प्रभाव असावा असा भारताचा आग्रह राहिलेला आहे. रिफॉर्म ऑर रिमेन इररेलेव्हंट ही भारताची भूमिका होती मोदींच्या कार्यकाळात. आणि तिसरं म्हणजे ब्रिज पॉवर ही रणनीती, म्हणजे G7 देश असतील आणि ग्लोबल साऊथ असेल यांच्यामध्ये कुठेतरी ब्रिज प्रमाणे काम करण्याचं भारताने काम केलं. आणि त्याच दृष्टीने व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ ही परिषद पाहता येईल आणि त्याचं हे संस्थात्मक रूप म्हणता येईल.
1: श्रोते हो, भारतानं आपले आंतरराष्ट्रीय संबंध केवळ व्यापार वृद्धीसाठीच नव्हे तर आपत्कालीन मदत पुरवून आपल्या सांस्कृतिक आणि मानवतावादी नेतृत्वाची ओळख संपूर्ण जगाला करून दिली. कोरोना संकट काळात भारतानं वॅक्सिन मैत्रीद्वारे 100 अधिक राष्ट्रांना कोविड लसींचे पुरवलेले डोस हे त्याचं मोठं उदाहरण आहे. याविषयी भावटणकर यांनी सांगितलं,
2: भारत हा नेहमीच औषधांचा मोठा पुरवठादार राहिलेला आहे जागतिक स्तरावर. मात्र कोविडच्या काळात वॅक्सिन मैत्री भारताचं जे इनिशिएटिव्ह होतं त्यामुळे त्याला कुठेतरी इन्स्टिट्यूशनलाइज रूप प्राप्त झालं आणि 100 अधिक देशांना ती लस पुरवली गेली. आणि यामध्ये कोविडच्या काळामध्ये लोकशाही देश यांना काही संकटांशी सामना करतात असं एक चित्र उपस्थित राहत होतं, त्याला भारताने कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न केला. दुसरं म्हणजे यामध्ये सॉफ्ट पॉवरच्या दृष्टीने याच्याकडे पाहिलं गेलं. वॅक्सिन डिप्लोमसी म्हणून भारताने एक विश्वासार्ह पर्याय उपस्थित केला, म्हणजे भारतात शेजारी देश असतील किंवा आफ्रिका असेल, लॅटिन अमेरिका असेल, सर्व देशांशी भारताने चांगले संबंध प्रस्थापित केले या लसीचा पुरवठा करून. आणि त्याचवेळी युरोप आणि इतर देश फक्त अंतर्गत बाबींवर लक्ष देत होते, त्यामुळे भारत एक चांगला पर्याय उपस्थित झाला. पण यात एक मर्यादा आणि वास्तव देखील आहे की दुसऱ्या लाटेमध्ये भारताला जेव्हा स्वतःला गरज लागली तेव्हा भारताने तो बाहेरील जगावरील जो त्यांचा पुरवठा होता तो जरा कमी करावा लागला. त्यामुळे भारताला हे पण लक्षात घ्यावं लागेल की आपला अंतर्गत काय चालू आहे ते देखील निश्चितच भारताला पाहावं लागेल.
1: श्रोते हो, भारतानं जागतिक स्तरावर आपली भूमिका मांडताना पर्यावरण आणि हरित ऊर्जा क्षेत्रात केवळ शब्दांनी नाही तर धोरणात्मक निर्णय घेत बदल करता येतो हे सिद्ध करून दाखवलं. याविषयी बोलताना डॉक्टर अनिकेत भावठणकर यांनी सांगितलं,
2: आधीच्या काळामध्ये भारताची प्रतिमा ही स्पॉयलर जागतिक निगोसिएशन मध्ये होती, ती कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न या कार्यकाळात झाला. आणि त्यासाठी देखील पुन्हा मी तीन मुद्द्यांवर भर देऊ इच्छितो, म्हणजे केवळ घोषणा न करता त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात नॉन रिन्युएबल एनर्जी असेल त्याचं 500 GW लक्ष असेल किंवा सौर ऊर्जा जी आहे त्यात भारताचा तिसरा क्रमांक. आणि महत्वाचं म्हणजे फ्रान्स सोबत इंटरनॅशनल सोलार अलायन्स ज्याचं मुख्यालय गुडगाव हरियाणा मधलं गुडगाव येथे आहे, या घोषणा नाही आहेत केवळ, त्या प्रत्यक्षात आलेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्या अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे COP म्हणजे COP ही जी जागतिक हवामान बदल संदर्भात जे निगोसिएशन होतात त्यात पॅरिस मधली जी 2015 जी कॉन्फरन्स झाली तिथे भारताने अत्यंत महत्वाचा रोल प्ले केला होता. तिथे भारताने क्लायमेट जस्टिस ही संकल्पना मांडली आणि तीही ग्लोबल साऊथच्या वतीने मांडलेली आहे. तिथे कुठेतरी आपला शिफ्ट झालेला दिसतो, अर्थात आता आपल्याला बघावं लागेल की मागचं दशक त्याला उलटलं तरी त्याच्यातून काही फारसं आपल्या हातात पडले का।

0: बघावं लागेल. त्यामुळे अंतर्गत जो विरोधाभास आहे तो तिसरा मुद्दा मी मानतोय, त्यावर आपल्याला काम करावं लागेल. कारण जो कॉप पॅरिसचं कॉप जे झालं तिथे ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या अजूनही सफल झालेल्या नाहीत, आणि त्यामुळे आपल्याला अंतर्मुख होऊन त्याचा देखील थोडासा विचार करावा लागेल आणि औद्योगिक विकास आणि जो पर्यावरण समतोल कसा मांडता येईल याकडे थोडस लक्ष द्यावं लागेल.
1: श्रोतेहो, भारत सरकारनं गेल्या 12 वर्षांच्या कालखंडात बँकिंग, वित्त, वैद्यकीय क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणली. यातील UPI पेमेंट प्रणालीची जगभरात झालेली मान्यता ही केवळ देशवासियांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथसाठी लाभदायक ठरली असं म्हणता येईल. भारतानं आपल्या खंबीर परराष्ट्र धोरणामुळे जागतिक पटलावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहेच, शिवाय जागतिक स्तरावर सर्व देशांसोबतचे संबंध वृद्धिंगत होण्यास त्यामुळे मदत झाली आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे, आणि निवेदन कौस्तुभ पटाई.

वृत्त विशेष आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:31 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 17 ज्येष्ठ शके 1948, अर्थात इंग्रजी कालगणनेनुसार दिनांक 7 जून 2026. आजच्या आपल्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कीर्तनकार प्रज्ञा सोमणी यांचं दृष्टीदान या विषयावरचं कीर्तन.

मराठा समर्थ रामदास स्वामी मनाला उपदेश करतात, अरे बाबा मना, देहरूपाने पृथ्वीवर आपण प्रवासाला आलो ते परतीचं तिकट घेऊनच, देह काळाचं भक्ष्य आहे, जे लोक असं भान ठेवून जगले ते या भवसागरातून तरले नि कीर्ती रूपाने जगात उरले। एकदा एकनाथ महाराजांकडे एक टवाळखोर आला, त्याने नाथांना विचारलं, सांगा बरं नाथ मी कधी मरणार? नाथांनी सहज उत्तर दिलं, 8 दिवसात मरशील। 8 दिवसात मरणार हे वाक्य नाथांच्या मुखातून बाहेर पडलं आणि टवाळखोरीचं भूत त्याच्या मानेवरून उतरलं। तो नाथांना म्हणाला, खरंच का मी 8 दिवसात मरणार? नाथ म्हणाले, हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे। नाथांचे हे बोल ऐकले, नाथांना म्हणाला, आतापर्यंत मी फक्त टवाळी केली, आता मी कसा वागू ते सांगा। नाथ म्हणाले, कुणाची निंदा करू नकोस, खोटं बोलू नकोस, जेवढा जमेल तेवढा दानधर्म कर, देवाचं नामस्मरण कर, स्वतःवर सुद्धा रागावू नकोस। हा टवाळ मनुष्य मृत्यूच्या नुसत्या जाणीवेनं इतका बदलला, इतका बदलला की खरंच नाथांनी सांगितल्याप्रमाणे वागू लागला। 8व्या दिवशी घरच्या माणसांचा निरोप घेतला, त्यांना सांगितलं, मी नाथांकडे जातो, आता परत येणार नाही। या माणसातला बदल सगळ्यांना जाणवला, जो तो नाथांना म्हणू लागला, या खळामध्ये बदल झाला, अशी कोणती औषधी आपण याला दिलीत? नाथ शांत होते। हा आला, नाथांच्या पायावर मस्तक ठेवलं, मी रडू लागला। नाथ म्हणाले, बाबा का रडतोस? तो म्हणाला, नाथ आज मी जाणार। नाथ म्हणाले, जाणार कुठे? अहो आज 8वा दिवस,

मला म्हणाला होतात ना मी 8 दिवसात मरणार. नाथ म्हणाले, अरे वेड्या, प्रत्येक जण 8 दिवसातच मरतो. कारण मरणाच्या दिवशी या 8 वारातलाच कोणता तरी वार असतो. याचा अर्थ तू आजच मरशील असा धरलास. तो म्हणाला, पण या मृत्यू भयाची तुम्ही मला जाणीव करून दिलीत. मला जीवनाचा खरा हा अर्थ उमगला. मी आता सावध झालो. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात,

या कृपेचा लाभ संतांनी जाणला, ते कीर्ती रूपाने अजरामर झाले। ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीला आज 750 वर्ष झाली। तुकाराम महाराजांच्या 350 वर्ष वैकुंठ गमन सोहळ्याला या वर्षीपासून सुरुवात झाली। शिवराय समर्थ यांच्या परलोक गमनास 350 वर्ष झाली, पण त्यांची कीर्ती आजही आपण गातो। त्याचं कारण हेच, अशा अनेक संत महंतांच्या त्यागातून मानवतेच्या शिकवणुकीमुळे आज हे राष्ट्र जगाच्या इतिहासात पूजनीय आहे। अशा संतांनी या देहाचं नश्वरपण जाणलं, तसंच या नरदेहाचा मोठा गुणही जाणला। समर्थ म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। संत महंतांनी पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय यांची खरी सार्थकता जाणली आणि इंद्रियांना कार्यरत केलं। सुभाषितकार म्हणतात, हस्तस्य भूषणम दानम, सत्यम कंठस्य भूषणम, श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, भूषणै किं प्रयोजनम। हात दानाने शोभून दिसतात। सत्य आणि चांगलं बोलणं हेच कंठांचं खरं भूषण आहे, तर चांगल्या गोष्टी ऐकणं यामुळेच कानांची शोभा वाढते। अशा प्रकारे इंद्रिय रूपी सुंदर शरीराच्या सुंदर लेण्यामध्ये डोळे फार मोलाचे आहेत बरं का। या डोळ्यांचं खरं काम सृष्टी रूपाने नटलेल्या या परमेश्वराच्या विशालतेचं दर्शन घेऊन हृदयावर त्याचा ठसा उमटवणं। सागराची गंभीरता, सखोलता, तर नदी वृक्ष यांची परोपकारता, आकाशाची विशालता, तर पृथ्वीची क्षमाशीलता यांचं दर्शन मनाला सतत घडवून मनाला विशाल करणं हे डोळ्यांचं खरं काम आहे। निसर्गाची परोपकारता घ्यावी, आपल्याला यथाशक्ती यथा दान करता आलं तर करावं, आणि त्यागाची जाणीव सतत मनात रुजवावी। संत म्हणतात, खरं सुख त्यागात आहे, भोगात नाही। सध्याच्या भोगयुगात या उपदेशाची प्रत्येकाला जरूर आहे। म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, धरुनी आवडी करावी तातडी परमार्थी, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरुनी राहो। संसारातील भूल भुलैयाला भूलून विषयाच्या धुराने जर डोळे अंध झाले असतील, तर संत पुरुषांचा वाराच म्हणजे त्यांचे विचारच आपल्याला वाचवतील। म्हणूनच क्षणाक्षणाचा विचार करून सावध झालं पाहिजे। सुभाषितकार म्हणतात,

जनावरांना विचार शक्ती नाही असं आपण म्हणतो, पण त्यांना देखील स्वतःच्या अपत्यापेक्षा दान करणं अधिक महत्वाचं वाटतं। हेच पहा, पारडू असलेली म्हैस सुद्धा

था तिला खायला दिलं की त्याची परतफेड अनेक पटीनं करते. पारडासाठी दूध राखून न ठेवता माणसाला सगळंच्या सगळं देते, दान करते. एवढंच काय, पशूंच्या कातडीचा उपयोग सुद्धा माणसासाठी होतो. पण एवढा त्याग करून त्याच्या मोबदल्यात पशुला काही कीर्ती मिळत नाही, म्हणजेच माणसानी म्हशीसारख्या पशुपासून कृतज्ञता बुद्धी शिकण्यासारखी आहे. माणसाजवळ देण्यासारखं बरंच धन परमेश्वरानं देऊन ठेवलं आहे. कुणी श्रीमंत अन्नदान, भूदान, धनदान करून कीर्ती ठेवून जातो, पण ज्याच्याजवळ धनाची श्रीमंती नाही पण बुद्धी किंवा ज्ञानाची समृद्धी आहे ते विद्यादान करतात. आणि सर्वसामान्य मनुष्य अनेक प्रकारची त्याला परवडतील अशी दान देतो. आपल्याला लाभलेलं मानवी शरीर, मानव देह याचं सामर्थ्याचं ज्ञान फार कमी जणांना असतं. माणसाला जरी श्रीमंती नसली, बुद्धी नसली, तरी शरीराच्या बळावर तो हल्लीच्या काळात ज्या दानांना महत्व आहे अशी दाने म्हणजेच रक्तदान, देहदान, नेत्रदान, दृष्टीदान करू शकतो. जागतिक कीर्तीच्या एका सौंदर्य सम्राज्ञीला स्पर्धेत प्रश्न विचारला गेला, आपले डोळे फार सुंदर आहेत, त्याबद्दल आपल्याला फार गर्व असेल नाही? त्या सौंदर्य सम्राज्ञीनं तेजस्वी डोळे मिटल्यासारखं केलं, जणू काही त्या दृष्टीदात्याचं चिंतन ती करत असावी. तिनं पटकन उत्तर दिलं, मी माझ्या सुंदर डोळ्यांचा उपयोग तर हे सुंदर जग पाहण्यासाठी करतेच आहे, पण मरणोत्तर या सुंदर डोळ्यांचा उपयोग एखाद्या अंध माणसाला दृष्टी देण्यासाठी झाला तर त्या डोळ्यांची सुंदरता शतपटीनं वाढेल आणि त्यातच मला आत्मिक आनंद मिळेल, म्हणून मी मरणोत्तर दृष्टीदान केलं आहे. मग त्या सौंदर्य सम्राज्ञीच खरच आपल्याला मिळालेल्या सुंदर देहाचं आणि त्याच्या अमर्याद अशा शक्तीचं तिला खरच ज्ञान झालं. आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, आपल्याला जो जीवनातला क्षण आणि क्षण मिळाला आहे त्याचा विचार करावा. म्हणूनच ते आपल्या अभंगात वर्णन करतात,

महाभारतात अशी कथा आहे, एका ब्राह्मणाच्या पित्याचं निधन झालं. आपल्या पित्याचा अग्निसंस्कार चंदनाच्या लाकडाने करावा असं त्या ब्राह्मणाने ठरवलं, पण तो स्वतः दरिद्री, तेव्हा चंदनाची लाकडं विकत घेणं त्याला जमणार नव्हतं. तो धर्मराज युधिष्ठिराकडे आला. आपली इच्छा सांगून त्याने सांगितलं, राजा, अरे तू मला चंदनाची लाकडं देशील तर मी तुझे उपकार जन्मभर विसरणार नाही. युधिष्ठिर म्हणाला, अरे बाबा, ते सगळं खरं आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस, तुला चंदनाची सुकी लाकडं कशी मिळणार? माझ्या मालकीच्या जंगलात सर्वच लाकडं ओली आहेत. तेव्हा मी मनात असून सुद्धा तुझी इच्छा पुरी करू शकत नाही. निराश झालेला ब्राह्मण अंगदेशचा राजा कर्ण याच्याकडे आला आणि त्यांनी आपली करुण कहाणी

अत्यंत करुण स्वराने कर्णाला सांगितली. कर्ण म्हणाला, खरं आहे, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, चंदनाची सुकी लाकडं मिळणार नाहीत, पण मी तुला विनमुख परत पाठवणार नाही. असं सांगून कर्णाने ताबडतोब आपल्या नोकरांना आज्ञा केली, कारण चंदनाचं सिंहासन हे कर्णाने स्वतःला बसवण्यासाठी बनवून घेतलेलं होतं. कर्णाला ते आठवलं. त्यांनी नोकरांकरवी ते चंदनाचं सिंहासन फोडलं आणि ब्राह्मणाला त्या चंदनाच्या लाकडांचं दान केलं. ब्राह्मण कृतार्थ झाला. कर्णाच्या पाया पडला आणि म्हणाला, आपण धन्य आहात. आपली दानाची शक्ती फारच धन्य आहे, म्हणूनच खरोखर आपल्याला दानशूर म्हणतात. ते काही खोटं नाही. खरं म्हटलं तर युधिष्ठिराचं सिंहासनही चंदनाचं होतं, पण युधिष्ठिराजवळ मनाची श्रीमंती नव्हती असं म्हणा, किंवा युधिष्ठिराला सुचला नाही म्हणा, पण युधिष्ठिराकडून तो ब्राह्मण विनमुख परत गेला हे खरं. गीतेत असं म्हटलं आहे की दान देताना स्थळ काळ पात्रतेचा विचार करावा, पण काही काही वेळा या विचाराला मुरड घालावी लागते, आणि अशा वेळेस आपल्याजवळ जे दान देण्यासारखं आहे, तसंच जे दान देण्याचा फक्त आपल्याला अधिकार आहे, आणि जे दान मरणोत्तर केलं जातं, पण त्याचा विचार मात्र जिवंतपणी शरीर चांगल्या अवस्थेत असतानाच करावा, कारण तुकाराम महाराज मूळ अभंगात म्हणतात,

माणिक वर्मा यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं दशरथ पुजारी यांनी. श्रोते हो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्यापूर्वी आठवण उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल कारली पिकाची लागवड याविषयीची माहिती. आणि उद्या संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण राज्यस्तरीय प्रसारण ऐकू शकाल. बरे तर शेतकरी बंधू भगिनींनो, आता मात्र माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमातून आपला निरोप घेत आहोत. हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला रोशन जाधव यांनी. पुढील भेटी

माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास, असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. मच्छिंद्र बोराडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 31 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. दक्षिण कोरियाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून हान सेओंग सुक राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित. उलानबातर कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपकनं 61 किलो वजनी गटात तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झाले आहेत. तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे असं यात म्हटलं आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांनी लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री हान सेओंग सुक यांना देशाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून नामनिर्देशित केलं आहे. दक्षिण कोरियाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नेण्यासाठी आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हान या अत्यंत योग्य असल्याचं राष्ट्रपतींचे मुख्य सचिव कांग हुन सिक यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियाच्या संसदेनं या नियुक्तीला मंजुरी दिली तर हान या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री ठरतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मंगोलियात उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी आज पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात 2 सुवर्ण आणि 2 कांस्यपदकं जिंकली. अंतिम लढतीत दीपकनं 61 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या असिल आयताकिन याचा 6-0 असा पराभव केला तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या येदिगे कासिम बेकवर 2-0 मात केली. 65 किलो वजनी गटात मोहित कुमारनं कझाकस्तानच्याच ओसिम

0: खान दास्तान बेग याच्यावर 17-6 असा दणदणीत विजय मिळवत कांस्य पदक निश्चित केलं तर 97 किलो वजनी गटात विकीनं मंगोलियाच्या गान खुयाग गान बतार याला 4-0 नमवत कांस्य पदक पटकावलं. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज दुसऱ्या दिवशी पकड घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कालच्या 3 बाद 368 धावसंख्येवरून आज पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर शतकवीर कर्णधार शुभमन गिल 126 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतनं 81 तर वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावा केल्या. 4 बाद 564 अशी धावसंख्या झाल्यावर भारतानं आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमनं 6 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्ताननं दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केल्या, म्हणजेच ते अद्याप 451 धावांनी पिछाडीवर आहेत. आजचा खेळ थांबला तेव्हा रहमत शाह 43 तर अफसर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णानं 2 बळी घेतले. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी म्हटलं आहे. त्या छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं ते म्हणाले. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागांत 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे, मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल निनोचं वर्ष असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी माहिती देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्याच्या कमी पाऊस पडण्याची संभावना आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहेत की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
0: आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36वं राज्य ठरणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी उद्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रांचा मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेजर अभिलाषा बराक यांचं अभिनंदन केलं आहे. हा सन्मान मेजर बराक यांची उत्कृष्ट सेवा आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षक मोहिमेतल्या भारताच्या दीर्घकालीन योगदानाचा गौरव करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातल्या संयुक्त आयोगाची 8वी बैठक आज नवी दिल्लीत झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगियोनो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या जागतिक घडामोडींविषयी चर्चा केली, तसंच विभागीय आणि बहुपक्षीय व्यासपीठांवर सहकार्य आणि समन्वय वृद्धिंगत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राबवलेल्या ऑपरेशन गोल्ड नेक्सस अंतर्गत सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलो 200 ग्रॅम परदेशी सोनं जप्त केलं असून 7 जणांना अटक केली आहे. त्यात बांगलादेश आणि श्रीलंकेतले 3 प्रवासी, विमानतळावरचे 3 कर्मचारी आणि सोनं स्वीकारणारी व्यक्ती यांचा समावेश आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे 42,927 कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत. पश्चिम आशियातला तणाव हे या विक्रीमागचं मुख्य कारण आहे. या भूराजकीय अनिश्चिततेचा गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला असून ऊर्जेच्या अस्थिर किमती आणि पुरवठा साखळीतला दीर्घकालीन व्यत्यय यांबाबतच्या वाढत्या भीतीमुळे हे गुंतवणूकदार जोखीम उचलायला कसरत आहेत.

ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट योजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. दक्षिण कोरियाच्या पुढच्या प्रधानमंत्री म्हणून हान सेओंग सुक राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित. उलानबातर कुस्ती स्पर्धेत भारताच्या दीपकनं 61 किलो वजनी गटात तर दिनेशनं 125 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, रात्रीचे 8:15 आणि 30 सेकंद झाली आहेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया रावसो कोरलेकर व पार्टी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या. रचना आहे संत नामदेवांची.

0: अगदी शिदमाला पाणीगुण चालल्याला सैला हदीच्या पुरणाराला मैदान माळाला गेला होता त्यावेळेला
1: आणि स्वतः शिदमाळा हब्बा
0: ताज बावडी पाण्याला गेला होता एवढ्या वेळेत विचार केला होता शिदमाळा पान
1: आणि त्यात्री वगताला
0: बाबा
1: काय झाला
0: म्हणलं 350 म्हणला राखणी तहज म्हणला आपण कसं जायचं आता.

0: त्याला गेला शिशी नारायण जर कहायला बघून
1: जसा मात्र्याला होता पुष्करीला
0: बाबा
1: काय झाला
0: साडेतीनशे म्हणला बंदी खायला टाकले तू म्हणला
1: अरे तू मात्र कुठनाला गाव राव सांगला उकर मला
0: तू कसाला सांग म्हणताना सिद्ध माळा बालाल तो बोलायला
1: अरे तू आता तो मात्र त्याला
0: बाबा
1: काय झालं
0: म्हणतो काय म्हणला माझ्या काशनी बिराबाच्या शेवला ताज उडला पाणी नाही आलूया
1: पाणी नाही एवढं म्हणताना स्वतः शिवसेनारायण
0: बाबा
1: काय झालं
0: मी म्हणला बावडीला येडा गावून माझ्या फडीची राखण म्हणला झाकण केली एवढ्या बारूला मी राहता न घालूया मला डोळ्यात तेव्हा पाणी निभिर का
1: मी एवढं म्हणताना शिरमाळप्पा त्यावेळी
0: आपण तर ह्याला द्यावं नाही तर आपण पाप लागेल गुरु छवा म्हणून करणार नाही म्हणून शिरमाळप्पाने काय केलं
1: होता मात्र शिवसेनारायणाला सांगायला
0: बाबा गावाच्या खालतो म्हणला लिंगुडाचा आळा म्हणला लिंगुडा आळात सवज जायचं

0: शिशिनारांना फळ काढायला एवढं काय करायला आपण अवघड आहे का म्हणलं?
1: वय वय नक्कीच जाणून होतो आता जाता
0: लिंगुड्याच्या आळ्याला गेला त्यावेळी
1: आणि स्वतः जाताना समुद्र गेला
0: उरपडाला डोळाने खात निघून गेली तिथे माळा माघारी फिरला
1: शिशिनारायणाला लागला होता दिसायला गडब गडबडीन मात्र
0: नाही जाईल म्हणलं आपण काहीतरी ओघवान घ्यावायच्या
1: वैकी बावडीवर पळत तो गेला
0: पळत गेला युगी माळा बाला लालवता बोलायला
1: आणि शिरमाळाप्पा पायरी लालवता उतरायला
0: शिरमाळाप्पा एक पायरी उतरलं का पाणी दोन पायऱ्या उतरत होत
1: असं
0: कर

0: आयते सिद्ध महाराप्पा गेला होता ताला सात आश्रमा खायला ते बोलायला
1: बोलता या सिद्ध महाराप्पाला
0: बाबा हमारा गंगेचा काहीतरी वगमानती
1: आणि
0: वगमानती म्हणताना सिद्ध महाराप्पा काय झाला
1: आणि सिद्ध महाराप्पा कायला होता वगमान तो दिला
0: गंगेचे पुजा गंगेला सोडतील तुला परडी करू ना
1: आणि
0: तोर काय शिष्य नारायण काय म्हणतो या
1: तर या सिद्ध महाराप्पाला
0: सात्याश्रमा बाबा वगमाने दिला
1: आणि
0: आता मला सुद्धा वगमान दे
1: मग मात्र पुढे जा
0: असे म्हणताना त्यावेळी
1: ना
0: केलं
1: काय तो वगमानला लावता दे

0: हरदी बरका सिद्ध महाराजा निगुन गेला कशा बाग फुलाला
1: अन स्वतः बागला जाऊन मात्र सिद्ध महाराजा
0: सिलके सिलके जाय शेवंती चापा मोगरा नाना परिजी बरका
1: फुल तोडून मात्र दुर्ण घेतला होता सिद्ध महाराजा बगलेला घडा लावला होता खांद्याला सिद्ध महाराजा निगुन मात्र
0: हरदी निगुन झाला इसीच्या तोंडाला भरल्या अंगाला मुकट जाऊतर
1: आणि
0: हरदी पाती पांडवाचा भीम मिरका रकनेला होता
1: आणि स्वतः मात्र माजून दोघींना सहिला
0: सहिला मला तर मुकाड जाव तर गुरु शव मानून घेणार नाही
1: वैगे
0: चांग बाला गाला गाला

लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आपण ऐकत होतात रावसो कोरलेकर आणि पार्टी यांनी गायलेल्या संत नामदेव यांची रचना असलेल्या धनगरी ओव्या आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया वंदना गंधर्व यांनी गायलेली, गीतकार फैज रतलामी यांची गझल.

हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो यानंतर ऐकूया शंकर देवराज यांनी गायलेली जिगर मुरादाबादी यांची गझल.

हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो शेवटी ऐकूया प्राजक्ता सावरकर शिंदे यांनी गायलेली फैज अहमद फैज यांची गझल।

प्राजक्ता सावरकर शिंदे यांनी गायलेल्या या गझलसोबतच हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदीतलं बातमीपत्र, 9 न्यूज @9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 रूपकोंका अखिल भारतीय कार्यक्रम आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीतकार रविवासरीय कार्यक्रम. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.